103 मेगाहर्ट्स एफएम ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आज रविवार, भारतीय सौर 31 ज्येष्ठ शके 1948, अर्थात आज दिनांक 21 जून 2026. सकाळची 5:57 होत आहेत. आजच्या प्रसारण सभेची सुरुवात मंगलवाद्यानं करीत आहोत.

नमस्कार श्रोतेहो. मंगल प्रभात या कार्यक्रमात मी रेवती बडकेल आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं भक्तिगीत.

कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला संत रामदास महाराज यांचा अभंग, संगीतबद्ध केला आहे राम पाठक यांनी.

शैलेश दाणे यांनी संगीतबद्ध केलेलं संत तुकाराम महाराज यांचा अभंग आपण ऐकलात. गायला होता दत्ता हरकरे यांनी. श्रोते हो, याबरोबरच भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या. शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
3: अनेक प्रश्न, अनेक शंका,
2: तर कुठे मिळेल याचं समाधान
3: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
2: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून
3: कॉल करा आणि प्रश्न विचारा
2: 07172254634 या नंबरवर.
3: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
2: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.

0: ഹലോ ഡോക്ടർ. ഭാവഗീത, ഗസൽ, ഉപശാസ്ത്രീയ സംഗീത, ശാസ്ത്രീയ സംഗീത ആണ് ചിത്രപടാഞ്ചി സുരേൽ ഗാണി. ശ്രോത്യാഞ്ചാ സദൈവ സേവേത് ചന്ദ്രപൂർ ആകാശവാണി.
1: शेतक्रम लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या. शेतक्रम लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
2: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
2: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा.
0: आकाशवाणी चंद्रपूर.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण. आता सकाळची 6:57 झाले, माफ करा, 6:27 झालेली आहेत. ठीक 6:30 माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणाऱ्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचं थेट प्रसारण दिल्ली केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो, तुमच्या पसंतीच्या मराठी आणि हिंदी चित्रपट गीतांचा फोन इन कार्यक्रम हॅलो आपली आवड आणि हॅलो फरमाश या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर मंगळवारी सकाळी 11 वाजता आणि त्याचं प्रसारण होईल दर गुरुवारी सकाळी 11:30 वाजता. या कार्यक्रमासाठी आपल्या पसंतीची गीतं आपण आम्हाला सांगू शकता आमच्या या दूरध्वनी क्रमांकावर 0712254634. तेव्हा हॅलो आपली आवड आणि हॅलो फरमाइश या फोन इन कार्यक्रमामध्ये सामील व्हा आणि आपल्या आवडीच्या गीतांचा आनंद घ्या. ज्ञान माहिती आणि मनोरंजनाचं एकमात्र माध्यम आकाशवाणी चंद्रपूर.
1: दहावी झाली, बारावी झाली, आत पुढं काय?
2: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स नाही तर तू तुझं पाय.
3: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
4: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकत.
3: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
4: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
0: करिअरच्या नव्या दिशा. आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न असतो.
5: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
5: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
0: आकाशवाणी चंद्रपूर.
6: श्रोते हो, रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी 2 क्षण काढूया
7: आणि याचसाठी येतोय एक आगळा वेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम
6: चालता बोलता.
7: रस्त्यावर चालताना,
6: कॉलेजच्या परिसरात,
7: बाजारात किंवा चौकात
6: आम्ही भेटणार आहोत
7: थेट तुम्हाला.
6: काही हलक्या फुलक्या गप्पा,
7: काही रंजक प्रश्न
6: आणि तुमच्या मनात दडलेलं आवडतं गाणं,
7: तुमची गोष्ट,
6: तुमचा आवाज
7: आणि तुमचंच गाणं
6: ऐकत रहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून.
7: दर सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम
6: चालता बोलता.
0: श्रोते हो, तुमच्या पसंतीच्या मराठी आणि हिंदी चित्रपट गीतांचा फोन इन कार्यक्रम हॅलो आपली आवड आणि हॅलो फरमाइश या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर मंगळवारी सकाळी 11 वाजता आणि त्याचं प्रसारण होईल दर गुरुवारी सकाळी 11:30 वाजता. या कार्यक्रमासाठी आपल्या पसंतीची गीतं आपण आम्हाला सांगू शकता आमच्या या दूरध्वनी क्रमांकावर 0712254634. तेव्हा हॅलो आपली आवड आणि हॅलो फरमाइश या फोन इन कार्यक्रमामध्ये सामील व्हा आणि आपल्या आवडीच्या गीतांचा आनंद घ्या.
8: बाबा, कॉलेजची फी जास्त आहे.
9: बेटा,
8: आठवते बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
9: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
10: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा. खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. चल,
8: कुठे
10: ऍडमिशन घ्यायला? खातं झालं ऍक्टिव्ह.
8: RBI सांगते,
11: जाणकार बना, सतर्क राहा.
12: $10,00,000 लॉटरी मला.
13: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
8: RBI सांगते,
11: जाणकार बना, सतर्क राहा.

श्रोतेहो, आपण एक धुतात होगी प्यार की जीत या चित्रपटातील उदित नारायण यांनी गायलेलं गीत, समीर यांच्या रचलेला संगीत आनंद मिरेन यांचं होतं. श्रोतेहो, याबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून प्रसारित करण्यात आला. आता 8:30 होत आहेत. पुणे केंद्राहून राष्ट्रीय मराठी बातम्या सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योग मानवाच्या जीवनातील चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देश विदेशात योगाभ्यासाचं आयोजन. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. आणि FIH महिला हॉकी स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड दरम्यान अजिंक्यपदाची लढत. आता सविस्तर बातम्या. संपूर्ण देश योगाच्या चैतन्यानं ऊर्जेनं भरलेला असून ही योगाची शक्ती असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

0: आजचा दिवस जगभरात उत्सवाचा दिवस असल्याचं त्यांनी सांगितलं. कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर झालेल्या योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये लाखो लोकांनी या कार्यक्रमात प्रत्यक्ष आणि दूरस्थ पद्धतीनं सहभागी होऊन मोदी यांच्यासोबत योगाभ्यास केला. योग स्वभावामध्ये येतो तेव्हा मानवीय एकतेचा आधार बनतो. केवळ शारीरिक श्रमाचं साधन नव्हे तर योग मानवाच्या जीवनातील चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील आहे. म्हणूनच यावर्षीची संकल्पना वयोवृद्ध होत असताना आपण निरोगी ऊर्जावान सक्रिय राहू शकतो. योग यासाठी आपल्याला मार्ग दाखवू शकतो असंही मोदी यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले,
1: योग इसी एक आयु वर्ग के लिए सीमित भी नहीं है. भारत में हम जानते हैं और देखते आए हैं योग मानव के जीवन का चेतना के साथ ऊर्जा के साथ एक प्रकाश भी है. इसलिए इस वर्ष अंतर्राष्ट्रीय योग दिवस की थीम रखी गई है योगा फॉर हेल्दी एजिंग. उम्र बढ़ने पर भी हम स्वस्थ रह सकते हैं, हम ऊर्जावान और सक्रिय रह सकते हैं. योग हमें इसके लिए मार्ग दिखाता है.
0: निरामय वार्धक्यासाठी योग या संकल्पनेसह 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज जगभरात साजरा होत आहे. जगभरात 210 अधिक भारतीय दूतावासांसह सुमारे 2500 ठिकाणी योग प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त नवी दिल्ली मुंबईसह देशातल्या प्रमुख 100 ठिकाणी सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे विशेष योग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज कोलकाता इथं भारतीय नौदलाच्या 3 स्वदेशी बनावटीच्या नौका INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्र यांचं लोकार्पण होणार आहे. नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोनं तयार केलेल्या आणि गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्सनं बांधलेल्या या नौका लढाऊ कारवाया, जलसर्वेक्षण आणि पाणबुडी विरोधित युद्धतंत्र मजबूत करण्याच्या उद्देशानं बांधण्यात आल्या आहेत. या नौकांमध्ये 75% अधिक स्वदेशी सामग्री असून यात 200 अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा सहभाग आहे असं नौदलानं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये आज दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होणारी नीट यूजी फेर परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पडावी यासाठी NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं जय्यत तयारी केली आहे. याची पूर्वतयारी म्हणून काल देशभरातील परीक्षा केंद्रांवर सराव प्रात्यक्षिकही करण्यात आलं. ही परीक्षा 22,79,000 पेक्षा जास्त विद्यार्थी देत आहेत. देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक आदी 2,00,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर CCTV कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवण्यात आले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी GPS बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आली आहे. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या असून देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती NTA दिली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पश्चिम महाराष्ट्रातल्या सहकार आणि साखर उद्योगाला बळ देण्यासाठी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा केली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी इथं अल्लापण्णा अवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन काल शहा यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 1,500 कोटी रुपयांचा सहकारी प्रक्रिया सामूहिक प्रकल्प तर पुण्यातलं बंद पडलेलं नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कोऑपरेटिव्ह पुनरुज्जीवित करण्यासाठी आणखी 1,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर देशासह जगभरातल्या साखर कारखान्यांना आवश्यक असलेली यंत्रसामग्री तयार करण्याचं

0: हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर देशासह जगभरातल्या साखर कारखान्यांना आवश्यक असलेली यंत्रसामग्री तयार करण्याचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे. दरम्यान दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि परिसर शासन 1500 कोटी रुपयांचा खर्च करून विकास कॉरिडॉर म्हणून विकसित करत आहे ही बाब सर्व भाविकांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याची भावना शहा यांनी कोल्हापूर इथं व्यक्त केली. लेबनॉनमधील इस्रायलच्या हल्ल्यामुळे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्यात आल्याचं त्यांच्या संयुक्त लष्करी कमांडनं काल जाहीर केलं. ही आक्रमक कारवाई सुरू राहिल्यास पुढील उपाययोजनांचीही तयारी करण्यात आल्याचा इशाराही इराणनं दिला आहे. दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 16 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान इराणच्या इशाऱ्यानंतर काही तासातच अमेरिका आणि इराणचे प्रतिनिधी चर्चेसाठी स्वित्झर्लंडला रवाना झाले. इराण आणि अमेरिकेतल्या चर्चेत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हान्स तर इराणचे मोहम्मद बागेर कालिबाफ सहभागी होत आहेत. दरम्यान इराणच्या इशाऱ्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 60 दिवसांच्या आत इराणसोबत अंतिम करार झाला नाही तर होर्मुझ सामुद्रधुनी या महत्वपूर्ण जलमार्गावरून जाणाऱ्या जहाजांवर अमेरिकेकडून शुल्क आकारलं जाईल असा इशारा दिला आहे. होर्मुझ समुद्रधुनीतून 3 कच्चे तेल वाहून नेणारे टँकर काल भारताच्या दिशेनं यशस्वीरित्या मार्गस्थ झाल्याचं केंद्रीय जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. हे 3 टँकर 8,06,000 मेट्रिक टनांहून अधिक कच्चं तेल आणत असून त्यावर 94 भारतीय कर्मचारी आहेत असं त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. राजस्थानमधील अनेक महत्वाच्या रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते होणार आहे. बिकानेर रेल्वे स्थानकावरून ते लालगड साबरमती एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. त्यानंतर ते जयपूर इथं खातीपुरा रेल्वे स्थानकावर जयपूर दरभंगा अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. यावेळी मेगा कोच टर्मिनलचं उद्घाटनही ते करणार आहेत. उत्तर पश्चिम रेल्वेनं विकसित केलेल्या प्रवाशांसाठीच्या अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पणही ते करणार आहेत. यामध्ये 41 लहान आणि मध्यम स्थानकांवरील नवे प्लॅटफॉर्मचा विस्तार आणि सुधारणांची कामं तसंच 16 स्थानकांवरील एकात्मिक प्रवासी माहिती प्रणालीचा समावेश आहे. मेघालयातील शिलाँग इथं असलेल्या हवाई दलाच्या पूर्व मुख्यालयात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल सैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तांत्रिक तत्परता धोरणात्मक दूरदृष्टी आणि संस्थात्मक नाविन्यपूर्णतेच्या आवश्यकतेवर भर दिला. सध्याच्या जागतिक व्यवस्थेतील अनिश्चिततेच्या काळातही भक्कम सज्जता राखणं किती महत्वाचं आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. युद्धाचं स्वरूप सतत बदलत आहे. यात हायब्रिड धोके, सायबर आव्हानं, पुरवठा साखळीची सुरक्षा आणि ड्रोन हे घटक अत्यंत महत्वाचे ठरत आहेत. अशा परिस्थितीत संरक्षण दलांसाठी केवळ पारंपरिक सज्जता पुरेशी नाही तर आपल्या स्वतःच्या अटींवर राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आत्मनिर्भरता साध्य करणं गरजेचं आहे असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं सुरू असलेल्या FIH महिला हॉकी स्पर्धेत काल भारतानं चिलीचा 6-0 गोलनं एकतर्फी पराभव करत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. आज होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत यजमान न्यूझीलंडच्या संघाबरोबर होणार आहे. न्यूझीलंडनं अमेरिकेचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. योग मानवाच्या जीवनातील चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देश विदेशात योगाभ्यासाचं आयोजन. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट UG परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घोषणा. आणि FIH महिला हॉकी स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड दरम्यान अजिंक्यपदाची लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40
2: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळची 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत बालश्रोत्यांसाठी कार्यक्रम बालसभा. यात जागतिक योग दिन निमित्त

0: आकांक्षा कटलावार आणि रुद्र पिंपळकर यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत ऐकत आहोत. पण तत्पूर्वी काही संदेश.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: नालसाचं संवाद युनिट आदिवासी समूहांना शिक्षण आरोग्य कायदेविषयक सल्ला आणि त्यांचे सर्व हक्क मिळवून देण्यासाठी तत्पर आहे. कायदेविषयक मदतीसाठी 15100 वर संपर्क साधा.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: दहावीनंतर सरकारी नोकरी आणि व्यवसायासाठी सुवर्ण संधी.
3: महाराष्ट्र वन विभागाच्या बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली येथे बांबू तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
2: 3 वर्षीय या अभ्यासक्रमासाठी मर्यादित जागा 60 असल्यानं आजच प्रवेश नोंदवा.
3: निःशुल्क प्रवेश फी,
2: राहण्याची आणि जेवणाची उत्तम सुविधा.
3: आजच संपर्क करा बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली, मूल रोड, जिल्हा चंद्रपूर येथे.
2: अधिक माहितीसाठी 9552729996
3: या क्रमांकावर संपर्क करा.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
4: मानवतकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी गुरुपेठ चंद्रपूर, नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट सिक बीएससी नर्सिंग, बी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया, मानवतकर कॉलेज कडे.
5: अरे वा, लेजंडची बॅट, तिने तर मी खेळणार. अरे फ्युचर बॅटिंग लेजंड मी,
6: या ज्याचं नाव लिहिलेलं असेल बॅट त्यालाच मिळेल.
5: अरे यार,
6: बघितलं, जर का यावर माझं नाव लिहिलेलं नसतं तर किती कटकट झाली असती. म्हणूनच आरबीआय सांगते, बँक अकाउंट असो वा बँक लॉकर, त्यात नॉमिनीचं नाव जरूर नोंदवा, ज्यामुळे तुमची पुंजी त्यालाच मिळेल ज्याला तुम्ही नामित केलं आहे. आरबीआय सांगते आहे, जाणकार बना, सतर्क राहा.
7: दहा लाखांची लॉटरी मला.
8: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
9: आरबीआय सांगते,
10: जाणकार बना, सतर्क राहा.
11: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
12: मानवतकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
11: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
12: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
11: WCL, CGHS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
12: आजच भेट द्या मानवतकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
11: विश्वासाचं ठिकाण,
12: आरोग्याची खात्री. मानवतकर हॉस्पिटल.
13: नमस्ते छोट्या दोस्तांनो, बालसभा कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत. काय छोट्या दोस्तांनो, कसे आहात? मजेत ना? आज 21 जून, आज आपण आंतरराष्ट्रीय संगीत दिन, आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत असतो. आणि खरंच हा खूप उत्साहाचा आणि ऊर्जेचा दिवस, कारण आपल्या जीवनात योगा फार महत्व आहेच आणि त्यासोबत संगीताचं देखील. थोडा विचार करा बरं, जर संगीत नसेल तर? खरंय ना छोट्या दोस्तांनो? चला तर तुम्हा सर्वांना संगीत दिनाच्या आणि योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर छोट्या दोस्तांनो, आज बालसभा कार्यक्रमात कोण स्पेशल येणार याची उत्सुकता तुम्हाला लागलेली असेल, हो ना? मी स्पेशल यासाठी म्हटलं बरं का, कारण आज आहे योग दिन आणि तुम्हाला उत्सुकता लागली असेल की कदाचित आजच्या या

0: कार्यक्रमात कुणी छोटं बालमैत्रीण किंवा छोटा दोस्त आपल्याला योगाबद्दल काही माहिती सांगतोय की काय? तर अगदी खरं आहे बरं का छोट्या दोस्तांनो? आजच्या बालसभा या कार्यक्रमात आपण आकांक्षा कटलावार ही छोटीशी बालमैत्रीण आणि ती तिसऱ्या वर्षापासूनच योगासन शिकते. आणि छोट्या दोस्तांनो महत्वाचं एक सांगायचं म्हणजे कोरोनाच्या काळात पहिल्यांदा शाळेत न जाता सर्वप्रथम ती योगाचे क्लास करायला लागली. छोट्या दोस्तांनो या आकांक्षांनी जागतिक योग दिनानिमित्त आरोग्य नीती आधार संख्या तर्फे ऑनलाईन स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन केल्याबद्दल सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. 6व्या इंडो नेपाळ इंटरनॅशनल योगासन चॅम्पियनशिप मध्ये भारतातील एशियन इंडो योगा कल्चर फाउंडेशनच्या वतीने नेपाळ येथे 21 फेब्रुवारी 2023 ला घेण्यात आलेली जी स्पर्धा होती त्यात 6 ते 10 या वयोगटामधील योगासनामध्ये तिने प्रथम क्रमांक मिळवलाय बरं का. आणि तसंच रिथमिक योगासनात द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. आणि या आकांक्षांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं. इतकी छोटी ही बालमैत्रीण पण किती मोठे मोठे काम केलं ना. छोट्या दोस्तांनो योग कल्चर असोसिएशन महाराष्ट्र अष्टांग योग आणि अर्थ एक ट्रस्ट या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर जिल्हा स्तरीय योग स्पर्धा 2 स्वर्ण पदक मिळवलेले. त्यानंतर 12वी योगासन राज्यस्तरीय चॅम्पियनशिप 2023 सातारा इथे घेण्यात आलेली त्यात देखील हिने सुवर्ण पदक मिळवलेलं. आज तिच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोतच आणि सोबतच रुद्र पिंपळकर हा देखील आपला छोटा दोस्त आलेला आहे आणि तो आपल्याला योगाचे फायदे देखील सांगणार आहे. तर काय उत्सुक आहात ना तुम्ही? चला तर आपण आज भेटणार आहोत आपल्या बालसभा या कार्यक्रमात आपली छोटी बालमैत्रीण आकांक्षा कटलावर आणि छोटा दोस्त मित्र रुद्र पिंपळकर. तर आकांक्षा तुझ्याबद्दल सांग ना आपल्या छोट्या दोस्तांना आधी. तू किती वर्षाची आहे? तू कोणत्या वर्गात आहे? कोणत्या शाळेत आहे?
1: मी आता 10 वर्षाची आहे आणि मी 4थ्या वर्गात आहे आणि माझ्या शाळेचं नाव फिल्ड्रन स्कूल भद्रावती.
0: अच्छा, 4थ्या वर्गात आहे तू. हा बरं, तुझ्या आवडी संदर्भात सांग आणि तू काय काय करते ते सांग ना आपल्या छोट्या दोस्तांना.
1: मी योगा करते आणि मला योगामध्ये खूप आवड आहे.
0: अच्छा, किती वर्षाची असतापासून करते तू?
1: मी 3 वर्षाची होती तेव्हापासून.
0: 3 वर्षाची असताना बरं, तुला कोणी शिकवलं मग योगा?
1: तुझ्या टीचर.
0: अच्छा, तर तू किती 3 वर्षाची असताना पासून करते? बरं, तुला योगामध्ये काय काय येतं सांग ना.
1: मला योगामध्ये आसन तर येतात.
0: अच्छा, कोणते कोणते आसन येतात मग?
1: चक्रासन, पादस्थासन, भूमासन, द्विपाद कोकिलासन, कोकिलासन, त्रिविक्रमासन, धनुरासन.
0: अच्छा, हे सगळं करतेस तू? अच्छा, आणि मग बाकी मग प्राणायाम वगैरे पण आम्ही करते. ते कोणते कोणते आहे?
1: भस्त्रिका प्राणायाम, अनुलोम विलोम.
0: बरं, मला सांग तू आता जसं सांगितलं की भस्त्रिका प्राणायाम, अनुलोम विलोम प्राणायाम हे 2 प्राणायाम सांगितले, ते कसे करतात सांग ना आपल्या छोट्या दोस्तांना. आधी भस्त्रिका प्राणायाम संदर्भात सांग.
1: मांडी घालून पाठीचा कनाटा ठेवून हात चे 2 बोट जोडून आणि पोट मागे घेऊन समोर.
0: अच्छा, म्हणजे हाताच्या मुद्रा करायच्या बरोबर ना, आणि त्यानंतर मग भस्त्रिका प्राणायाम करायचा, जोरात श्वास सोडायचा असं म्हणतेस ना तू. अच्छा, मग हे छान पद्धतीने तुला करता येतं. 2 मिनिटं तू करून दाखव ना हे. खरंच खूप छान करते आहेस, म्हणजे आपल्या छोट्या दोस्तांना देखील नक्कीच कळलं असेल, जरी ते बघू शकत नाही पण तू इतके छान पद्धतीने केलं की श्वास नुसता या प्राणायामामध्ये सोडायचा आहे, बरोबर आहे ना, श्वास घ्यायचा नाही आहे, हो ना. त्यानंतर मग अनुलोम विलोम प्राणायाम कसं करतेस?
1: असेच धारमुद्रा मध्ये ठेवून एका नागपुडी करून घेऊन मग दुसऱ्या नागपुडी करून घ्यायचा दुसरा.
0: अच्छा, मग हे तू किती वेळ करतेस?
1: 5 मिनिटं.
0: बरं, तुला याचे फायदे माहितीये का काय काय? तर
1: आपण जर प्राणायाम केलं तर आपली तब्येत ठीक राहते.
0: आणि लहानपणापासून जर केलं ना तर पुढे चांगल्या पद्धतीने अजून करता येत आणि त्याचा फायदा आपल्या शरीरावर नक्कीच होतो, हो ना. तुला तुझ्या मॅडमने पण सांगितलं असेल, हो ना. बरंच तू या योगाच्या भरपूर कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलेला, हो ना, स्पर्धेमध्ये. तर कुठे कुठे गेली होतीस तू?
1: मी नेपाळला, सातारा, राजस्थान, मुंबई, नागपूर, विशाखापट्टणमला.
0: अच्छा, बरं, मग हे सगळं तू यात काय काय करून दाखवलंस तू, म्हणजे योगाचं कोणते आसन केलेस की प्राणायाम केले ते सांग ना.
1: योगा केलं.
0: अच्छा, त्यात काय काय केलं? मग
1: मी आसन केले आहे.
0: बरं, तू आजही मग करतेस का प्राणायाम योगा सगळं? अच्छा, किती वेळ करतेस मग?
1: मी 1 वेळच करते.
0: अच्छा, सकाळी करते. बरं, तू शाळेत जाते, 4थीत आहेस, तर मग तू शाळेत जाते आणि रोज तुला प्राणायाम योगा करायला वेळ मिळतो? मग शाळेत तुमच्या घेतात की घरी करतेस?
1: क्लास राहते, जेव्हा शाळा राहते तेव्हा क्लास राहते.
0: शाळेमध्ये याचा क्लास

0: हाँ, योगाचा हाँ, बरोबर आहे. बरं तू शाळेमध्ये जेव्हा स्पर्धा होतात त्यातही भाग घेतेस का?
1: हाँ,
0: अच्छा, मग तुझा नंबर येतो?
1: हाँ,
0: अरे वा, बरं. तुला भरपूर मला वाटतं गोल्ड मेडल वगैरे पण मिळाले. हाँ, ते कुठे कुठे मिळाले, तू कुठे गेली ते सांग ना.
1: मला नेपाळला गोल्ड मेडल भेटलं आहे.
0: अच्छा,
1: सगळ्या गावाला म्हणजे जिथे पण मी गेले योगा करायला तिकडे मला भेटला गोल्ड मेडल.
0: अच्छा, बरं. तू इतकी छोटी आहेस आणि तू तिथे करायला जातेस, तुला भीती नाही वाटत?
1: नाही.
0: अच्छा, मग कोण असतं तुझ्यासोबत?
1: आई बाबा.
0: अच्छा, आई बाबा घेऊन जातात तुला, हो ना. तर तुझा एखादा अनुभव असेल तर सांग ना. तुला कुठे गेल्यावर जास्ती छान वाटलं? तू नेपाळला गेलेली, साताऱ्याला गेलेली, हो ना. तर तुला कुठे गेल्यावर जास्ती छान वाटलं?
1: मुंबई, विशाखापट्टणम आणि नेपाळला.
0: अच्छा, तू भद्रावतीला शिकतेस?
1: हां.
0: तिथले मुलं होते की तू एकटी होती इथून?
1: भद्रावतीचे मुलं पण होते क्लास मधले.
0: अच्छा, बरं. घरी कोण कोण असतं आणि कोण कोण करतं योगा ते सांग ना.
1: आई बाबा, माझा भाऊ आणि मोठे मोठे बाबा, काकू काका आणि आजी आबा आणि त्यांची मुलं.
0: अच्छा, इतकं छान कुटुंब तुमचं, हो ना. आणि सगळ्यांसोबत तू राहतेस. बरं, घरी कोण कोण करतं मग योग प्राणायाम?
1: मी आणि माझा भाऊ.
0: अच्छा, दोघ जण करतात. आई बाबा आजी आजोबा नाही करत?
1: आबा सकाळी करतो.
0: आबा करतात आणि ते पण तुम्हाला शिकवत असतील ना दोघांना, भाऊ तुझ्या भावाला आणि तुला. तुला बरेच अवॉर्ड देखील मिळाले, ते कोणते कोणते मिळाले सांग ना.
1: मला इंटरनॅशनल गोल्ड मेडलिस्ट भेटलाय. जेव्हा कोरोना होता तेव्हा माझी कॉम्पिटिशन झाली होती ऑनलाईनची.
0: अच्छा,
1: आणि त्याच्यामध्ये मला मेडल आणि ट्रॉफी भेटली होती.
0: अरे वा,
1: नेपाळ मध्ये मला मेडल आणि ट्रॉफी भेटली होती. एक सिल्वर मेडल भेटलं होतं आणि एक गोल्ड मेडल भेटून ट्रॉफी भेटली.
0: अच्छा, अरे वा. आणि कसं वाटलं तुला तेव्हा?
1: मला आनंद झाला.
0: अच्छा, आणि घरच्यांना?
1: घरच्यांना पण.
0: आणि त्यानंतर मग कोरोना काळातलं मिळाले. अच्छा,
1: भद्रावती भूषण पुरस्कार मला मिळाला.
0: अच्छा, म्हणजे इतके तू पुरस्कार घेऊन आज आपल्या बालसभे कार्यक्रमात आलेली, हो ना. बरं, या व्यतिरिक्त तुला अजून कशामध्ये आवड आहे?
1: मला योगा आणि डान्स मध्ये.
0: डान्स करतेस तू? अच्छा, तू किती वर्षाची असताना पासून डान्स करतेस?
1: योगा मध्ये आर्टिस्टिक करते.
0: अच्छा, काय काय असतं मग त्यात आणि किती मिनिटांचं आणि कसं करतेस सांग ना.
1: पहिले नमस्कार करून मग डान्स करते, मग योगा करून, मग डबल डान्स करून मग योगा करते.
0: अच्छा, योगा डान्सच्या याच्या म्हणजे तू पूर्णच कव्हर करतेस मग, योगा डान्स आणि त्यात मग नंतर प्राणायाम वगैरे. अच्छा, हे संपूर्ण करतेस तू. अजून काय आवडतं मग तुला?
1: ड्रॉइंग.
0: अच्छा, ड्रॉइंग मध्ये पण तुला आवड आहे. मग कसल्या प्रकारचं ड्रॉइंग करते तू? स्केच करते की नुसतं पेंटिंग करते सांग ना.
1: स्केच आणि पेंटिंग पण
0: दोन्ही करते. अच्छा, मग एक्झाम वगैरे देते का त्याच्या काही?
1: नाही, एक्झाम तर दिली नाही.
0: अच्छा, मग कोणत्या स्पर्धेत वगैरे भाग घेतेस का? अच्छा, असंच करते, तुला आवड आहे म्हणून. बरं, मग तू इतकं सगळं काही करतेस, योगाचं देखील खूप छान करतेस, जसं डान्सचं तर त्या योगामध्ये आहेस. अभ्यासाला तुला वेळ मिळतो का? अभ्यास करतेस तू? बरं, शाळेमध्ये तू आता जातेस आणि इतकं छान तुला कॉम्पिटिशन मध्ये छान गोल्ड मेडल मिळतं. तू प्रत्येक ठिकाणी जाते आणि तू मगाशी बोललीस की प्रत्येकच ठिकाणी गेल्यावर तू जेव्हा योगासन करते तेव्हा तुला गोल्ड मेडल मिळालेलं. शाळेत तुला टीचर जे मित्रमंडळी आहे कसं तुला प्रोत्साहन देतात ना?
1: मला टीचर म्हणते का अशी प्रॅक्टिस करून मग डबल मेडल हे करशील बाबा.
0: अच्छा,
1: त्यांना वाटते का आकांक्षा खेळली पाहिजे
0: आणि त्यांना पण तुझ्यासारखं करावंसं वाटत असेल, हो ना. बरं, तू या मग हे जे योगा प्राणायाम हे जे सगळं काही करते त्याचे फायदे तू त्यांना सांगतेस का? तर आकांक्षा, तू भरपूर कॉम्पिटिशन मध्ये वगैरे भाग घेतेस, हो ना. मग त्याच्यात कशा पद्धतीने क्रायटेरिया राहतो? म्हणजे काही तुम्हाला आधी सांगतात का की तुम्हाला हे करायचं आहे, हे आसन करायचं आहे, किती वेळा करायचं आहे, असं काही सांगतात का? सांग ना मग ते आपल्या छोट्या दोस्तांना.
1: पहिले आम्हाला सांगते का हे आसन करायचे आहे बा म्हणून, मग आपल्याला करायला लागते.
0: अच्छा, म्हणजे आसनांची नावं देतात का तुम्हाला? अच्छा, मग त्यात प्रत्येक वेळा तेच आसन असतात की वेगवेगळे असतात? मग
1: अलग अलग राहते.
0: अच्छा, ते सगळे आसनं तुला येतात आणि किती मिनिटात करायचं, कसं करायचं ते सांगतात का? अच्छा, बरं, मुलींचं आणि मुलांचं वेगवेगळं असतं का? एकत्रच असतं?
1: नाही, मुलींचं वेगळं राहते, मुलांचं वेगळं राहते.
0: अच्छा, बरं, मोठं झाल्यावर कोण बनायचंय मग?
1: योगा टीचर.
0: योगा टीचर बनायचंय, मग त्याच्यासाठी अजून छान शिकावं लागेल ना. आपल्या या बालसभे कार्यक्रमातून छोट्या दोस्तांना काय सांगशील? आज आपण जागतिक योग दिन साजरा करतोय, हो ना. तर काय सांगशील?
1: आपल्या शरीरासाठी जेवण जसं चांगलं आहे तसंच आपल्यासाठी शरीरासाठी योगा पण चांगला आहे. योगा केल्यामुळे अभ्यास चांगला
0: लक्षात राहतो.
1: आपल्याला आजार कमी होतात. लहानपणापासून योगा केलं तर मोठं झाल्यावरही त्याचा छान लाभ होतो, शरीरावर त्याचे चांगले परिणाम दिसून येतात.

0: तर आकांक्षा खरंच तू आज बालसभा कार्यक्रमात आली आणि योग दिनानिमित्त अतिशय छान आपल्या छोट्या दोस्तांसोबत गप्पा मारल्या, त्याबद्दल थँक्यू.
1: थँक्यू
0: रुद्र, तुझं आकाशवाणी स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत.
2: नमस्कार टीचर.
0: काय म्हणतो, कसा आहेस तू?
2: ठीक आहे.
0: ठीक आहे. बरं, कोणत्या क्लासमध्ये आहे तू?
2: सेवन्थ.
0: अच्छा, आज योग दिन, तर तू करतो का ते सांग ना.
2: हो.
0: अच्छा, किती वर्षापासून करतोस?
2: सात
0: वर्षापासून. अच्छा, सात वर्षाचा तू होता तेव्हापासून करतो आहेस.
2: हो.
0: मग कुठे शिकायला जातो की घरी आई बाबा करतात आणि मग तू करतोस?
2: घरी आई बाबा.
0: अच्छा, आणि त्यांचं बघून तू करायला लागला. बरं, काय काय करतो त्यात? मग आसन वगैरे करतो की प्राणायाम? अच्छा, कोणते कोणते आसन करतोस?
2: शीर्षासन, हस्तासन, भुजंगासन, चक्रासन, पद्मासन.
0: अरे वा, सगळेच आसन. म्हणजे शीर्षासन तर खरंच खूप छान आहे. आणि बरं, तुझ्यासारखे जे तुझे दोस्त मंडळी आहेत, मित्रमैत्रिणी आहेत, ते तर भरपूर बाहेर खेळतात हो ना, आणि तू योगा करतो. तुझ्या मित्रांमध्ये तूच करतोस का की अजून कोणी आहे?
2: माझा एक मित्र आहे.
0: अच्छा, बरं. तुला असं कधी कंटाळा नाही की जाऊ दे आज नाही करावं असं? मोठ्यांना तर येतो कधी कधी, तुला नाही येत? तुला आवडतं?
2: हो.
0: अच्छा, बरं. मग त्याचे काय काय फायदे आहेत ते सांग ना आपल्या छोट्या दोस्तांना.
2: भुजंगासन आहे. भुजंगासन केल्याने पाठीच्या कण्याला बळकटी मिळते, पोटाची चरबी कमी होण्यास मदत मिळते, स्नायू मजबूत होतात. चक्रासन आहे, ते केल्याने पाठीच्या कणा व स्नायू मजबूत होतात, रक्तभिसरण सुधारते आणि छातींचा व फुसफुसांचा विस्तार होतो. पद्मासन आहे, त्यामध्ये मनाला शांती मिळते, एकाग्रता वाढते आणि पाठात राहण्यास मदत मिळते, ताणतणाव दूर होतो.
0: अच्छा, बरं. तू रोज करतोस मग?
2: हो.
0: अच्छा, बरं. आता जागतिक योग दिन आपण साजरा करतो, तू तर एक छोटा मुलगा आहेस है ना, तर आज आपल्या छोट्या दोस्तांना सांग ना कोणते प्राणायाम किती करायचे, त्याचा फायदा कसा होतो?
2: आसनामध्ये असं म्हणजे भुजंगासन, जर कुणाची उंची वाढत नसेल म्हणजे खूप ठेंगणे असेल त्यासाठी त्याचा लाभ होतो. तसंच म्हणजे पद्मासन, त्यामुळे अभ्यासाकडे फोकस म्हणजे लक्ष, मन शांत राहते आणि एकाग्रता वाढते.
0: तर बघ ना, तू इतकं छान पद्धतीने करतोस आणि आपल्या छोट्या दोस्तांना देखील त्याचं महत्व सांगतो. आज या बालसभा कार्यक्रमात तू या संदर्भात अजून माहिती सांग ना.
2: मानवी जीवन हे सतत बदलणारे आणि विविध आव्हानांनी भरलेले आहे. आधुनिक युगात विज्ञान आणि तंत्रज्ञानाने अभूतपूर्व प्रगती केली आहे. आज माणूस अंतराळात पोहोचला आहे. जग एका क्लिकवर आले आहे आणि अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य झाल्या आहेत. परंतु या
3: बाल श्रोत्यांसाठी कार्यक्रम बालसभा यात आकांक्षा कटलावर आणि रुद्र पिंपळकर यांची हेमा बहादूर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, आम्ही आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून बोलत आहोत. आता सकाळचे 9 वाजत आहेत. पुणे केंद्राहून राष्ट्रीय मराठी बातम्या सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी पुणे माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योग मानवाच्या जीवनाचा चेतना आणि ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशविदेशात योगाभ्यासाचं आयोजन. राज्यातल्या सहकार क्षेत्रासाठी 3000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. 1500 कोटी

0: रुपयांच्या निधीतून सुरू होणाऱ्या अंबाबाई मंदिर कॉरिडॉरचा शुभारंभ, वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेर परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज, आषाढी एकादशी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष गाड्यांचं नियोजन आणि परभणीत मंदिर उभारणीच्या कामात झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू तर गणपतीपुळे इथं समुद्रात 5 तरुण बुडाले. आता सविस्तर बातम्या. संपूर्ण देश योगाच्या चैतन्यानं ऊर्जेनं भरलेला असून ही योगाची शक्ती असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आजचा दिवस जगभरात उत्सवाचा दिवस असल्याचं त्यांनी सांगितलं. कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर झालेल्या योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये लाखो लोकांनी या कार्यक्रमात प्रत्यक्ष आणि दूरस्थ पद्धतीनं सहभागी होऊन मोदी यांच्यासोबत योगाभ्यास केला. योग स्वभावामध्ये येतो तेव्हा मानवीय एकतेचा आधार बनतो. केवळ शारीरिक श्रमांचं साधन नव्हे तर योग मानवाच्या जीवनाचा चेतना आणि ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील आहे. म्हणूनच यावर्षीची संकल्पना वयोवृद्ध होत असताना आपण निरोगी ऊर्जावान आणि सक्रिय राहू शकतो, योग यासाठी आपल्याला मार्ग दाखवू शकतो, असंही मोदी यांनी सांगितलं. दरम्यान देशभरात आज 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत आहे. निरोगी वृद्धत्वासाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. देशातील 100 ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्वाच्या ठिकाणी योग दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशातल्या जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. राज्याच्या अनेक भागांमध्ये योग दिन साजरा होत आहे. योग दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात भारतीय जनता पक्ष पुणे शहराच्या वतीनं 21,000 सूर्यनमस्कार घालण्याचा विक्रम करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातल्या विद्यापीठ हायस्कूलमध्येही काल आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. हिंगोली शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. धुळे जिल्ह्यातही कालच योग दिवसाचा कार्यक्रम साजरा झाला. केंद्रीय संचार ब्युरो अहिल्यानगर यांच्या वतीनं योग प्रशिक्षण कार्यक्रम आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. पश्चिम महाराष्ट्रातल्या सहकार आणि साखर उद्योगाला नवं बळ देणारी महत्वपूर्ण घोषणा करतानाच केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी राज्यातल्या सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची काल घोषणा केली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी इथं कलापण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन काल त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 1,500 कोटी रुपयांचा सहकारी प्रक्रिया सामूहिक प्रकल्प तर पुण्यातील बंद पडलेलं नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कोऑपरेटिव्ह पुनरुज्जीवित करण्यासाठी आणखी 1,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर देशासह जगभरातल्या साखर कारखान्यांना आवश्यक असलेली यंत्रसामग्री तयार करण्याचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे. शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी कलापण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा नामविस्तार करण्यात आला. दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि परिसर शासन 150 कोटी रुपयांचा निधी खर्चून विकास कॉरिडॉर म्हणून विकसित करत आहे. ही बाब सर्व भाविकांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याची भावना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर इथं व्यक्त केली. पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ शहा यांच्या हस्ते काल झाला. यावेळी शहा यांनी सपत्नीक श्री अंबाबाई महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. त्यानंतर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित कृतज्ञता सोहळा सभेत ते बोलत होते. गृहमंत्र्यांनी आपल्या भाषणात उपस्थितांना या उपक्रमाबद्दल विस्तृत माहिती दिली.
1: करवीर नगर में माँ अंबाबाई के मंदिर का आज महाराष्ट्र सरकार जीर्णोद्धार और कॉरिडोर निर्माण का काम कर रही है. संपूर्ण मंदिर परिसर का आधुनिक AI सज्ज कैमरों से सुरक्षा सुनिश्चित हो रही है. हेरिटेज वॉल, लाइट एंड साउंड शो, मल्टीपर्पज हॉल, अन्न छत्र, पुलिस चौकी और हेरिटेज कोर्टयार्ड समेत ये मंदिर एक पूर्ण यात्रा धाम के रूप में 6 माह के अंदर ही परिवर्तित हो जाएगा.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून

0: ಕಟಾಹುತ್. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट यूजी 2026 फेरपरीक्षा आज होत असून याची पूर्वतयारी म्हणून एनटीएनं काल देशभरात सरावाचं आयोजन केलं होतं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग होता. देशभरातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये आज नीट यूजी फेरपरीक्षा होत आहे. यासाठी 22 लाखांहून अधिक उमेदवारांनी नाव नोंदणी केली आहे. या फेरपरीक्षेसाठी नागपूरमधल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. एनटीएनं तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूरमध्येच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं. राज्य परिवहन महामंडळानं आषाढी एकादशी यात्रेसाठी यंदा 5,500 विशेष एसटी गाड्यांचं नियोजन केलं असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यातील कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी मागणी केल्यास थेट पंढरपूरसाठी विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. या बससेवेत शासनाच्या सर्व प्रवासी सवलती असणार आहेत. भाविकांच्या सुविधेसाठी पंढरपूर इथं 4 तात्पुरती बसस्थानकं उभारण्यात येणार असून पिण्याचं पाणी, शौचालय, आरक्षण केंद्र आणि चौकशी कक्षांसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. परभणी जिल्ह्यातल्या यशवाडी इथं हनुमान मंदिराचं बांधकाम सुरू असताना काल मंदिरातला घुमट कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला असून 16 भाविक जखमी झाले आहेत. यापैकी एकाची प्रकृती गंभीर असून जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या मंदिराच्या गाभाऱ्याचं काम सुरू असून मंदिरात धार्मिक कार्यक्रमादरम्यान भाविकांची गर्दी झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून राज्य सरकारतर्फे मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. गणपतीपुळ्याजवळ समुद्रात काल बुडालेल्या 4 व्यक्तींचा शोध अद्याप सुरू असून एक मृतदेह हाती लागला आहे. तटरक्षक दल, मासेमारी नौका आणि पोलिसांची पथकं इतरांना शोधण्याचं काम करत आहेत. छत्रपती संभाजीनगरमधल्या पैठण तालुक्यातल्या बिडकीनमधले 19 तरुण या समुद्रात काल सकाळी पोहण्यासाठी उतरले असताना त्यापैकी 5 जण वाहून गेल्याची घटना घडली. हवामान. येत्या 2 दिवसात दक्षिण कोकण आणि राज्याच्या काही भागात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असून 24 ते 26 जूनपर्यंत मुंबईसह राज्याच्या अंतर्गत भागांपर्यंत पावसाचा जोर वाढेल असं हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलं. सध्या राज्यात केवळ 8 ते 9% पाणीसाठा आहे. एल निनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबला असून नागरिकांनी पाण्याचं योग्य नियोजन करून अपव्यय टाळावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. योग मानवाच्या जीवनाचा चेतना आणि ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशविदेशात योगाभ्यासाचं आयोजन. राज्यातल्या सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. 1,500 कोटी रुपयांच्या निधीतून सुरू होणाऱ्या अंबाबाई मंदिर कॉरिडॉरचा शुभारंभ. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आषाढी एकादशी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष गाड्यांचं नियोजन. आणि परभणीत मंदिर उभारणीच्या कामात झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू तर गणपतीपुळे इथं समुद्रात 5 तरुण बुडाले. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आता सकाळची 9:10 झाली आहेत. विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.
2: और प्रेम व्यक्त करने का ये सुंदर अवसर प्रदान करता है. आइए हम उन सभी पिता को नमन करते हैं जो अपने परिवार की खुशियों के लिए हमेशा समर्पित रहते हैं. यही पिता का प्यार हमारे जीवन को संवारता है, सजाता है, आगे बढ़ाता है.

0: आप सुन रहे हैं विविध
1: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. जितेंद्र घोडके सराफ पुणे.

0: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोपटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहित करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशेष

0: मोठ्या मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात. आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी तांब पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन 2 लाईन 3 लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा किंवा गुरु पुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता जितेंद्र घोडके सराफ बिझी लँड बिल्डिंग कुमठेकर रोड चितळे बंधू मागील लेन सदाशिवपेठ पुणे. आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स 020-244-78-286 किंवा 020-244-80-135.
1: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे हा आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून प्रसारित करण्यात आला. आता सकाळची 10:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम चित्रपट संगीत.

घरकुल या चित्रपटातील अरुण सरनाईक आणि सहकारी यांच्या आवाजातील गाणं आपण ऐकलं. शांता शेळके यांच्या रचनेला संगीत सी रामचंद्र यांचं होतं. श्रोतेहो, याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून प्रसारित

0: करण्यात आला. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळची 10:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी.

0: lagi.
1: Apeli Meraki.
0: Abija Meraki.
1: Apeli Meraki.
2: श्रोतेहो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची रचना, कामकाज आणि कोश निर्मितीचं कार्य या सर्वांची माहिती आपण जाणून घेत आहोत. मराठी विश्वकोशाचा विस्तार जर आपण पाहिला ना तर सर्व विषय संग्राहक 20 संहिता खंड आणि 21वा सूची खंड इसवी सन 1976 ते 2019 या कालावधीत प्रकाशित झाले आहेत. या खंडांपैकी आज आपण 16 ते 20 खंड या खंडांचा सविस्तर परिचय करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे सागर कांबळे, संपादकीय सहाय्यक मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा इथून आलेले आहेत. सर नमस्कार, या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
3: सर्वांना नमस्कार.
2: सर, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या संपादनाखाली आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या विश्वकोशाच्या कार्यासंबंधी आम्हाला थोडक्यात सांगा.
3: महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुढाकाराने तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या नेतृत्वामध्ये आणि संपादनामध्ये हे जे काही विश्वकोशाचं सर्व विषय संग्राहक रूप आकाराला आलं ते आज खऱ्या अर्थानं मराठी भाषेचा गौरव वाढवताना आपल्याला.
2: अगदी बरोबर.
3: तर्कतीर्थांच्या निधनानंतरही या विश्वकोशाची जी विद्वज्जन्य संपादकीय परंपरा आहे, विद्वज्जनांच्या संपादकीय नेतृत्वाखाली ती अव्याहतपणे ती सुरू आहे आणि यशस्वीरित्या सुरू आहे. आणि आता डॉक्टर रवींद्र शोभणे सरांच्या मुख्य संपादनाखाली याचं कार्य अविरतपणे सुरू आहे.
2: सर, मेपू रेगे आणि डॉक्टर विजया वाड यांच्या संपादकीय नेतृत्वाखाली आतापर्यंत सिद्ध झालेले जे मराठी विश्वकोश खंड आहेत ते आहेत खंड 16 ते 20. तर त्याचं स्वरूप आणि त्याच्या प्रकाशनाबद्दल आपण आम्हाला काय सांगाल?
3: अगदी. तर मराठी विश्वकोशाचं जे स्वरूप आहे ते सर्व विषय संग्राहक आहे आपण पाहिलंच.
2: बरोबर.
3: तर यामध्ये विविध विषयांवरची जी वैविध्यपूर्ण माहिती आहे तर त्यांचा जो नोंदींचा जो वर्णानुक्रम आहे ज्याला आम्ही आमच्या कोशीय भाषेमध्ये आकार विले म्हणतो तर त्याचा वर्णानुक्रमाने समावेश केलेला आहे. त्यापैकी आज जी आपण माहिती पहिल्यांदा घेतोय तो 16वा खंड जो आहे त्या खंडामध्ये साधारणपणे वाद्यवृंद ते विज्ञान शिक्षण असा नोंदींचा क्रम आहे. आणि या खंडाचं जे पहिलं प्रकाशन झालेलं आहे ते सन 1999 या वर्षी झालं होतं आणि त्याच्या प्रमुख संपादक पदाची जी धुरा होती ती माननीय मेपुरेगे सरांनी समर्थपणे वाहिली होती. आता या खंडामध्ये 488 नोंदींचा समावेश आहे आणि हा खंड 999 पानांचा आहे. त्यामध्ये व हे आकार विल्हे जे अक्षर आहे, वर्णाक्षर आहेत, त्याच्या नोंदी प्रामुख्याने समाविष्ट केलेल्या आहेत. आणि या खंडातली जी पहिली नोंद आहे ती वाद्यवृंद, ही पहिली नोंद जी आहे ती संगीत विषयातली आहे आणि त्याचं लेखन अशोक वानखेडे सरांनी केलंय. आणि विज्ञान शिक्षण ही जी नोंद आहे ही शेवटची नोंद शिक्षणशास्त्र विषयातली असून त्याची जी लेखन आहे ते श्रीभ गोगटे सरांनी केलेलं आहे.
2: सर, हे झालं 16व्या खंडाविषयी. आता 17व्या खंडामध्ये किती नोंदी आहेत आणि तो किती पानांचा आहे किंवा त्याच्यामध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे त्या नोंदी घेण्यात याविषयी जरा सांगा.
3: अगदीच अगदीच. आता 17व्या खंडाकडे वळताना आपण ज्यावेळी त्याचा मागोवा घेतो त्यावेळी 1789 नोंदी या खंडामध्ये आहेत आणि हा खंड 893 पानांचा आहे.
2: बापरे.
3: त्यामध्ये वी ते शे असे व आणि श असे दोन जे वर्णाक्षर आहेत त्याच्या नोंदींचा समावेश आहे. विज्ञानाचे तत्वज्ञान ही या खंडातली पहिली नोंद असून ती तत्वज्ञान विषयातली आहे जी श्रीमा भावे

0: सरांनी लिहिली आहे. आणि शेक्सपियर विल्यम, आम्ही ज्यावेळी उल्लेख करतो तर विल्यम शेक्सपियर असं करत नाही, तर तो पहिल्यांदा त्याचं आडनाव पहिल्यांदा असतं शेक्सपियर विल्यम. तर मग ही शेवटची नोंद असून महान इंग्रजी कवी म्हणून जो ओळखला जातो आणि नाटककार म्हणून ओळखला जातो त्या विल्यम शेक्सपियर बद्दलची माहिती याच्यामध्ये देण्यात आली. आणि ही नोंद जी आहे ती वा ची देवधर यांनी लिहिलेली आहे.
1: हा म्हणजे खंड बघताना आपल्याला आडनावापासून सुरुवात करायची आहे असं, तर आपल्याला त्या नोंदी सापडतील आणि त्याविषयीच सगळी माहिती मिळेल.
0: अगदी
1: सर, मग असं 17व्या खंडाविषयी तुम्ही सांगितलं तर 18व्या खंडामध्ये किती नोंदी आहेत आणि त्याचं स्वरूप कसं आहे?
0: अगदीच, तर या खंडामध्ये साधारणपणे 669 नोंदी आहेत आणि हा खंड 877 पानांचा आहे. आता यामध्ये श आणि स या वर्णाक्षरांच्या नोंदींचा समावेश आहे. आता यातली जी पहिली नोंद आहे 18व्या खंडातली ती आहे शेख अमर. मराठी भाषा साहित्य विषयामध्ये महत्वाची नोंद मानली गेली आणि यामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे जे अग्रणी म्हणून ज्यांचं नाव आपण नेहमी घेतो ते शाहीर अमर शेखांच्या बद्दलची माहिती, त्यांच्या कार्याबद्दलची माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. आणि ही नोंद डॉक्टर विजया वाड मॅडम लिहिलेली आहे. आणि या खंडातली शेवटची नोंद सह्याद्री जो पर्वतरांग आहे त्याच्याबद्दलची आहे. यामध्ये भूगोल विषयातली ही नोंद असून पश्चिम घाटातली जी आपला सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय जो सह्याद्री पर्वतरांग आहे त्याच्याबद्दल माहिती दिली आणि या नोंदीचं लेखन वसंत चौधरींनी केलेलं आहे.
1: सर, हे झालं 18व्या खंडाविषयी.
0: अगदीच,
1: अगदी श पासून ते स पर्यंत. आता 19व्या खंडामध्ये कशा प्रकारच्या नोंदी आहे याविषयी जरा सांगा.
0: अगदीच, 19व्या खंडामध्ये 769 नोंदी असून हा खंड साधारणपणे 886 पानांचा आहे. यामध्ये स या वर्णाक्षराच्या जास्त करून नोंदी आपल्याला पाहायला मिळतात. सॅगर फ्रेडरिक ही या खंडातली पहिली नोंद आहे आणि ही नोंद रसायनशास्त्र विषयातली आहे. म्हणजे आपण जर पाहतोय की या विषयांच्या अनुषंगाने जर नजर टाकली तर आपल्याला दिसून येईल की सर्व विषय संग्राहक जे मी म्हणत होतो आपल्याला तो विषय याच्यामध्ये आपल्याला सगळ्या विषयांचं संग्रहण केलेलं आपल्याला दिसून येतं. जे इंग्रज रसायनशास्त्रज्ञ होते फ्रेडरिक सॅगर, तर त्यांच्या कार्याची माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे आणि त्याचं लेखन विल सूर्यवंशी यांनी केलंय. तर याच खंडातली शेवटची नोंद सृष्टी आणि मानव आहे, तर ती आयुर्वेदातली आहे. आणि मांडणी या नोंदीची अशी केली आहे की जीव हा सृष्टीतील एक अंश आहे आणि तो या सृष्टीचाच घटक आहे. आणि या नोंदीचं लेखन वेणी माधव शास्त्री जोशी यांनी केलेलं आहे.
1: सर, 20वा जो खंड आहे विश्वकोशाचा, तर त्याच्यामध्ये कुठल्या वर्णाक्षरांच्या नोंदींचा समावेश होतो आणि किती नोंदी आहेत किंवा कशा प्रकारच्या आहेत याविषयी सांगा आता.
0: अगदीच, आता 20वा खंड जो आहे तो अंतिम खंड आहे आणि त्याचं स्वरूप थोडस विस्तारित असल्यामुळे त्याचं पूर्वार्ध आणि उत्तरार्ध दोन भाग केलेले आपल्याला दिसून येतात. तर पूर्वार्धामध्ये जवळपास 690 नोंदी आहेत आणि स ते ह या वर्णाक्षरांच्या नोंदींचा त्याच्यामध्ये समावेश आहे. आणि या खंडातली जी पहिली नोंद आहे ती सेई शोनागुन ही आशियाई जपानी भाषा साहित्यातली ही पहिली नोंद आहे. शोनागुन या श्रेष्ठ जपानी लेखिका होत्या, तर त्यांची नोंद ही अर कुलकर्णी यांनी लिहिलेली आहे. आणि या खंडातली जी शेवटची नोंद आहे पूर्वार्धातली ती हर्षचरित आहे आणि ही नोंद आहे संस्कृत भाषा आणि साहित्याविषयातली आणि ती अरविंद मंगरुळकरांनी लिहिलेली आहे. तसंच यामध्ये बाणभट्टानं रचलेल्या अभिजात संस्कृत भाषेतल्या वाङ्मयातल्या हर्षचरित या ग्रंथाबद्दलची ही नोंद आपल्याला वाचायला मिळते.
1: अच्छा,
0: आणि उत्तरार्ध जो दुसरा आहे त्या उत्तरार्धामध्ये साधारणपणे 624 नोंदी आहेत आणि याच्यामध्ये हतेज्ञ या वर्णाक्षरांची नोंदी या समावेशात केलेला आहे. आणि हा शेवटचा म्हणजे उत्तरार्धच असल्यामुळे हा शेवटचा आहे. आणि यामध्ये हर्षवर्धन सम्राट अशी नोंद आहे त्याच्यामध्ये भारतीय इतिहास या विषयातली आहे आणि त्याचं लेखन वावी मेराशी सरांनी केलं आहे. आणि या नोंदीमध्ये वर्धन वंशातला जो शेवटचा हिंदू सम्राट होता सम्राट हर्षवर्धन त्यांच्याबद्दलची माहिती याच्यामध्ये समाविष्ट केलेली आहे. आणि या खंडातली आणि म्हणजे तर नव्हे तर विश्वकोशातली शेवटची नोंद ज्याला आपण म्हणतो ती ज्ञेयवाद आहे. त्यांचं लेखन सुद्धा अर कुलकर्णी यांनी केलंय. ज्ञेयवाद या संज्ञेविषयीची माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे.
1: सर, आतापर्यंतचे जे खंड आहेत तर त्याच्यामधल्या नोंदी आणि इतर तुम्ही सांगितलं, पण 20व्या खंडाचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग का करण्यात आलेले आहेत?
0: विषयाची व्याप्ती पण एक होता त्याच्या पाठीमागचं कारण आणि तो विस्तार जो होता त्याच्यामुळं ते दोन मोठ्या खंडांमध्ये त्याची जी ज्याला आपण म्हणतो की निर्मितीचा जे विस्तार होता तो दोन खंडांमध्ये केल्यामुळे त्याला एक व्यवस्थित स्वरूप प्राप्त झाल्याचं आपल्याला दिसून येतं. तो खंड कदाचित मोठा होऊ शकला असता त्यासाठी ते दोन भागांमध्ये विभागित केला गेला.
1: सर, आता

0: आपण सांगितलं की विश्वकोशाचे जे खंड आहेत त्यासाठी वेगवेगळे संपादक जे नामांकित आहेत ते नेमले जातात. तर आपण 16 ते 20 या खंडांची माहिती घेतोय, तर 16 ते 20 खंडांसाठी कोणकोणते संपादक होते आणि त्यांच्या संपादकीय नेतृत्वाखाली मग ते पूर्ण करण्यात आले याविषयी जरा आम्हाला थोडक्यात सांगा.
1: अगदी, तसं पाहायला गेलं तर तर्कतीर्थानंतर विश्वकोशाला एक मोठी विद्वान संपादकांची परंपरा आहे. आता 16वा खंड आणि 16वा, 17वा, 18वा, 19वा आणि 20वा ह्या खंडांची माहिती घेत असताना 1999 या वर्षी मेहपूर येगे सरांच्या प्रमुख संपादनाखाली 16वा खंड तयार झाला आणि दुसरे जे 17, 18, 19 आणि 20 हे खंड जे अनुक्रमे तयार केले गेले ते डॉक्टर विजय वाड मॅडम यांच्या संपादकीय नेतृत्वाखाली पूर्णत्वास गेलेत.
0: सर, हे 16 ते 20 खंड आहेत तर यांच्यामध्ये व ते ज्ञपर्यंतच्या वर्णाक्षरांच्या नोंदी आहे असं आत्ताच आपण म्हणाला होतात, तर मग याच्यामध्ये उल्लेखनीय नावं किंवा संदर्भ कोणकोणते आहेत याविषयी जरा सांगा.
1: अगदीच. आता या विषयांच्या संकल्पनात्मक, चरित्रात्मक, स्थळविषयक, भाषाविषयक, साहित्य प्रकारविषयक, ग्रंथविषयक असतील, पुरस्कारविषयक असतील किंवा संस्थाविषयक अशा अनेक प्रकारांच्या नोंदींची वैविध्यपूर्ण मांडणी आपल्याला या 5 खंडांमध्ये दिसून येते. आता उल्लेखनीय किंवा अशा काही नोंदी आपल्याला जर पाहायच्या झाल्या तर अभ्यासकांसाठी नेहमी मार्गदर्शक ठरलेले काही नोंदी आहेत, जसं की वामन पंडित आहे जे पंत साहित्यातलं एक नावाजलेलं नाव आहे. त्यानंतर वारली जी आदिवासी जमात आहे त्याच्याबद्दल माहिती देणार आहे. वायू आहे, वाराणसी नावाचं जे ऐतिहासिक शहर आहे त्याच्याबद्दल आहे. भारतीय औद्योगिक विश्वातलं एक नावाजलेलं नाव आहे वालचंद हिराचंद, यांच्याबद्दल माहिती देणार आहे. वाल्मिकींबद्दल माहिती देणारी नोंद ह्याच्यामध्ये आपल्याला सापडते. जी संस्कृत साहित्यातली एक मैलाचा दगड ठरलेली वासवदत्ता नावाची एक कलाकृती आहे त्याच्याबद्दल माहिती आपल्याला याच्यामध्ये मिळते. त्यानंतर विधिमंडळाबद्दल सुद्धा आपल्याला याच्यामध्ये माहिती मिळते, त्याच्यामध्ये विधान परिषद असेल, विधानसभा असेल, एकंदरीत या सगळ्याबद्दल ह्याच्यात माहिती मिळते. ऐतिहासिकदृष्ट्या काही नवीन संकल्पना आता समोर येत आहेत, तर त्यामध्ये विरगळ आहे, विवाह संस्था आहे, विद्यापीठ अनुदान आयोग आहे, व्यंगचित्र आहे, अमर शेख आहे, शेतकरी कामगार पक्ष आहे, टीएन शेषन, राम शेवाळकर, शांता शेळके, सत्यशोधक समाज, सभासद बखर, अशा वेगवेगळ्या विषयांवरती आपल्याला याच्यामध्ये वैविध्यपूर्ण नोंदी आलेल्या दिसून येतात.
0: सर, काही महत्वपूर्ण किंवा दीर्घ नोंदी पण यामध्ये असतील, कारण इतकी पृष्ठांची संख्या आपण सांगितली, तर विशेष उल्लेखनीय कोणत्या दीर्घ नोंदी आहेत?
1: अगदीच. महाराष्ट्राच्या परंपरेचं एक महत्वाचं नाव आहे वारकरी संप्रदाय, तर त्याच्यामध्ये दीर्घ नोंद आपल्याला याच्यामध्ये दिसून येते 16व्या खंडामध्ये. तर महाराष्ट्रातला एक लोकप्रिय भक्ती संप्रदाय म्हणून आपण या वारकरी संप्रदायाला ओळखतो. मग या नोंदीमध्ये आपल्याला वारकरी संप्रदायाचा इतिहास, त्यांची उपासना पद्धती, त्यांची उपास्य दैवत, वारी आणि त्याच्या संदर्भातला प्रमुख ग्रंथ, दीक्षा पद्धती, त्यांचा इतिहास, वेगवेगळ्या संतांचे अभंग, त्यानंतर विद्वानांची मते आणि एकंदरीत या संप्रदायाचा महाराष्ट्राच्या जडणघडणीवर, संस्कृतीवर पडलेला प्रभाव अशा विविध अंगांनी ही नोंद आपल्याला या खंडामध्ये वाचायला मिळते. ज्या संतांनी हा वारकरी संप्रदाय घडवला तर त्यांच्या कार्याचा, त्यांच्या एकंदरीत वाटचालीचा वेध याच्यामध्ये घेतलेला आहे.
0: श्रोते हो, आज आपल्याकडे सागर कांबळे, संपादकीय सहाय्यक, मराठी विश्वकोश कार्यालय वाई, जिल्हा सातारा इथून आलेले होते आणि त्यांनी आपल्याला मराठी विश्वकोशाचे खंड 16 ते 20 यांचा परिचय करून दिला. सर, आपण इथला त्याबद्दल आपले खूप खूप आभार.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय आणि अपेक्षा यांची आम्ही नेहमीच वाट पाहत असतो. कृपया आम्हाला या ईमेलवर नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimaratihi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 नवीन विषय आणि नवीन वक्त्यांसह. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी, आपली मराठी आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आम्ही आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून बोलत आहोत. सकाळची 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम

सहवासाचे सोन पावले. या कार्यक्रमात हरीश सहारे आणि प्रभा सहारे यांची सुवर्ण गुहे यांनी घेतलेली मुलाखत ऐकवित आहोत. तांत्रिक सहाय्य राजन देशभ्रतार, किशोर वसाके, सतीश दुर्वे, सादर करते उमेश दुपारे.

0: श्रोतेहो नमस्कार. सहजीवनाची सोनपावले या कार्यक्रमात मी सुवर्णामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपल्यासोबत एक असं जोडपं आहे ज्यांनी आयुष्याचे ऊन पावसाचे 50 ऋतू एकत्र पाहिले आहेत, अनुभवले आहेत आणि एकमेकांच्या साथीनं ते साजरे केले आहेत. आजच्या भाषेत सांगायचं तर परफेक्ट कपल असं आपण त्यांना म्हणूया. 50 सुवर्ण महोत्सव त्यांनी मागच्याच वर्षी साजरा केला. या आदरणीय जोडप्याचं नाव आहे श्री हरीशजी सहारे आणि प्रभाताई सहारे. ऐकूया तर आपण त्यांचा हा जीवन प्रवास कसा सुरू झाला आणि आजही कसा सुरू आहे याबद्दल. 50 वर्षापूर्वींचा तो दिवस ज्या दिवशी तुमचं लग्न झालं ती तारीख कोणती, ते वर्ष कोणतं होतं?
1: माझं जे लग्न झालं 1975 आणि तो दिवस होता 21 मे 1975. अशा प्रकारे 1975 आमचं लग्न झालं. पण तत्पूर्वी मी ज्यांच्याशी मला विवाह करायचा होता त्यांना बघायला मी अंजनगाव सुरजी म्हणजे अमरावती जिल्ह्यामधून बघायला आलो होतो. यांच्या माहेरी म्हणजे आमच्या मिसेसच्या माही जाण्यासाठी कुठलेही साधन नसल्यामुळे मला ब्रह्मपुरीवरून एक त्याला असं म्हणता येईल की बैलगाडी म्हणूया, ज्याला आमच्याकडे मराठी भाषेवर रेंगी म्हणतात, तुम्ही नाव ऐकलं असेल तर. आणि त्या रेंगीने मग मी माझा एक मित्र अर्धनवीस होता ब्रह्मपुरीच्या कोटामध्ये, त्याला मी घेऊन अरेरला गेलो. अरेर नवरगाव हे आमचं सासरवाड आणि तिथं मी गेलो. तिथे माझे एक मित्र डॉक्टर पोषक किंवा होते, मी त्यांच्याकडे डायरेक्ट गेलो मी गाडी घेऊन. यांचं मला काही नेमकं घर माहित नव्हतं. आणि मग अशा स्थितीमध्ये मी जेव्हा पोहोचलो त्यावेळेला ते डॉक्टर मला म्हणाले, साहेब मी यांच्या वडिलांना बोलावून घेऊ का? म्हणजे सावकाराला, तिकडे सावकार म्हणतात त्यांच्या वडिलांना, तर ते सावकाराला बोलावून घेऊ का? मी त्यांना म्हटलं काही नाही, आपण जाऊया. त्यांना कशाला बोलावता, आपण जाऊया. तर तेव्हा ठीक आहे, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. पण मी त्यांना इंटिमेट करतो, म्हणजे आम्ही हा ठीक आहे चालेल, तुमच्या पद्धतीने काय करायचं ते करा, पण आपण दोघेही मिळून जाऊया म्हटलं डॉक्टर साहेब आणि हा माझा मित्र. मग आम्ही तिघेही पायी पायी त्यांच्या घरापासून, तर आमचे जे सासरे आहेत रामचंद्रजी कराडे त्यांच्याकडे आम्ही, ही जी मुलगी आहे माझ्या सुपत्नी माझी पत्नी आहे तिला बघायला गेलो. आणि काय झालं की एक तर ते दिवस जे होते ते थोडे थंडीचे होते, त्यामुळे मी एक ऑफिसर असल्यामुळे, रिकवरी ऑफिसर असल्यामुळे कोट टाय वगैरे लावूनच होतो मी. अगदी त्याची मी जनरली दौऱ्यावर सुद्धा जायचो तेव्हा मी ते कोट टाय वगैरे घालून जायचो. ते मी घालून गेलो तेव्हा माझी जी एक बायको आता जी आहे माझ्यासोबत ती फार इम्प्रेस झाली. बाई कोणतं फार मोठा साहेब असेल तर
0: तुमचा पण शाक बघून.
1: येस. आणि मग काय झालं की ते बघता बघता बाकीच्यांनीही म्हणजे

तिचे जे मोठे वडील आहेत ते लंडनला बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही या देशातल्या 18 लोकांना म्हणजे हायर एज्युकेशन साठी पाठवलं होतं त्याच्यापैकी हे एक हिचे मोठे वडील ते पण गेले होते. त्यांनी मला काही क्वेश्चन केले. आमच्या घरात आम्ही 3-4 लोक होतो त्याच्यामुळे फार मोठी काही फॅमिली नव्हती त्याच्यामुळे मी बाहेर राहायचो जास्तीत जास्त म्हणजे माझ्या एज्युकेशन फ्रॉम द एज्युकेशन पासून तर नोकरीच्या काळामध्ये पर्यंत मी जवळपास आई वडिलांपासून किमान नाही म्हटलं तरी वयाचे 25 वर्ष

0: मात्र दिवस माझे सगळे जे आहेत ते हायर एज्युकेशन पासून तर नोकरीच्या कामापर्यंत मी तिकडे पंजगाव सुरजी आणि अकोट वगैरे या भागांमध्ये माझी ड्युटी असल्यामुळे तिकडे मी फिरायला राहिलो. आणि मग ते जेव्हा मी यांना बघायला गेलो खाचर गाडीने तेव्हा यांनी म्हणजे तू आले का शाडी, मी म्हटलं बा हे खाचर गाडी ते म्हणजे तारीफ करायला लागले काय तुम्ही म्हणजे आम्हाला सांगितलं तुम्हाला कसं सांगणार मी, कारण की तुमचा माझ्या कुठलाही त्यावेळेला एकतर फोनची व्यवस्था नव्हती किंवा टेलिफोन सुद्धा नव्हते, आज जर मोबाईल किंवा अत्याधुनिक यंत्र जी आली ती काय तेव्हा नव्हती ना, त्यामुळं काय होतं की आम्ही म्हटलं आपल्या पद्धतीने केलं पाहिजे आणि साधनही नाही तिथे, त्याच्यामुळे मी माझं साधन निवडलं ग्रामीण भागातलं. आम्ही त्या साधनाने जेव्हा मी गेलो तेव्हा ही त्यावेळेला नुकतंच कुठले ते कपडे धुवून आली आणि ती मळवायला घालत होती, त्या दरम्यान मी हिला उभ्या उभ्यात बघितलं.
1: म्हणजे अशा प्रकारे तुमचं लग्न ठरलं?
0: यस.
1: अच्छा काकू, लग्नानंतर जेव्हा तुम्ही संसार सुरू केला त्याबद्दलच्या काही आठवणी सांगा ना.
2: जेव्हा आम्ही लग्न करून गेले तेव्हा पंजनगाव सुरजेला आमच्याकडे काहीच नव्हतं, छट्ट छट्ट वस्तू घ्याव्या लागल्या, त्यांना आम्ही आपला संसार सुरू केला पण आमच्याजवळ पहिलं काहीच नव्हतं काहीच नव्हतं. आता आमच्याकडे जे काही आहे ते सगळं पोराच्या हिमतनमुळे सर्व झालं आमच्याकडे.
1: बरोबर. काही नसताना पण इतका छान संसार केला आणि मुलांना संस्कार देऊन आज तुम्ही छान उपभोगता. सुरुवातीला तुम्ही कोणत्या गावात गेल्या, लग्नानंतर तुम्ही कुठे राहत होत्या?
2: जनगड सर जिल्हा राहत होता आम्ही.
1: अच्छा.
2: तिथं आमचा मुलगा झाला.
1: काका, 50 वर्षांचा काळ लहान नाही, या प्रवासात सुख दुःख दोन्ही आले असतील तर कठीण काळात एकमेकांना तुम्ही कशी साथ दिली?
0: फार छान क्वेश्चन आहे तुमचा. ही जी काही संसाराचं जे गाळं असते किंवा ज्याला आपण रथ म्हणूया तो रथ हाकत असताना त्यांनी खडतर प्रवास करावा लागतो. त्या खडतर प्रवासामध्ये त्याला आमच्याकडे जी साधने जी होती फार अपुरी होती, काही आम्ही श्रीमंत नव्हतो आणि परंतु मी जेव्हा हे नोकरीला लागलो त्यावेळेस थोडीशी आमची परिस्थिती सुधारली, नाहीतर आमच्याकडे ते त्यावेळेला माझे वडील मला म्हणजे केवळ भात खाऊ घालायचे, आमच्याकडे भाताची शेती असल्यामुळे बाकी पोळ्या वगैरे जो प्रकार आहे जसं मी तिकडे बाहेर राहिलो त्यामुळे मला पोळ्याचं फार सवय झाली पण पोळी खायला मिळतच होती. या स्थितीमध्ये मी एज्युकेशन केलं आणि एकच पॅन्ट तो धुवून घ्यायचा पुन्हा घालायचा असं आमचं प्रायमरी एज्युकेशन कसते आम्ही आटोपलं. त्याच्यानंतर हायर एज्युकेशन मध्ये मी मॅट्रिक पासून तर पुढचं ग्रॅज्युएशन पर्यंत मी ब्रह्मपुरी ते नागपूर असा माझा प्रवास राहिला आणि मग नागपूरला मी इस्लाम कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन झालो. त्याच्यानंतर मी प्रायव्हेटमध्ये म्हणजे घरी अभ्यास करून मी एम ए इन इतिहास या परीक्षा दिली होती, त्यावेळेला मी अंजेगाव सुरजेला नोकरीला होतो.
1: अच्छा. दोन वेगळी माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हा मतभेद होणं साहजिकच आहे, वाद जर झाले तर कोण मिटवत होता आधी?
2: आम्ही दोघं जण मिटवत होतो. वाद तर होतेच,
1: घर म्हटलं की वाद होणारच.
2: होणार त्याच्यावर म्हणल्यानंतर होतेच.
1: मग अबोला राहायचा का दोघांचा?
2: दोन दिवस चार दिवस राहतेच तसं.
1: हो,
0: हे म्हणणं खरं आहे कारण की कुठलीही संसार म्हटलं की भांड्याला भांडा लागलं की त्याचा आवाज होतो.
1: बरोबर.
0: आणि तो आवाज आमचा दोघांचाच असायचा, कुठल्या तरी एका क्षुल्लक कारणामुळे काही झालं तर मग आम्ही चार पाच दिवस नाही बोलायचो. कारण की कधी असं आहे बऱ्याच वेळेला माणसाच्या मनामध्ये असूया राग आणि द्वेष हा येतो आणि कसं आहे तेव्हा आम्ही ज्या परिस्थितीत होतो त्या परिस्थितीमुळे स्वाभाविक आहे की आम्हाला राग फार लवकर यायचा आणि त्यामुळे मग ते राग हा थोडाफार असायचा, तो फार अनावर होऊ द्यायचा नाही. फक्त जेवढं आम्ही एकमेकांना सहन करू शकतो तेवढं, जसं रबरला जेवढं आपण ताणू शकतो तेवढं फक्त ताणलं पाहिजे, तुटण्याच्या पलीकडे जाऊ नये का तुटेल अशा पद्धतीने हाकलं नाही म्हणजे आवडलं नाही पाहिजे या पद्धतीने मी आम्ही घ्यायचो. ती मला आपला समजून घ्यायची आणि मी पण समजून घ्यायचो आणि मग अशा स्थितीमध्ये आम्ही त्या 50 वर्ष संपून आता आम्ही 51 वर्षात आलो. आता हे सोन्यासारखे मुलं मला तीन झाली आणि तिघेही त्याला काय म्हणता येईल की स्वप्नरंजित असं काम करून आम्हाला ते सुखद असं अनुभव देत असतात.
1: वा वा, खूपच छान काका. एकमेकांच्या अशा कोणत्या सवयी आहेत ज्या सुरुवातीला आवडायच्या नाहीत पण आता त्याची सवय झाली आहे?
0: तसं आम्हाला कुठल्याही प्रकारच्या वाईट सवयी नव्हत्या, म्हणजे याचा सेकंदर अर्थ असा की आम्ही वाईट कुठल्याही गुणाचे नव्हतो. मात्र एवढं खरं की माझ्या बायकोसोबत राहिल्यामुळे मला पान

0: खायची सवय झाली होती. कारण की ती पान खायची, पानाचा आम्ही विळाते हे डब्बा असतो ना ते असायचं आणि ते आम्ही मग दोघे खायचो. जेवण झालं किंवा इतर मी ऑफिसला जाण्याच्या वेळेस ती मला करून द्यायची आणि मी मोठ्या स्वादिष्टपणे खात खात जायचो. तर हे आमची एक सवय होती. तर आम्ही दोघे भाकरी खायचो.
1: खातात ते तुम्ही करून द्यायच्या का?
2: करून द्यायची.
1: अच्छा, तुम्हाला पण आवडत होत
2: खातात ते म्हणून ते खायला लागले.
1: म्हणजे तुमची सवय त्यांना लागली होती.
2: लागले होते.
1: एकत्र कुटुंब, मुलं, त्यांचा अभ्यास, करिअर आणि लग्न ही सगळी जबाबदारी पार पाडताना तुम्ही दोघांनी मिळून हे काम कसं पार पाडलं?
0: मी समाजसेवक म्हणून 1973 पासून काम करतो आहे. मी ज्या चळवळीमध्ये किंवा ज्या आंदोलनामध्ये मी काम करतो ते माझ्या म्हणजे सुरुवातीला मी जेव्हा नोकरी लागलो तेव्हाच मी पुण्याच्या एका बैठकीसाठी गेलो एज ऑफिसर म्हणून. तर त्यावेळेला तिथे काही नोकरीमध्ये असलेल्या लोकांची एक बैठक असं मला कळलं आणि मला तेव्हा जेव्हा भनक लागली त्यावेळेला आपण नाव ऐकलं असेल बॅरिस्टर अजय खोब्रागडे चंद्रपूरचे, ते बायदेवे पुण्याला होते. त्यांनी मला बघितलं, अरे तुम्ही इकडे कुठे? मी म्हटलं मी ऑफिसच्या कामाने आलो, चला माझ्यासोबत चला एका मिटिंगला जाऊया. आणि मी मिटिंगला गेलो. अशा वेळेला काय झालं की मी त्या चळवळीमध्ये बिझी झाल्यामुळे बहुधा मी सगळं जे जबाबदारी आहे ती सगळी माझी बायको करायची. मग पोरांचं एज्युकेशन असेल, त्यांच्या कपड्या लत्त्याचं काम असेल, कुठलंही असेल, मला ती वेळच नसायची. कारण की एक तर मी फिरती माझा दौरा असल्यामुळे, एक नंबर दोन की मी ह्या दुसऱ्या आंदोलनामध्ये लागले असल्यामुळे नोकरीचे 5 वाजले रे वाजले की मी लगेच तिथून निघून जायचा कुठेतरी आणि घरी रात्री 9:15 यायचा. किंवा सकाळी जर जायचं झालं तर सकाळी मी 7 तयार होऊन बाहेर पडायचो आणि बिलकुल 9:30 घरी यायचं की लगेच एक टिफिन घेऊन मी जायचो. कारण की तोपर्यंत माझी बायको मला टिफिन करून द्यायची. त्यामुळे संपल्या घराची जबाबदारी जी आहे ही माझ्या बायकोने पेललेली आहे, याचा मला फार आनंद आहे.
1: आज तुमच्या लग्नाला 50 पूर्ण झाली आहेत. सर्वात आनंदाचा क्षण कोणता हो तुमच्या जीवनात?
2: 75 वाढत होता त्याचा, मोठा खुशीचा दिवस होता. माझ्या मुलाने 75 वाढदिवस केला, फार आनंदाचा क्षण होता.
1: काका, एवढ्या वर्षाचा संसार म्हटल्यानंतर सुख दुःखही येतातच, एखादा कठीण प्रसंग आपण कसा पार केला? कठीण प्रसंग कोणता आला होता आपल्या जीवनात?
0: तसं मी कुठल्याही कठीण प्रसंगाला तोंड देण्यासाठी मी सक्षम होतो. बाकी अन्य दिवस जे सगळे आहेत ते आमच्या दोघांचे फार आनंदात गेले. आता जसं माझ्या मिसेसने मला सांगितलं की माझी 75 जेव्हा केली माझ्या मुलांनी, तर त्या 75 वेळेला ज्या पद्धतीनं माझी एक प्रकारची म्हणजे काय म्हणतात मिरवणूक काढल्या गेली, फुलांचा वर्षाव, तिकडे वाद्यांचा अनुभव, त्याच्यानंतर काही लाठीकाठी करणारे काही कसरती पोरं, हे सगळं. कारण की मी माझ्या बालपणामध्ये मी लाठीकाठी खेळायचो, आखाड्यात जायचो.
1: अतिशय वेगळ्या पद्धतीनं तुमचा 75 वाढदिवस मुलांनी साजरा केला.
0: अगदी बरोबर. कारण की माझ्या ज्या काही तेव्हाच्या लहानपणातल्या सवयी होत्या की मी ज्या पद्धतीने मी वागायचो त्याचं संपूर्ण माझ्या पोरांनी व्यवस्था केली आणि त्या पद्धतीने मला ते जे बुद्धिस्ट समरकृती समितीच्या हॉल पर्यंत घेऊन गेले. तिथे माझ्या मिसेसने माझ्या फुलांचा वर्षाव केला. तिला जो आनंद त्यावेळेस वाढवता तो आनंद मला सुद्धा वाटला आणि हे सगळं केलं. याशिवाय मी पुस्तक प्रेमी असल्यामुळे पुरांनी माझ्यासाठी स्पेशल एक गाडी भर असं पुस्तके आणली आणि याचबरोबर माझी ते लाडू तुला म्हणता येईल किंवा पुस्तक तुला हे दोन्हीची त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे माझी तुळा केली आणि ते जे पुस्तक आहेत ते माझी जे काही जन्मगाव लोणखैरी आहे राजुरी पासून 2 किलोमीटरवर तिथल्या लायब्ररीला त्यांनी वाटून दिले आणि काही लोकांनी असंही पुस्तके घेतलीत. परंतु तो एक क्षण मात्र मला असं वाटलं की मी खरंच पुस्तकाचा प्रेमी असल्यामुळे आजही तुम्ही माझ्याकडे जर बघितलं तर जवळपास नाही म्हटलं तरी 2000 पुस्तक माझ्याकडे संग्रही आहेत आणि म्हणून मला मी पुस्तक मिळण्यासारखं होतं. त्याच्यामुळे माझ्या पोरांनी माझी जी खुशी आहे पुस्तकाच्या रूपाने पार पाडली, मी फार आनंदी झालो.
1: वा वा, म्हणजे अतिशय चांगली कल्पना त्यांनी साकारली आणि तुमचे सर्व स्वप्न मुलांनी पूर्ण केले असं म्हणायला हरकत नाही. लग्नानंतर कुठला चित्रपट तुम्ही बघितला होता हे आठवत का?
0: खरं सांगू तस मला आधीही चित्रपटाचा काही नाद नव्हता. मात्र मी नागपूरला हिस्टॉप कॉलेज शिकायला असताना

0: राजेश खन्नाचा कुठलाही चित्रपट असो तो पहिला चित्रपट होता आनंद राजेश खन्नाचा.
1: दोघांनी मिळून पाहिलेला कोणता चित्रपट?
0: तो चित्रपट होता आनंद. तो चित्रपट आहे आम्ही दोघांनी मिळून नागपूरच्या आनंद टॉकीज मध्येच बघायला गेलो होतो आणि त्या ठिकाणी आम्ही जी तिकीट काढली बाल्कनीची त्यावेळेला तो जो आम्ही एकत्र बसून जे काही अनुभवलं कारण की माझा फेवरेट हिरो जो होता तो होता राजेश खन्ना. आणि त्या राजेश खन्नाच्या चित्रपटामुळे माझी बायको सुद्धा फार सुखावली. ती म्हणाली की खरंच एक्टिंग फार सुंदर करतात, तसं तुम्ही कपडे का परिधान करता? मी त्यावेळेला तसेच कपडे घालायचो.
1: अच्छा.
0: हा जसं हाती मेरे साथी लगत जे काही त्याचं जे शर्ट होतं ते मुद्दा मी तसंच घेतलं. मात्र हे खरं की इतर पिक्चर पाहण्यापेक्षा मी राजेश खन्नाचे जास्तीत जास्त पिक्चर बघायचो आणि सोबत बायकोला पण घेऊन
1: जायचो. म्हणजे त्या काळात पण तुम्ही छान सगळ्या गोष्टींचा आनंद घेत होते. पहिल्यांदा एकमेकांसाठी केलेली खास गोष्ट कोणती होती?
0: एकदा आम्ही दिल्लीला दोघेही एका कार्यक्रमाच्या अनुषंगाने गेलो. तिथे बऱ्याच लोकांनी मला म्हटलं की सर चांदी चौकामध्ये थोडा स्वस्तापैकी मिळतात, आपण तिथे जाऊया. माझी बायको पण मला फार आग्रह करायला लागली की खरंच आपण तिथे जाऊया चांदी चौकामध्ये. आणि मग तिथे आम्ही एक साडी घ्यावी म्हणून एका दुकानात गेलो. त्या दुकानदाराने 125 किंमत सांगितली हो, म्हणजे ती साडी त्यावेळेला 400 रुपयात सांगितली. आणि तो क्षण तो होता तो माझ्या मिसेसला वाटला की तुम्ही मला किमान या निमित्ताने का असे ना, पण दिल्लीला मला एक साडी घेऊन दिली हा तिला फार आनंद झाला. मला सुद्धा आनंद वाटला की माझ्या बायकोसाठी काहीतरी पहिल्यांदा खरेदी करू शकलो. यापूर्वी मी कधी खरेदी केलेली नाही कारण की ती ज्या घरून आली होती त्यावेळेला तिच्याकडे पाहिजे तेव्हा साड्या पाहिजे तेव्हा सगळं, म्हणजे मला काही खरेदी करायची.
1: म्हणजे त्या सुखसंपन्न अशा घरातून आलेल्या होत्या
0: अर्थातच. आणि त्यामुळं मला कुठल्याही प्रकारची खरेदी करण्याची गरज पडली नाही. पण मला असं वाटलं की दिल्लीचं काहीतरी एक नवीन आठवण असावी. म्हणजे आपण दिल्लीला आलो आहे 1981 ची घटना आहे आणि 81 मध्ये जे बामसेफचं नॅशनल कन्व्हेन्शन दिल्लीला होतं आणि मी त्यावेळेला नॅशनल ट्रेझर होतो बामसेफचा, त्यामुळे मला त्याचं तिथं जाणं गरजेचं होतं. तर ती ड्युटी असल्यामुळे त्यावेळेला मात्र जशी ती आनंदात झाली साडी घेतल्यानंतर, पण मग तिला मी कुठलाही दिवस देऊ शकलो नाही कारण की मी सातत्याने बिझी राहिलो. त्याच्यामुळे त्यानंतर माझी बायको प्रभा माझ्यासोबत कुठल्याही अधिवेशनसाठी आलीच नाही कारण की ती मला म्हणायची की तुम्ही मला एकटीला ठेवून देता आणि तुमच्या कामात बिझी असता. आणि म्हणून ते आपल्या दोन लेकरांना, माझा जो दोन नंबरचा मुलगा आहे सुशील तो त्यावेळेला केवळ 6 महिन्याचा होता आणि मोठा मुलगा होता तो त्यावेळेला केवळ 3 वर्षाचा होता. या दोघांना ती सांभाळत बसायची आणि मी माझ्या तळवळीमध्ये आनंदात असायचो.
1: काकांनी तुम्हाला जेव्हा सिनेमा बघायला नेलं होतं, छान साडी घेऊन दिली दिल्लीला, तेव्हा तुम्हाला कसं वाटलं होतं?
2: मला साडी घेऊन दिले ते मला फार छान वाटत होत. पहिल्यांदा घेऊन दिलं त्यांनी तर आनंद पिक्चर पाहायला गेलो होत.
1: काका, आजकालच्या पिढीमध्ये नाते संबंधांमध्ये खूप लवकर चढ उतार येताना आपण बघतोय. तुमच्या मते नातं 50 वर्ष आणि त्याहून अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट कोणती?
0: सामंजस्यपणा फार महत्वाचा असतो. जोपर्यंत माणसामध्ये किंवा म्हणजे दोघांमध्येही सामंजस्यपणा असणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आनंदाचा जो क्षण असतो, जे सहजीवन जगायचं असतं, ते सहजीवन त्याशिवाय उपलब्ध होऊ शकत नाही. आणि म्हणून आम्ही दोघेही एकमेकाला समजून घ्यायचो आणि आमचा सहजीवनाचा आनंद आम्ही उपभोगण्याचा प्रयत्न करायचो.
1: काका, काकूंच्या हातचा कोणता पदार्थ तुम्हाला खूप आवडतो?
0: ती अनेक प्रकारचे पदार्थ करायचे. सुगरीण होती बनवण्यात, स्वयंपाकण्यापासून सुगरीण हीच नाही तर तिच्या आईचं सुद्धा हातचं अनेक अन्न प्रकारचं अन्न जे होतं ते फार सुगरीण फळे बनवायचे. ही सुद्धा मला बनवून द्यायची. अनारसा, अनारसा करून दिला आणि तो इतका बेहद आवडला की गोड याच्यामध्ये जनरली मी खात नाही, मला आवडतही नाही, पण तरी मात्र तोच अनारसा हातातला तो इतका जबरदस्त वाटला की मला ते खुंखवीत वाटायला लागलं आणि मी मस्त चवळी स्वादिष्टपणे एक 8-10 खाऊन टाकले.
2: अनारसे आवडतात.
1: अच्छा, त्यांना अनारसे आवडतात म्हणून तुम्ही लाडू अनारसे त्यांच्यासाठी नेहमी करता?
2: हो.
1: तरुण जोडप्यांना सुखी संसारासाठी आपण काय सल्ला द्याल?
0: मी सर्वप्रथम सांगेन की तरुण जोडप्यांनी आम्हा लोकांचा आदर्श घेऊन हे जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण की जुन्या लोकांकडनं ज्या काही अनुभवाच्या गोष्टी असतात

0: जसं मी एक सदर नेहमी पाहतो पेपरला आजीचा बटवा आणि अशा प्रकारचे जे काही असतात ते जे पोरांना सांगितलं पाहिजे. आणि जसं आधी आमच्याकडे आमचे आजोबा किंवा लहान म्हणजे म्हातारी मंडळी काही गोष्टी सांगायच्या तशा प्रकारचं सांगून आज मुलांना आपण तयार केलं पाहिजे आणि त्यांच्या डोक्यामध्ये आनंद कसं राहील ते आनंदाचा क्षण कसं भोगतील या संदर्भामध्ये आपण सातत्याने त्याची चर्चा केली पाहिजे. तरच हे लोक आनंदी राहू शकतात हे माझं ठाम मत राहील.
1: शत्रू 50 वर्षांचा हा प्रवास म्हणजे केवळ 2 व्यक्तींचा प्रवास नाही तर तो विश्वास आदर आणि अथांग प्रेमाचा महासागर आहे. आजच्या पिढीसाठी तुमची ही जीवनगाथा अत्यंत प्रेरणादायी आहे. तसंच तुमच्या या निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी मनापासून तुम्हाला शुभेच्छा. काका कुठलं गाणं तुम्हाला ऐकायला आवडेल?
0: आनंद चित्रपटामधलं जिंदगी कशी हे जे गाणं आहे हे मला वारंवार आवडायचं. मी त्यावेळेला स्वतः गुणगुणातो सुद्धा.
1: खूप छान आठवणी आपण सांगितल्या त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद. नमस्कार.

कार्यक्रम सहवासाची सोनपावले आपण ऐकलात. या कार्यक्रमात हरीश सहारे आणि प्रभा सहारे यांची सुवर्ण गुहे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. तांत्रिक सहाय्य होतं राजन देशभ्रतार, किशोर पसाके, सतीश धुर्वे, सादर करते होते उमेश दुपारे.

श्रोते हो एक निवेदन आहे का? श्रोते हो, येत्या शनिवारी अर्थात 27 जून रोजी प्रसारित होणारा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे लहान मुलांच्या आहारविषयक विविध समस्या आणि त्यावरील उपाय. या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील तज्ज्ञ डॉक्टर विजय करमरकर. श्रोते हो, आजारपण मग ते कुठल्याही वयातलं असो त्रासदायकच, पण त्यातही लहान मुलांचं आरोग्य हा प्राधान्यानं महत्वाचा विषय.

कारण बालवयातील निरोगी आरोग्याचा संबंध मुलांच्या सुदृढ आणि सक्षम भविष्याशी आहे. मात्र आजची मुलं रोजच्या जेवणाबद्दल आहाराबद्दल फार उदासीन असतात. जेवणासाठी सतत त्यांच्या मागं लागावं लागतं, जंक फूडला प्राधान्य देतात. तेव्हा लहान मुलांच्या आहारविषयक विविध समस्या काय आहेत, त्यावर कशी मात करता येऊ शकते, तर श्रोते हो या संदर्भात आपली काही प्रश्न समस्या असल्यास फोन करून आपण विचारू शकता आणि आपल्या समस्येचं निरसन करतील सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर विजय करमरकर. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 24 जून रोजी सकाळी 10:30. तेव्हा जरूर फोन करा आणि मुलांच्या समस्येबाबत चर्चा करा तज्ज्ञ डॉक्टर विजय करमरकर यांच्याशी. निवेदन संपलं.

श्रोते हो, आपण ऐकत आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण. सकाळचे 11 वाजलेत. प्रसार करीत आहोत कार्यक्रम युवा स्पंदन. योगा या कार्यक्रमात योगा टीचर, फिटनेस ट्रेनर, डान्सर, मॉडेल आणि इन्फ्लुएन्सर असलेली युवा मैत्रीण स्नेहा अवताडे हिची किशोर सावरकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकवीत आहोत.

0: मित्रांनो नमस्कार. मनाला शांतता, शरीराला स्फूर्ती आणि जीवनाला सकारात्मक ऊर्जा देणारा हा दिवस म्हणजेच 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन. या विशेष दिनानिमित्त आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा. आपण सर्वांनी आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा स्वीकार करूया, निरोगी राहूया आणि आनंदी राहूया. तर चला श्रोते हो, करू योग राहू निरोग या संदेशासह आजच्या युवा स्पंदन कार्यक्रमात मी किशोर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेली पाहुणी म्हणजे एकदम पॉवर पॅक व्यक्तिमत्व. सकाळची सुरुवात योगाने, दिवस फिटनेस, संध्याकाळ डान्सने आणि मध्येच एखादं मॉडेलिंग शूट किंवा सोशल मीडियासाठी रील्स. पण खरं सांगायचं तर ज्या सोशल मीडियावर दिसणाऱ्या आकर्षक फोटोंमागे, रील्स मागे किती मेहनत आहे, किती शिस्त आहे आणि किती संघर्ष आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. मुलाखतीला सुरुवात करण्याआधी मी थोडक्यात तुम्हाला तिचा परिचय करून देतो. आजच्या आपल्या युवा मैत्रिणीचं नाव आहे स्नेहा छगन अवताडे. ती योगा टीचर, फिटनेस ट्रेनर, डान्सर, मॉडेल आणि इन्फ्लुएन्स आहे. यासोबतच तिचं MBA पर्यंत शिक्षण झालेलं आहे. चला तर मग तिचं स्वागत करूया आणि जाणून घेऊया तिच्या प्रवासाबद्दल. नमस्कार स्नेहा, आकाशवाणीच्या स्टुडिओत किशोर तुझं सप्रेम स्वागत करतो.
1: नमस्कार युवा मित्रांनो, मी स्नेहा छगन अवताडे, मी राहणार चंदपूर.
0: स्नेहा, सर्वात आधी माझं एक कन्फ्युजन दूर कर. मी तुला

0: योगा टीचर म्हणायचं, फिटनेस ट्रेनर म्हणायचं, डान्सर म्हणायचं, मॉडेल म्हणायचं की इन्फ्लुएन्सर?
1: तुम्ही मला योगा टीचर पण म्हणू शकता, इन्फ्लुएन्सर पण म्हणू शकता, फिटनेस ट्रेनर पण म्हणू शकता आणि मॉडेल म्हणू शकता, कारण मी या प्रत्येक क्षेत्रामध्ये आता रिसेंटमध्ये मी हे काम करून राहिलेली आहे, तर तुम्ही म्हणू शकता मला.
0: स्नेहा, तुझे इतके कलागुण आहेत जसे की योगा, डान्स, मॉडेलिंग, फिटनेस, तर यापैकी तुझं पहिलं प्रेम कोणतं?
1: पहिलं प्रेम तर मी योगाला देणार, कारण माझी जर्नी योगापासून सुरू झालेली आहे. योगा, डान्स आणि मॉडेलिंग हे तिन्ही मला 2019 पासून करण्याचा छंद सुरू झाला. तसं तर मी लहानपणापासूनच करते योगा, पण आता मी त्यामध्ये प्रोफेशनली सुरू केलेला आहे, तर पहिलं प्रेम माझं योगा राहणार.
0: कोणतंही काम करायचं म्हटलं की मोटिवेशन आपल्याला अतिशय महत्वाचं असतं, तर योगा, डान्स, मॉडेलिंग, फिटनेस आणि सोशल मीडिया इतक्या विविध क्षेत्रांमध्ये काम करण्याची प्रेरणा तुला कशी मिळाली? तसंच याकरिता तुला घरून कशा प्रकारे पाठिंबा हवा?
1: पहिलं तर मला माझ्या आईचा खूप सपोर्ट आहे यामध्ये. आधीपासूनच म्हणजे लहानपणापासूनच आई आणि ताईचा सपोर्ट होता. मी एक जॉब करत होते, त्यामध्ये मला एक दादा मिळाला आणि त्यांनी मला बघून बोलले की तू या जॉब पेक्षा डान्स मध्ये तू खूप छान करिअर करू शकते, मॉडेलिंग मध्ये, कारण तू चालते तर असं वाटतं की तू कॅटवॉक करत आहे, तर मला असं वाटतं की तू या क्षेत्रामध्ये यायला पाहिजे. तर मला यामध्ये यासाठी त्यांनी मोटिवेट केलं आहे, तर मी खूप इच्छेने सांगू शकतो की त्याचं नाव विनय तित्रे. त्यांनी मला खूप जास्त मोटिवेट केलं आणि आत्ता पण तो मला मोटिवेट करतच असतो, आणि अशा प्रकारे मला या क्षेत्रामध्ये येण्याची प्रेरणा मिळाली.
0: आपण बघतो की लहान मुलं बऱ्याच खोड्या करत असतात लहान असताना. तुझ्या लहानपणी तूही बाकी मुलांसारख्या खूप खोड्या करायची की तेव्हापासूनच तुला फिटनेसची आवड होती?
1: खोड्या पण करायची आणि मला फिटनेस मध्ये पण खूप आवड होती. स्कूलमध्ये मी स्पोर्ट्समध्ये, प्रत्येक स्पोर्ट्समध्ये मी भाग घ्यायची आणि माझ्या टीचर्स लोकांनी पण मला खूप यामध्ये सपोर्ट केला की तू डान्स आणि स्पोर्टमध्ये करायला पाहिजे. खोड्या पण करायची पण तेवढी नाही जेवढं मी फिटनेसकडे लक्ष ठेवलं.
0: म्हणजे आपण असं म्हणू शकतो की तुला लहानपणापासूनच फिटनेसची आवड आहे?
1: हो, मला लहानपणापासूनच फिटनेसची आवड आहे.
0: सतत तोच तो रुटीन फॉलो केल्यानंतर कधी असं होतं का की सकाळी अलार्म वाजला आणि उठायचा मूडच नाही, तर अशा वेळेस तू काय करतेस?
1: असं तर होतं, नेहमीच होतं, कारण मी गेल्या 9 वर्षापासून याच क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि असं होतं नेहमी की मी सकाळी 6 ते रात्रीच्या 12 पर्यंत कंटिन्यू काम करत असते. कधी योगा क्लास असतो, झुंबा क्लास असतो, डान्स क्लास असतो, फिटनेस ट्रेनिंग असतो आणि लगेचच मला घरी आलं की जेवण केलं की आणि निघावं लागतं मला शूटसाठी. ऍक्च्युली मॉडेल शूट असतं तर मग त्यामध्ये 4 ते 5 तास त्यामध्ये निघून जातं आणि परत घरी लगेच आलं, फ्रेश झालं की लगेच योगासाठी निघावं, तर हा टाइम असतो, माझा रुटीन असतो. पण मी ते गोष्ट आता स्वतःला एक्सेप्ट केलेली आहे की हे काम मला करायचंच आहे आणि हा माझा टार्गेट आहे की मला हे करायचंच आहे, तर आता मला त्या गोष्टीची बोलू शकतो की सवय झाली, तर मी ते गोष्ट करत असते नेहमी.
0: स्नेहा, मला सांग, तुझ्या आयुष्यात फिटनेस आला की फिटनेसच्या आयुष्यात तू आली?
1: खरं तर फिटनेस माझ्या आयुष्यात आला, कारण सकाळपासून सायंकाळपर्यंत आपण जे काम करत असतो त्या एक मोटिवेशन भेटासाठी काय आहे, तर आपण जर फिट असू तरच आपण प्रत्येकाला आपण सांगू शकतो की मी फिट आहे तर मी हे काम करू शकत आहे. तर मला असं वाटते की या जनरेशनमध्ये प्रत्येक लोक कामच करत असतात, फिटनेसला दुर्लक्ष ठेवतात, तर आधी फिटनेसकडे लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे. जसं की मी पहिलं प्रायोरिटी माझं फिटनेस आहे, तर हे सगळं काम करण्यासाठी मी फिटनेसला एक्सेप्ट केलं, त्यामुळे फिटनेस माझ्या आयुष्यात आलेला आहे.
0: स्नेहा, आता आपण तुझ्या सोशल मीडियाच्या जर्नीकडे थोडं वळूया. सोशल मीडियावर पहिली रील टाकताना किती भीती वाटली होती आणि मला सांग तुझ्या त्या पहिल्या रीलला किती व्ह्यूज आणि किती लाईक्स आले होते?
1: 2019 मध्ये मी माझी पहिली रील टाकली होती, ती म्हणजे डान्सची, आणि त्यामध्ये मला फक्त 3,500 आले होते, पण मला खूप खुशी झाली होती की 3,500 मला व्ह्यू आले. हा पहिला रील आहे माझा, तर मला खूप छान वाटलं होतं आणि मला प्राऊड पण वाटत होतं की मी जर्नी सुरू करत आहे तर इथूनच सुरू करायला पाहिजे, ती म्हणजे डान्सची. त्यामुळे मला हळूहळू एनकरेज मिळत गेलं, मोटिवेशन मिळत गेलं आणि मी हळूहळू रील्स टाकणं सुरुवात केली आणि मग नंतर माझी इन्फ्लुएन्सरची लाईफ सुरू झाली. माझं ते होतं की मी एका ब्रँडसाठी काम केलं होतं, ते म्हणजे कपड्याचं होतं, आणि मला माझ्या व्हॉइस मुळे सांगायचं होतं की मी हे काम केलं, तर मला तिथून मोटिवेशन मिळत गेलं आणि मग मी रील्स टाकणं सुरुवात केली होती. आणि माझी जी पहिली रील होती डान्सची, तेव्हा टाकताना मला भीती तर वाटली पण होती आणि नव्हती पण वाटली असं

0: म्हणू शकतो कुठे ना कुठे मला सुरुवात करायची होती, तर भीतीला साईड ठेवून एक मोटिवेशन घेणं खूप जरुरी होतं मला, तर तेवढी भीती नाही वाटली.
1: आणि हेही तेवढंच खरं आहे की डर के आगे जीत है.
0: हो
1: स्नेहा, मला सांग कधी असं होतं का की एखादी रील बनवताना इतक्या वेळा रिटेक घ्यावा लागतो की शेवटी ती रीलच पोस्ट केल्या जात नाही, म्हणजे आपण ती रील बनवतच नाही, कधी असं झालंय तुझ्यासोबत?
0: खूपदा मला रिटेक घ्यावं लागतं, आत्ता पण घ्यावं लागतं, पण असं कधी नाही केलं मी की रील अपलोडच नाही केली. मी त्यावर काम केलं, परत परत काम केलं आणि ती रील नक्कीच अपलोड केली आणि मला त्यामध्ये चांगले व्ह्यूज पण मिळाले, लाईक्स पण मिळाले. तर असं खूपदा होतं की आपण बोलू शकत नाही आणि मग ते रील रिटेक करत राहावं लागतं. तर मी ते रिटेक करून त्याला अपलोड नक्कीच करते.
1: एवढे प्रयत्न करून जो व्हिडिओ तू बनवते, जी रील तू बनवते आणि पोस्ट केल्यानंतर तुझं कुटुंब, तुझे मित्रमंडळ तुझे व्हिडिओ पाहून काय प्रतिक्रिया देतात, त्यांचं काय रिएक्शन असतं?
0: मला सर्वात आधी तर खूप छान वाटते की लोक मला आधी रील पाठवतात, तुझी रील बघितली होती आम्ही, स्वाईप करताना मला तुझीच रील येते, तर तेव्हा मला खूप छान वाटते. आणि माझे मित्रपरिवार मला प्रत्येक वेळ साथ देतात, यामध्ये काही चुकलं तर मला सांगतात की हे असं नाही, असं करायचं आहे. आणि मला माझ्या फॅमिलीपासून पण मला खूप जास्त सपोर्ट आहे यासाठी, कारण एका रीलमुळे मला माझी लाईफ पूर्ण चेंज केली. पहिले लोकांना माहिती नव्हतं की मी व्हिडिओज पण बनवते, डान्स पण करते. मी माझ्या रीलच्या माध्यमातून प्रत्येकाला दाखवलं की मी मॉडेल पण आहे, डान्सर पण आहे, योगा टीचर पण आहे. तर माझ्या रीलमुळे सगळ्यांना माहिती पडते, तर मला खूप छान वाटते.
1: कधी असं झालं आहे का की योगा करताना किंवा डान्स करताना एखादा मजेशीर किस्सा घडला, असं कधी होत असतं का?
0: नेहमीच होतं माझ्या क्लासमध्ये, योगामध्ये तर होतच असतं. मी त्यांना शिकवत असते नेहमी आणि ते लोक चुका करतात, तर मी त्यांना न रागवता त्यांना मी हसत हसत सांगते हे असं नाही, असं करायचं आहे. आणि ते लोक ब्रीथिंग्स नाही घेत तर मग मी त्यांना थोडं मजेमध्ये घेते, जर तुम्ही श्वास नाही घेणार तर मग तुम्ही जगाल कसे? तर ते लोक नेहमी हसत असतात की मॅम तुम्ही हसतच राहता. तर माझा तो एक आहे प्लस पॉइंट की मला हसायला खूप आवडते, तर मी लोकांना पण हसवत राहते, सिरियस कधी राहत नाही मी. आणि डान्समध्ये पण सेम तसंच आहे, कधी पडते कधी लागतं आम्हाला, पण ते इग्नोर करत आम्ही पहिले प्रॅक्टिसकडे लक्ष देतो. तर असेच मजेशीर हलके फुलके किस्से घडत असतात डान्समध्ये आणि योगामध्ये.
1: स्नेहा, तू फिटनेस ट्रेनर आहेस आणि फिटनेस ट्रेनर असल्यामुळे एखाद्या पार्टीमध्ये जिथे आपले फ्रेंड्स आहेत, तू त्या पार्टीमध्ये किंवा त्या कार्यक्रमात जेव्हा जातेस तेव्हा तुझे मित्रमैत्रिणी तुझ्या जवळ येतात की तुझ्या दूर जातात?
0: जवळच येतात, माझ्या दूर कधीच नाही राहत, कारण मी माझ्या पार्टीमध्ये फिटनेस आणि बाकी सर्व गोष्टी साईड ठेवून फक्त मस्ती करत असते. तर त्यांना असं कधी फील नाही होत की तुम्ही आणि माझ्यामध्ये फरक काही आहे बा. म्हणून माझे प्रत्येक फ्रेंड्स असे आहे, प्रत्येक नाही म्हणू शकत, थोडे आहे की त्यांना कधी फिटनेस आवडलंच नाही. तर मला असं वाटतं की मी माझ्या थ्रू त्यांना सांगायला पाहिजे की आपण फिटनेसमध्ये राहायला पाहिजे. आणि तेच लोक ज्यांनी मला आधी बघितलं होतं तेच मला आता बघून मोटिवेट करत असतात, अरे वा खूप छान. तर ते लोक माझ्या जवळ येतात, दूर कधीच जात नाही.
1: स्नेहा, आता जसं तू सांगितलंस की तू पार्टीमध्ये फिटनेसकडे तेवढं लक्ष देत नाही, असं कधी होतं का की आज चीट डे आपण करायचा, असं होत असतं का कधी?
0: माझा चीट डे नेहमीच असतात, कारण मी घराच्या बाहेर राहते तर माझं प्रॉपर मील घेणं जमत नाही. पण मी सांगू इच्छितो की प्रत्येकाने डाएट फॉलो करायलाच पाहिजे, कारण त्यामध्ये 70% तुमचा डाएट आणि 20% तुमचा वर्कआउट असतं. तर त्यामध्ये मला असं वाटतं की फर्स्ट प्रायोरिटी तुम्ही तुमच्या डाएटकडे द्यायला पाहिजे. आणि चीट मील तर होत असते माझं नेहमीच.
1: चीट मील म्हटलं की सर्वात आधी तुझ्या डोळ्यासमोर काय येतं?
0: चीट मील मध्ये मला बर्गर खूप आवडतं, तर मी बर्गर खाण्यासाठी पहिले बोलते की मला बर्गर खायचं आहे, हा आज माझा चीट मील आहे.
1: आज आपण असं बघतो की बरेच जण असं म्हणतात की सोशल मीडिया म्हणजे फक्त ग्लॅमर, तर याबद्दल तुला काय वाटतं?
0: मी फक्त ग्लॅमर नाही म्हणू शकत. जर का तुम्ही तुमच्या मनाने काम करत आहे, जर तुम्ही त्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये जर ते चांगली गोष्ट घडत आहे, जसं की मी माझ्या जे मला टॅलेंट आहे मी त्या माध्यमातून लोकांना सोशल मीडियाद्वारे दाखवत असते, लोकांना माहीत झालं आहे की स्नेहा उताडे कोण, तर फक्त एक ग्लॅमर नाही तर ती फिटनेस मॉडेल म्हणून ओळखल्या जाते. रिसेंटली मला एक फिटनेस मॉडेलचं टायटल मिळालं, तर ते सोशल मीडियामुळे माहिती झालं की ही फिटनेस मॉडेल आहे. तर मला असं वाटतं की सोशल मीडिया फक्त ग्लॅमर नाही, तर आपली जे यूथ आहे त्यांना आपलं जे पण आपण स्किल्स आहे, जे पण मोटिवेशन आपण देऊ शकतो ते आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून देऊ शकतो. तर फक्त सोशल मीडियाला आपण

0: ग्लॅमर असं म्हणू नाही शकत.
1: सर्वप्रथम तू आत्ता जशी बोललीस की तुला एक अवॉर्ड मिळाला, त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन.
0: धन्यवाद.
1: जसं मी तुझं आता अभिनंदन केलं, असेच तुला कमेंट्स पण येत असतील तुझ्या फॉलोअर्सचे, तर मला सांग कधी एखाद्या फॉलोअरचा मेसेज वाचून तुला खूप आनंद झाला आहे?
0: हो, मला खूप जास्त आनंद झालेला आहे, कारण नेहमी बाहेर जाते तर कधी ना कधी कोणी ना कोणी बघतात आणि मला लगेच मेसेज येतो की ताई तू मला दिसली होती इथे इथे, तर मला तेव्हा खूप छान वाटते की ओके, म्हणजे लोकांना दिसत आहे मी आणि तेच लोक मला म्हणजे मेसेज करतात आणि चांगलं काहीतरी बोलून देतात की तू जे करत आहे ते आम्हाला आता आवडून राहिलं, तू या माध्यमातून तू स्वतःला चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंट करून राहिली, तर मला तेव्हा खूप छान वाटतं की कोणी ना कोणीतरी आपल्याला बघत आहे आणि आपल्याला समजून पण घेत आहे की ही लाईफ अशी आहे, तर आपण या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही चांगलं काहीतरी करत आहे आणि मला तेच मेसेज चांगल्या पद्धतीने येतात, तर मी त्यांना थँक्यू बोलते की ते लोक मला मोटिवेशन देतात समोर काही करण्याचं.
1: मॉडेलिंगला तू जेव्हा सुरुवात केली त्यावेळी मॉडेलिंग मध्ये पहिल्या शूटचा अनुभव कसा होता?
0: मॉडेलिंग मी 2019 मध्ये सुरू केली. आधी तर मला खूप भीती वाटायची कॅमेराची, कारण मी कधी केलं नव्हतं, परंतु हळूहळू हळूहळू मग ते येत गेलं आणि मला कॅमेरामॅन समजून सांगायचा की स्नेहा आहे असं नाही, असं करायचं आहे तुला. आणि पहिला जो माझा अनुभव होता तो खूप छान होता, कारण मी माझं 100% दिलं. मला असं वाटते की मी त्या टाइमला बेस्ट नसतं दिलं तर मी आत्ता काहीच नसतं, तर मला ते खूप छान वाटत होतं की मी माझं बेस्ट द्यायला पाहिजे, आणखी आणखी द्यायला पाहिजे, आणि हळूहळू मी देत गेली, तर त्यामुळे मला ते एक चांगलं वाटतं की पहिला एक्सपिरियन्स माझा खूप छान होता.
1: तुझ्या इतक्या व्यस्त वेळापत्रकात तू स्वतःसाठी वेळ कसा काढतेस?
0: पहिले तर माझा स्वतःसाठी वेळ म्हणून एकच आहे की मी माझ्या आईला रोज रात्री न चुकता फोन करते, ते म्हणजे माझा स्वतःसाठी वेळ आहे, कारण माझं दिवस आणि रात्र माझ्या आईसाठीच असल्यामुळे मी त्याला म्हणू शकते की ते माझा स्वतःचा वेळ आहे. मी तिच्याशी दोन गोष्टी बोलते की सकाळपासून सायंकाळपर्यंत मी काय काम केलं, काय नाही केलं, काय दिवसभरात घडलं, तर तेव्हा मला असं वाटतं की हा माझा स्वतःचा टाइम आहे, हा माझा मी टाइम आहे. बा,
1: कधी असं झालं आहे का की तू स्वतःचा खूप जुना एखादा फोटो बघितला आणि तुला वाटलं वा किती बदललो आपण, असं कधी झालं आहे?
0: हो, खूप जास्त, कारण माझे ट्रान्सफॉर्मेशन खूप वेगळं आहे, म्हणजे मी खूप जास्त बारीक दिसायची, आता खूप वेगळी दिसते, तर मला हसायला येतं की अरे मी कशी दिसत होती आणि कशी दिसत आहे आता. आणि माझे जुने फ्रेंड्स जे मला स्कूल टाइम मध्ये बघितलेले होते आता ते मला इकडे बघतात, तर तेव्हा पण ते बोलतात की अरे स्नेहा तू काय होती आणि आता काय झाली, तर तेव्हा मला थोडं वाटतं की अरे आपण चेंजेस केले आहे स्वतःमध्ये.
1: आता मला सांग तुझ्या मते फिटनेस म्हणजे फक्त सिक्स पॅक की सेल्फ लव?
0: माझ्या मते तर सेल्फ लव. जर तुम्ही स्वतःवर प्रेम करत असेल तरच ते फिटनेसला व्हॅल्यू आहे, जर तुम्ही सेल्फ लव करतच नसेल तर त्या फिटनेसला काहीच अर्थ नाही. आणि स्वतःसाठी जे पण करायचं आहे ते स्वतःसाठी करा. मला तरी असं वाटते की तुम्ही स्वतःवर प्रेम करत असेल तेव्हाच तुम्ही लोकांना चांगल्या गोष्टी देऊ शकतात, तर सेल्फ लव.
1: स्नेहा, तू आज या क्षेत्रात सक्सेसफुल होत आहे. समजा 16-17 वर्षाच्या एखाद्या मुलीनं जर तुला विचारलं की दीदी मला तुझ्यासारखं व्हायचं आहे आणि या क्षेत्रात यायचं आहे, तर तू काय सांगणार?
0: असं तर मला येत असतात मेसेजेस आत्ता पण की दीदी मला तुझ्यासारखं व्हायचं आहे, तर मी त्यांना सांगू इच्छितो की जर तुम्ही स्ट्रगल कराल, असं नाही सांगू शकत की स्ट्रगल नसतात, प्रत्येकाला काही ना काही स्ट्रगल असतात, या क्षेत्रामध्ये यायसाठी स्ट्रगलच आहे, हे आत्ता पण स्ट्रगलच करणार आणि नेहमी पण तेच, तर मला असं वाटतं की तुम्ही स्वतःसाठी पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन निघा, तेव्हाच तुम्हाला पण लोक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देणार आणि पॉझिटिव्ह वेनी तुम्हाला काम पण देणार, तेव्हाच आपल्याला काही ना काही करायची म्हणजे एक संधी मिळणार. तर तेव्हा मी बोलू शकते त्या मुलींना की तुम्ही स्वतःवर प्रेम करा आधी आणि मग नंतर तुम्ही लोकांना विचारा की हे कसं, तेव्हाच तुम्हाला लोक चांगल्याने रिस्पॉन्स देणार आणि बोलणार की हा आता हे तुझं बरोबर आहे. तर मला पण हेच सेम कोणीतरी मोटिवेट केलं ते म्हणून मी हे करत आली, असं नाही बोलणार की हे मी फक्त माझे लाईफची स्ट्रगल मी डायरेक्टली केलं, मला पण कोणी ना कोणी मोटिवेट केलं, तसंच मी दुसऱ्यांना पण मोटिवेट करू इच्छितो की जे मी करत आहे तसंच तुम्हाला काही ना काहीतरी चांगल्या गोष्टी करायला पाहिजे. बा
1: स्नेहा, हे तर झालं तुझं आजचं, तुझी भविष्यातीलही काही स्वप्न असतील तर मला सांग तुझं पुढचं मोठं स्वप्न काय आहे?
0: मी आत्ता रिसेंटली एक पहिली पायरी म्हणू शकते, मी एका सेलिब्रिटी सोबत माझं सॉन्ग पण आलं आहे, ते काही वेळानंतर येऊन जाणार, तर ही

0: माझी पहिली पायरी होती, तर मला असं वाटते की मी आणखी सामोर जायला पाहिजे आणि मला तर यामध्ये फिटनेस मध्ये सामोर जायचं आणि सोबत अभिनेत्रीसाठी अप्लाय करायचं आहे. तर मी ट्राय करेल की मला कुठे ना कुठेतरी अभिनेत्रीसाठी जागा मिळेल का. मी यासाठी सध्या तरी स्ट्रगल करत आहे.
1: तुझं हे स्वप्न नक्कीच लवकरात लवकर पूर्ण होईल अशा मी तुला शुभेच्छा देतो.
0: धन्यवाद.
1: तर आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तू आकाशवाणीच्या युवा श्रोत्यांना काय मेसेज देणार?
0: खर तर आकाशवाणीला पहिले मी धन्यवाद बोलणार. आणि आजच्या जनरेशन मध्ये फक्त सोशल मीडिया, तर सोशल मीडियामध्ये पण तुम्ही कसा वापर करत आहे, चांगल्या गोष्टी पण आहे त्यामध्ये आणि वाईट पण आहे. तर मला असं वाटते की त्यांनी सोशल मीडियाद्वारे चांगल्या गोष्टी घ्यायला पाहिजे. फक्त सोशल मीडियामध्ये तुम्ही तुमचे फोटोज टाकून रील स्क्रोल करण्यापेक्षा तुम्ही तुमच्यावर जे काम केलं ते तुम्ही तिथे अपलोड करा आणि तिथून तुम्ही माहिती द्या तुम्हाला की तुम्ही काय आहे. जसं मी यामध्ये टाकत आहे की मी योगा पण करते, डान्स पण करते, मॉडेलिंग पण करते आणि इन्फ्लुएन्सर पण आहे. तर मला असं वाटतं की त्यांनी पण त्यांच्यामध्ये जे टॅलेंट आहे ते त्यामध्ये टाकलं पाहिजे आणि आपल्या माध्यमातून दुसऱ्यांना माहिती मिळाली पाहिजे. त्यांना काही ना काही मोटिवेशन त्यांच्यामुळे दुसऱ्यांना भेटणार आणि ते चैन असते ना, याला बघून ते, त्याला बघून ते, तसंच ते जनरेशन चालत राहणार आणि चांगल्याच गोष्टी घडत राहणार. तर मला असं वाटतं की आपण आकाशवाणी पासून आपण हे काही ना काहीतरी त्यांना चांगला मेसेज देऊ शकतो.
1: नक्कीच स्नेहा, तुझा हा संदेश आमचे युवा मित्र नक्कीच ऐकत असतील आणि तुझ्या ह्या संदेशावर ते कामही करतील अशी आपण अपेक्षा करूया. स्नेहा, तू एवढं सगळं करतेस, डान्स करते, मॉडेलिंग करते, तू फिटनेस ट्रेनर आहे, योगा टीचर आहे, या सगळ्यामध्ये गाण्याचा सॉंगचा खूप महत्वाचा रोल आहे. तर तुला कोणती गाणी ऐकायला आवडतात?
0: 90s पण मी ऐकते आता पण आणि आताच्या जनरेशनचे पण ऐकतात.
1: पण आजच्या या कार्यक्रमामध्ये तुला कोणतं गाणं ऐकायला आवडेल?
0: मेरी आवाज ही मेरी पहचान है, ते मला ऐकायला आवडेल.
1: तर चला मित्रांनो, आनंद घेऊया स्नेहाच्या आवडीच्या या गीताचा.

0: तर मित्रांनो, आजच्या गप्पा म्हणजे ऊर्जा, सकारात्मकता आणि प्रेरणेचा एक सुंदर संगम होता. योगा, फिटनेस, डान्स, मॉडेलिंग आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आपल्या युवा मैत्रिणीने आज अनेक छान अनुभव आपल्यासोबत शेअर केले. त्याकरिता स्नेहा, तुझे आकाशवाणीतर्फे खूप खूप आभार. तुझा हा सुंदर प्रवास असाच यशस्वी होत राहो, हीच शुभेच्छा.
1: खूप खूप धन्यवाद आकाशवाणीला आणि सरांना की त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली. जनरली सर्वांना मिळत नाही, पण मला ही संधी मिळाली, मी खूप धन्यवाद मानते. आणि आजच्या पिढीमध्ये युवा पिढींना ही संदेश आपल्या या आकाशवाणी थ्रू जाणार ते मला खूप चांगलं वाटणार. तर थँक्यू सो मच सर.
0: युवा मित्रांनो, लक्षात ठेवा, फिट राहणं म्हणजे फक्त शरीर घडवणं नाही, तर स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती घडवणं आहे. एवढं बोलून आजच्या कार्यक्रमातून मी किशोर घेतो आपला निरोप. पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हॅपी आणि रेडिओ सोबत कायम कनेक्टेड राहा. नमस्कार.

युवा स्पंदन या कार्यक्रमात योगा टीचर, फिटनेस ट्रेनर, डान्सर, मॉडेल आणि इन्फ्लुएन्सर असलेली युवा मैत्रीण स्नेहा अवताडे हिची किशोर भावरकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलेत. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे.

श्रोते हो, एक निवेदन आहे का? श्रोते हो, येत्या शनिवारी अर्थात 27 जून रोजी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे लहान मुलांच्या आहारविषयक विविध समस्या आणि त्यावरील उपाय.

उपाय या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील तज्ज्ञ डॉक्टर विजय करमरकर. श्रोते हो, आजारपण मग ते कुठल्याही वयातलं असो त्रासदायकच, पण त्यातही लहान मुलांचं आरोग्य हा प्राधान्यानं महत्त्वाचा विषय, कारण बालवयातील निरोगी आरोग्याचा संबंध मुलांच्या सुदृढ आणि सक्षम भविष्याशी आहे. मात्र आजची मुलं रोजच्या जेवणाबद्दल आहाराबद्दल फार उदासीन असतात. जेवणासाठी सतत त्यांच्या मागे लागावं लागतं, जंक फूडला प्राधान्य देतात. तेव्हा लहान मुलांच्या आहारविषयक विविध समस्या काय आहेत, त्यावर कशी मात करता येऊ शकते, तर श्रोते हो, या संदर्भात आपले काही प्रश्न समस्या असल्यास फोन करून आपण विचारू शकता आणि आपल्या समस्याचं निरसन करतील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर विजय करमरकर. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 24 जून रोजी सकाळी 10:30. तेव्हा जरूर फोन करा आणि मुलांच्या समस्येबाबत चर्चा करा तज्ज्ञ डॉक्टर विजय करमरकर यांच्याशी.

0: योग इसे पाने का एक माध्यम है। आपको और आपके परिवार को अंतर्राष्ट्रीय योग दिन की बहुत बहुत शुभकामनाएं। तो श्रोताओं, मैं कार्यक्रम से विदा लेती हूँ। नमस्कार।
1: जागतिक योग दिनानिमित्त आरोग्य आणि शांततेसाठी योग या विषयावर योग शिक्षिका कविता मंघानी यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून प्रसारित करण्यात आला। आता दुपारचे 12 वाजत आहेत। महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत।

श्रोते हो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आजच्या वनिता मंडळी या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मी अमृता स्वागत करते. नमस्कार. सख्यांनो, आज 21 जून, आज जागतिक योग दिन. शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधायला शिकवणारा, आरोग्यदायी जीवनशैलीचा मार्ग दाखवणारा हा योग. जगभरात आजचा दिवस वेगवेगळ्या सामूहिक उपक्रमांमधून साजरा केला जातो आहे. निरोगी आणि सकारात्मक जीवनशैली सर्वांनीच अंगीकारावी आणि त्यातूनच सुदृढ समाज घडावा हाच यामागचा उद्देश असावा असं मला वाटतं. कारण आपलं शरीर, मन या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या आहेत. शरीराला वेदना झाली तर मन अस्थिर होतं आणि मनाची अवस्था बिघडली तर शारीरिक त्रास सुरू होतो. त्यामुळं हे जर होऊ द्यायचं नसेल, जर आपल्या जीवनातली अशांती टाळायची असेल, एकत्रित सामोपचारानं मिळून मिसळून वागून सुदृढ समाज आपल्याला घडवायचा असेल, तर आपण दैनंदिन जीवनात योगाचं महत्त्व जाणून ती आपली जीवनशैली बनवणं हे नक्कीच आवश्यक आहे. आता श्रोते हो, योगाभ्यास म्हणलं की अष्टांग योग येतो. त्यामध्ये यम, नियम, आहार, प्रत्याहार आणि त्याचे पुढचे टप्पे येतात. म्हणजेच काय, तर आपण काय

0: योग्य खावं प्यावं काय टाळावं यासोबत कसं वागावं वागू नये आपलं आचरण कसं असावं या प्राथमिक स्तरापासून योग आपल्याला निरोगी करायला मनानं सशक्त व्हायला मदत करत असतो. आता यासाठी पुढे जाऊन आसनं प्राणायाम ध्यान याचा अभ्यास आपण करणं किंवा हे शिकून घेणं हे गरजेचं आहे. याचं महत्व आपण जाणतोच. तर यातलाच आणखी एक प्रकार आहे तो म्हणजे योग निद्रा. ही योग निद्रा म्हणजे काय, त्याचे फायदे, त्याचं महत्व याविषयी आज आपण आता योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार प्राजक्ता मॅडम, तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत.
1: नमस्कार.
0: माझा पहिला प्रश्न असा आहे की योग निद्रा म्हणजे नेमकं काय?
1: अच्छा, तर योग निद्रा ही योगामधली अत्यंत महत्वाची पण थोडीशी दुर्लक्षित असलेली अशी एक क्रिया आहे. योग निद्रा या संपूर्ण शब्दामध्ये एकूण दोन शब्द आहेत, योग आणि निद्रा. आता निद्रा म्हणजे काय आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, निद्रा म्हणजे झोप. पण आता योग निद्रा म्हणजे काय, तर योगातील काही क्रिया काही पद्धती यांचा वापर करून जी निद्रा दिली जाते किंवा जी विश्रांती दिली जाते त्याला योग निद्रा असं आपण म्हणू शकतो. फक्त योग निद्रेमध्ये शरीरालाच नाही तर मन, बुद्धी, विचार अगदी आपल्या अंतरात्म्याला सुद्धा विश्रांती देण्याची शक्ती आहे.
0: अरे वा.
1: योग निद्रेलाच आनंदपूर्ण विश्रांती असं सुद्धा आपण म्हणू शकतो.
0: बरं, म्हणजे पूर्णतः तणावमुक्त, ताणमुक्त असं आपण ती एक शरीराला मनाला ही स्थिती आणू शकतो किंवा देऊ शकतो असं म्हणायला हरकत नाही.
1: अगदी अगदी बरोबर. योग निद्रेमधून माणूस एकदम फ्रेश, टवटवीत आणि ताजतवानं फील करू शकतो.
0: हा, ही सर्वसाधारण योग निद्रेची व्याख्या किंवा एक म्हणजे काय हे आपल्याला
1: तोंडोळख म्हणू शकतो आपण.
0: तर सामान्य निद्रा आणि योग निद्रा यातला फरक कसा सांगता येईल?
1: हा, सामान्य निद्रा आणि योग निद्रेमध्ये तर प्रचंड फरक आहे. सामान्य निद्रा म्हणजे काय की आपण शक्यतो रात्री 9-10-11 जी काय आपली वेळ असेल तेव्हा जी आपण झोपतो ती झाली आपली सामान्य निद्रा. आणि योग निद्रा ही जास्तीत जास्त 1 तासाचीच आपण घेतो.
0: बर,
1: तर हा त्यातला मुख्य फरक आहे. त्याच्यानंतर अजून महत्वाचा फरक म्हणजे सामान्य निद्रा म्हणजे रात्रीची आपण जेव्हा झोप घेतो तेव्हा आपण काय करतो की मनातले सगळे विचार, ताणतणाव, उद्या काय करायचं आहे, डब्याला काय करायचं आहे, किंवा 100 प्रकारचे विचार घेऊन आणि 100 प्रकारचे ताण घेऊन आपण तसंच जे झोपी जातो ती झाली आपली सामान्य निद्रा.
0: बरोबर.
1: आणि योग निद्रेमध्ये काय करतो आपण, योग निद्रेमध्ये आपण शारीरिक ताण तर सगळे शरीरातले काढून टाकतोच पण शिवाय मनावर आलेले ताण आहेत ते पण आपण पूर्णपणे काढून टाकतो. आणि त्यानंतर योग निद्रेमध्ये आपण सजगतेने विश्रांती घेतो. हा अत्यंत महत्वाचा फरक आहे.
0: बरोबर.
1: रात्रीची जी निद्रा असते आपली त्याच्यातून आपण जेव्हा उठतो तेव्हा आपल्याला कधी कधी थकल्यासारखं वाटतं, म्हणजे फ्रेश वाटत नाही किंवा आपली झोप गाढ झाली असं वाटत नाही. पण अगदी 1 तासाची योग निद्रा जरी आपण घेतली ना तरी आपल्याला अत्यंत फ्रेश, टवटवीत आणि आपली खूप गाढ निद्रा झाली असा अनुभव प्रत्येकाला येतो.
0: बरोबर. म्हणजे या प्रकारामुळं किंवा योगासनातला हा जो प्रकार आहे योग निद्रा, तर हे जर आपण केलं तर मनाची स्थिती आपली अतिशय शांत किंवा स्थिर यामध्ये राहणार आहे.
1: अगदी अगदी बरोबर बोललात. मन आपलं सतत, मनाचं लक्षण काय आहे की सतत विचार करणं, धावणं, द्वंद्व किंवा कॉन्फ्लिक्ट्स, हे करू का ते करू, सतत 2 गोष्टींमधली एकाची निवड करणं. थोडक्यात काय आहे, विविध विचार करणं ही मनाची वृत्ती असते.
0: बरोबर.
1: बरोबर. तर योग निद्रेमध्ये काय केलं जातं, ही वृत्ती थांबवली जाते. अगदी पूर्ण जरी थांबवता आली नाही तरी निदान त्याचा फोर्स तरी कमी केला जातो. म्हणजे समजा 1 सेकंदाला आपल्या मनामध्ये 25 विचार येत असतील तर ते प्रमाण आपण अगदी 1-2 विचारांवर आणू शकतो. म्हणजे मनातील विचारांचा फोर्स आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारिता हे दोन्हीही कमी करण्याची ताकद योग निद्रेमध्ये. त्यामुळे मनाची अवस्था एकदम शांत, पॉझिटिव्ह आणि मेन म्हणजे व्यक्ती आहे त्या क्षणाला अनुभवते, ना भूतकाळात जगते ना भविष्यकाळात जगते.
0: अरे वा. आता सामान्यतः आपण योगासन माहिती आहेत म्हणतात की म्हणजे सकाळी आपण करतो किंवा कुणाला शक्य असेल तर रिकाम्या पोटी संध्याकाळी सुद्धा बऱ्याचदा केले जातात.
1: बरोबर.
0: योगा

0: योगासनं करणं आणि योग निद्रा हे नेमकं काय आहे, कुठली स्टेज म्हणता येईल किंवा काय नेमकं त्याबद्दल काय सांगा?
1: तर मी थोडस ह्याच्यासाठी तुम्हाला योग निद्रा ह्याच्या अगदी थोडक्यात इतिहास असं म्हणता येणार नाही पण थोडीशी अजून माहिती देते. मुळात योग निद्रा हा प्राचीन योगशास्त्रामधला प्रकार नाही आहे. बिहार स्कूल ऑफ योगाचे स्वामी सत्यानंद सरस्वती यांनी योग निद्रा हा प्रकार शोधून काढला असं म्हणणार नाही मी, त्यांनी तो तयार केला. म्हणजे मूळ आपण जर पतंजलींचं योगशास्त्र वाचलं किंवा घेरंड संहिता वाचली तर त्याच्यामध्ये कुठंही योगनिद्रेचा उल्लेख नाहीये. पण मग स्वामी सत्यानंद सरस्वती हे अत्यंत प्रयोगशील असे योगी होते, त्यामुळे त्यांनी विविध जे प्रयोग केले मानवी मनावर किंवा मानवी वर्तणुकीवर तर त्याच्यातून त्यांनी योगनिद्रा हे तंत्र विकसित केलेलं आहे. त्यामुळे ते बऱ्यापैकी अलीकडचं असं तंत्र आहे. तर योगासनं ही पूर्वापार चालत आलेली आहेत किंवा ग्रंथांमधून पण आलेली आहेत, पण योग निद्रा ही बऱ्यापैकी अलीकडच्या काळामध्ये विकसित झालेली पद्धती आहे. योगासनं कधी करावीत, कशी करावीत, भरल्या पोटी रिकाम्या पोटी ह्या सर्व सूचना आपल्याला ग्रंथांमधून मिळतात. तसं योग निद्रेच्या बाबतीत बोलायचं झालं तर ठराविक काही गोष्टी मी तुम्हाला अगदी निश्चितच सांगू शकते. योग निद्रा घेण्यासाठी कुठलंही काळ, वेळ, जात, वय, आजारी आहे, सुदृढ आहे या कशाचंही बंधन नाही आहे. फक्त योग निद्रा घेण्यासाठी आपलं पोट बऱ्यापैकी रिकामं पाहिजे. भरल्या पोटी आपण फार वेळ उत्ताण झोपू शकत नाही. योग निद्रा ही मोस्ट ऑफ द टाइम ही शयन स्थितीत म्हणजे पाठीवर झोपलेल्या अवस्थेत दिली जाते. अगदीच काही काही लोक जर आजारी असतील किंवा हातपाय फ्रॅक्चर असतील किंवा ज्यांना पाठीवर झोपताच येत नाहीये त्यांना मग जी त्यांच्यासाठी जी सुखकारक स्थिती आहे त्या स्थितीमध्ये पण आपण योग निद्रा देऊ शकतो. यातला पुढचा महत्वाचा नियम किंवा गोष्ट म्हणजे योग निद्रा ही कधीही स्वतःहून घेऊ नये. योग निद्रा हा थोडक्यात निर्देशित ध्यान कसं असतं की मी ध्यानाला बसले आणि समोर माझे गुरु आहेत किंवा शिक्षक आहेत आणि ते मला काहीतरी शिकवतायत सांगतायत आणि मग मी ते त्याचं अनुकरण करते अशा पद्धतीनं कायम योग निद्रा घ्यावी. त्यामुळे ती तज्ज्ञ गुरु किंवा तज्ज्ञ शिक्षकाच्या मार्गदर्शनाखालीच सुरुवातीला घ्यावी आणि मग नंतर जेव्हा आपल्याला त्याचा चांगला सराव होईल तेव्हा मग आपण स्वयंसूचनेनं ते घेऊ शकतो.
0: बरोबर.
1: त्यामुळे योगनिद्रेला बाकी कोणतंही बंधन नाही, फक्त पोट रिकामं पाहिजे आणि तज्ज्ञ योग गुरु मार्गदर्शन सल्ल्यानं करावी.
0: नक्कीच. मग आता हाच फरक म्हणजे योगासनं केली तर आपल्या शरीराला त्या त्या अवयवाला व्यायाम मिळत असतो आणि योगनिद्रेनं मुळात महत्वाचं हेच आहे की आपलं मन स्थिर होतं, मनाला शांतता मिळते.
1: अगदी बरोबर.
0: हा फरक इथं करता येईल.
1: हो, मनाला शांतता मिळते, त्याच्यानंतर अनेक आजार पण ह्याच्यामधून दूर होऊ शकतात. विशेषतः मनोकायिक आजार जे म्हणतो ना, म्हणजे मनामध्ये बिघाड झालेला असतो आणि मग त्याचं रूपांतर शारीरिक आजारात होतं. असे जे आजार आहेत ते ह्याच्यातून अगदी बरं होण्याला खूप फायदा होतो. त्याच्यानंतर व्यसनं कमी करण्यासाठी ह्याचा खूप जास्त वापर केला जातो. आणि त्याच्यानंतर आजकाल जे आपण बघतो बिहेव्हिअरल प्रॉब्लेम म्हणजे वर्तणुकी संदर्भातले जे पण काही प्रॉब्लेम आहेत ते कमी करण्यासाठी सुद्धा योगनिद्रेचा खूप चांगल्या पद्धतीने वापर केला जातो.
0: अरे वा, छान. म्हणजे सगळ्यात आत्ताचं हे सध्याचं आपलं युग म्हणूया किंवा एक आपल्या आजूबाजूचं वातावरण म्हणलं तर स्पर्धेचं युग आहे.
1: अगदी बरोबर.
0: तणाव अगदी गृहिणींपासून ते कॉर्पोरेट क्षेत्रापर्यंत, विद्यार्थ्यांपासून ते आणखी काय म्हणा, हे सगळ्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारचा तणाव आहे, ताण आहे. तर त्यामध्ये योग निद्रा हा जो प्रकार आहे यानं आपल्या शरीराला आणि मनाला अतिशय छान स्थिरत्व प्राप्त होऊ शकतं असं म्हणायला हरकत नाही.
1: अगदी अगदी, 100%.
0: आता तुम्ही म्हणलात की याला काळ वेळ कशाचंच बंधन नाहीये आणि मार्गदर्शकांच्या सूचनेनुसार आपण हे करू शकतो, पण आणखी काही काळजी यामध्ये घेण्यासारखी काही आहे का? म्हणजे हे करताना काळजी घेतली पाहिजे.
1: काळजी विशेष दक्षता घ्यावी असं ह्याच्यामध्ये काही नाहीये, पण योग निद्रा ही जी संपूर्ण प्रोसेस असते साधारण अर्धा ते पाऊण तास किंवा जास्तीत जास्त एक तासापर्यंत ती देता येते, तर त्याच्यामध्ये एक संकल्प घ्यायचा असतो. आणि संकल्प म्हणजे काय असतं की आपली कोणतीही इच्छा अगदी स्ट्रॉंग, प्रत्येकालाच काही ना काही स्वप्न आकांक्षा असतात, इच्छा असतात, तर ह्या इच्छेचं वाक्य आपल्या मनामध्ये तयार करायचं असतं. योग

0: निद्रेच्या सुरुवातीलाच, कारण संपूर्ण योग निद्रेदरम्यान आपल्याला ते दोन वेळेला मनातल्या मनात म्हणायचं असतं, आणि हा संकल्प जो आहे हा गुप्त ठेवायचा असतो, हा आपल्या शिक्षकांना किंवा कुणालाही सांगायचा नसतो.
1: बर,
0: तर ह्या संकल्पाचं वाक्य जे आहे ते एकतर चालू वर्तमान काळ किंवा पूर्ण वर्तमान काळ ह्या दोनच काळांमध्ये घ्यायचं असतं, म्हणजे ठरवायचं असतं आधीच. आता ह्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर समजा मला IAS ऑफिसर व्हायचं आहे, तर माझ्या संकल्पाचं वाक्य काय असणार आहे की 2026 या वर्षामध्ये मी IAS ऑफिसर झालेली आहे. जर मी अभ्यास केला तर होईन, जर मला नशिबाची साथ मिळाली तर होईन, म्हणजे ह्याच्यामध्ये जर तर असं कोणतंही संदिग्धपणा आपल्याला नको आहे. दक्षता म्हणजे काय की हे वाक्य जे पण असेल आणि हे तुम्ही स्वतःच्या फायद्याचं, समाजाच्या, फॅमिलीच्या, अगदी देशाच्या, जगाच्या फायद्याचं सुद्धा तुम्ही हे वाक्य बनवू शकता. थोडक्यात माऊलींनी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी जे पसायदान मागितलेलं आहे ते वेगळ्या पद्धतीचं त्यांनी हे हा संकल्पच मांडलेला आहे, तसा आपण आपल्यासाठी पण संकल्प घेऊ शकतो. आणि दक्षता म्हणजे हा संकल्प निवडताना अत्यंत काळजीपूर्वक निवडायचा आहे आपण, ज्याच्यामध्ये दुसऱ्या कोणाचंही नुकसान
1: बरोबर
0: आपण मनामध्ये सुद्धा आणता कामा नये. की समजा मला 10 करोड रुपये पाहिजेत तर माझ्या भावाच्या बहिणीच्या अकाउंटमधले पैसे मला यावेत, असं कोणतंही म्हणजे दुसऱ्याचं नुकसान करून माझा फायदा असं त्याच्यामध्ये कोणतंही आलं नाही पाहिजे. एवढी एकच काळजी आपल्याला घ्यायची. बाकी ही अतिशय सुलभ क्रिया आहे. सगळ्यात महत्वाचं काय, आसनांमध्ये आपल्याला काहीतरी स्वतःला हालचाल करायला लागते किंवा प्राणायाम असू दे, शुद्धिक्रिया असू दे, त्यात आपल्याला फिजिकली काहीतरी करायला लागतं. हे इतकं सुखद आहे ना की ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त शवासनात पडायचं आहे आणि आपल्या गुरु किंवा शिक्षकांचं ज्या पण सूचना आहेत त्या मनापासून फॉलो करायच्या, एवढ्या दोनच गोष्टी. आणि त्यातून जो आनंद किंवा जी प्रगाढ शांती आपल्याला मिळते ती आपल्याला एरवी फारशा कुठल्या सहसा गोष्टीतून मिळत नाही.
1: मी तेच आता खरं तर म्हणणार होते की काही ना काही आजार हे प्रत्येकाला हल्लीच्या जगात आहेत. अगदी बीपी शुगर जरी हे कॉमन म्हणलं तरी शारीरिक व्याधी असतील, हात पाय अमुक काही ना काही शारीरिक व्याधी असतात, तर अशा वेळेला ती ती आसनं म्हणा, भले आसनाचे फायदे खूप असतील पण करू शकत नाही,
0: बरोबर आहे,
1: किंवा वेळ मिळतो नाही मिळत ह्याही गोष्टी असतात. आणि
0: बरोबर
1: ज्या वेळेला हे आपण करू शकत नाही अशी अवघड आसनं असतील तर त्यावेळेला ही योग निद्रा अशा पद्धतीनं फायदेशीर ठरू शकते आपल्याला.
0: अगदी अगदी, असे अनेक उदाहरणं आहेत किंवा आम्ही पाहिलेली पण आहेत, आम्ही वाचलेली सुद्धा आहेत की योग निद्रेमध्ये सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, ह्याच्यात मनाची शक्ती वापरली जाते. म्हणजे अगदी आम्ही पॅरालिसिस झालेल्या लोकांवर सुद्धा योग निद्रेचा अवलंब केलेला आहे.
1: बर,
0: तर पॅरालिसिस मधून संकल्प आम्ही त्यांना तेवढ्याच घ्यायला लावलं होतं की ज्या तारखेला आम्ही ही थेरपी चालू केली त्याच्यापासून बरोबर 6 महिन्यांनी जी तारीख येत होती ती त्यांना मनात धरायला सांगितली, तर त्या तारखेला मी स्वतःच्या दोन्ही पायावर चालत आहे हा संकल्प आम्ही आमच्या पेशंटला घ्यायला सांगितलेला होता. आणि बरोबर 9 तारखेला आमचा पेशंट मोजून 5 पावलं त्या दिवशी चाललेला होता.
1: अरे वा,
0: म्हणजे हा अनुभव आहे. किंवा अजून एक मला योग निद्रा म्हणजे हल्ली कसं आहे, योग हे थेरपी म्हणून उपचार म्हणून पण वापरलं जातं ना, तर आमच्याकडे आमच्या सेंटरला येणाऱ्या एक नवरा बायकोंचा किस्सा मला सांगायला आवडेल. त्यांना बरोबर 25 वर्ष दोघांनाही मूल नव्हतं, लग्नानंतर 25 वर्ष मूल नव्हतं, आणि सर्व टेस्ट करून झाल्या, दोघांचेही सगळे रिपोर्ट नॉर्मल होते, त्यांनी सगळे सगळे उपाय करून झालेले होते, थकले होते, आणि ते आमच्याकडे रेग्युलर साध्या योग वर्गाला जॉईन झाले होते जनरल फिटनेससाठी. आणि मग त्यांना बाळासाठी, संततीसाठी आम्ही योग निद्रा ही थेरपी म्हणून वापरली. आणि बरोबर 1.5 वर्षानंतर त्या दोघांनाही एक अतिशय गोंडस सुदृढ मुलगी झाली. हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं उदाहरण आहे. आता ती मुलगी जवळपास 2.5 ते 3 वर्षाची असेल, पण हे आम्ही पाहिलंय. अशी अनेक उदाहरणं मला सांगता येतील की फक्त योग निद्रा ही थेरपी म्हणून वापरून सुद्धा बरेच सारे शारीरिक मानसिक व्याधी दूर केल्या गेल्या.
1: आता हे शारीरिक व्याधींच्या बाबतीतलं थोडक्यात सांगितलं तुम्ही ही 2 उदाहरणं. मानसिक फायदा ज्या पद्धतीनं होतो तसा मानसिक आजारामध्ये या योग निद्रेचा फायदा झालेला असं काही एखादा अनुभव म्हणा किंवा उदाहरण तुम्ही काही 1-2 सांगितलं.

0: अगदी म्हणजे मी तुम्हाला ह्याची भरपूरच उदाहरणं सांगू शकते, पण त्यातलं एक अगदी प्रॉमिनेंटली माझ्या लक्षात राहिलेलं म्हणजे आमच्याकडे एक मुलगी येत होती, 22 वर्षाची मुलगी होती. तिचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं होतं, 1 वर्षाचा तिनं गॅप घेतला होता, कारण तिला पुढे शिकायला US जायचं होतं. आणि तिला शाळेत असल्यापासूनच पॅनिक अटॅक्सचा तिला प्रचंड त्रास होता, अँझायटी आणि पॅनिक अटॅक्स. आणि तिची लक्षणं एवढी तीव्र होती की जेव्हा ती सुरुवातीला आली तेव्हा नुकती ती त्या अटॅकमधून बाहेर आली होती. तिची लक्षणं ही होती की ती एकदा रडायला लागली की ती 2-3 दिवस कंटिन्यू रडत राहायची, बाहेर जायला घाबरायची. अतिशय सामान्य गोष्टीची तिला अँझायटी यायची की गावाला जायचं तर बॅग पॅक करायची आहे, वेळेत स्टेशनला पोहोचायचं आहे, अशा छोट्या छोट्या गोष्टींनी पण तिला पॅनिक अटॅक्स यायचे. तर सुरुवातीला जेव्हा ती आमच्याकडे आली तेव्हा आम्ही फक्त योग निद्राच नाही, तेव्हा आम्ही तिला बेसिक आसनं पण दिली, प्राणायाम दिला, वेगळे वेगळे मेडिटेशनचे प्रकार आहेत ते पण आम्ही दिले, आणि त्याच्यात आम्ही तिला योग निद्रा परत ॲड केली. आणि जेव्हापासून आम्ही योग निद्रा ॲड केली तेव्हा तिचे इथं म्हणजे कोल्हापुरात असताना तिचे पॅनिक अटॅक्सचं प्रमाण बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलं, म्हणजे जे अगदी आठवड्यातनं 2 वगैरे यायचे त्याचा कालावधी हळूहळू तिचा लांबत गेला. पण आमची खरी कसोटी कधी होती की ती जेव्हा US जाणार होती त्याच्यानंतर आमची खरी कसोटी होती. जवळपास ती थेरपीला यायला लागल्यानंतर 6-1 महिन्याने ती US जाणार होती. आणि इथं कसं व्हायचं, मी लगेचच तिला पॅनिक अटॅक आला की फोनवर किंवा ती यायची आणि लगेच आम्ही तिच्यावर उपचार करायचो, पण इकडे गेल्यावर काय करायचं हा प्रश्न आमच्या समोर होता. मी तिला सगळी टेक्निक शिकवून ठेवली होती आणि मी तिला एक योग निद्रा खास तिच्यासाठी जी बनवलेली होती ती तिला रेकॉर्ड करून दिली होती की तुला कधी काय वाटलं तर तू हे मोबाईलवर ऐक. आणि झालं, ती मुलगी गेली US पोहोचली, त्या युनिव्हर्सिटीत नंतर ती पहिली इंडियन होती जिने त्या युनिव्हर्सिटीमध्ये पहिला नंबर मिळवला. सगळं खूप छान झालं. तिथं पोहोचल्यानंतर जेव्हा तिचा मला फोन आला तेव्हा सांगायचा किस्सा मला सगळ्यात महत्वाचा वाटतो. मुंबई एअरपोर्ट पासून तिच्या ठिकाणी पोहोचायचा 36 तासाचा प्रवास होता आणि तिचं विमान जिथं तिला बदलायचं होतं त्या ठिकाणचं तिचं विमान पुढचं कॅन्सल झालं आणि ती अख्खी रात्र तिला एअरपोर्टवर एकटीला काढायला लागली.
1: बर,
0: तेव्हा ती म्हणली ती जी सिच्युएशन होती ती माझ्यासाठी प्रचंड पॅनिक क्रिएट करणारी होती, कारण रात्री एकटंच एअरपोर्टवर राहायचं, म्हणजे जी मुलगी बॅग भरताना पण जिला पॅनिक अटॅक्स येत होते तिनं ते पूर्ण रात्र काढून परत ते विमान चेंज करून तिथंपर्यंत पोहोचणे. आणि तेव्हा ती म्हणली मी रात्री मॅडम योग निद्रा लावलेली होती आणि त्याच्यानं माझा पॅनिक अटॅक किंवा जे आहे बाकी ब्रिदिंग टेक्निक्स हे मी कंट्रोल केलं. आणि त्याच्यानंतर तिथे जेव्हा जेव्हा तिला वाटायचं तेव्हा तेव्हा फक्त योग निद्रा आणि बाकी ब्रिदिंग टेक्निक्सनं ती पूर्ण ती तिची 2 वर्ष तिनं सर्व्हाइव्ह केली आणि आता तर काय तिला तो त्रास होतच नाही. हे फार म्हणजे माझ्या अगदी लक्षात राहिलेलं छान उदाहरण आहे.
1: नक्कीच नक्कीच. आता ही योग निद्रा कधी करायची, कशी करायची किंवा मार्गदर्शनाच्या खालीच आपण हे करायचं हे तर तुम्ही सांगितलं, पण ऍक्च्युअल योग निद्रा करताना याच्यामध्ये काय स्टेप्स असतात?
0: हा, तर योग निद्रेमध्ये ठराविक स्टेप्स असतात, म्हणजे खूप साऱ्या प्रकारच्या योग निद्रा आहेत पण त्यात सुद्धा टप्पे ठरलेले आहेत की कधी कोणती गोष्ट साधकाकडनं करून घ्यायची. सगळ्यात पहिल्यांदा ह्याची सुरुवात जी होते ती शवासनात येण्यापासून होते. त्याच्यामध्ये व्यक्तीला पाठीवर झोपवलं जातं किंवा शक्य नसेल तर मग ते बसून पण घेऊ शकतात. त्यानंतर सगळ्यात पहिला टप्पा येतो तो म्हणजे आपल्या बॉडीविषयी अवेअरनेस, आपल्या शरीर सजगता ज्याला म्हणतो बॉडीकडे लक्ष देणं. ह्या सगळ्या सूचना आपल्याला अतिशय सायलेंटली रिदमिक पद्धतीनं आपले जे पण कोणी मेंटॉर आहेत ते देत राहतात. त्याच्यानंतर अवयव ध्यान म्हणून प्रकार असतो ज्याला ऑर्गन मेडिटेशन म्हणतात. त्यामध्ये डोक्यापासून पायापर्यंत आपल्या शरीरातील प्रत्येक स्नायू सांधा पेशी इथंपर्यंत सजगता आणली जाते आणि त्यात शिथिलीकरण जे असतं रिलॅक्सेशन दिलं जातं, कारण शरीर रिलॅक्स झालं की आपोआपच मन पण शांत व्हायला सुरुवात होते. मग शरीर सजगता पूर्ण झाल्यानंतर आवाजांकडे लक्ष द्यायला सांगितलं जातं. पहिल्यांदा एकदम लांबचे आवाज ऐकायचे, मग हळूहळू जवळचे आवाज ऐकायचे, म्हणजे अवेअरनेस काय असतो आपला जो बाहेर बाहेर असतो तो बाहेरून हळूहळू आपण स्वतःच्या आतमध्ये घेऊन यायचा असतो. त्याच्यानंतर तिसरा टप्पा असतो तो असतो श्वासांचा. ह्याच्यामध्ये स्वतःच्या श्वासांचा स्पर्श आवाज हे अनुभवायचं असतं आणि ह्या क्रियेमध्ये स्वतःचे श्वास 20-1 पर्यंत उलट्या क्रमांकाने मोजायला सांगितले जातात. ह्याच्यातनं माणसाची

0: ती एकाग्रता वाढायला खूप जास्त मदत होते. हे झाल्यानंतर मग शरीरामध्ये वेगळ्या वेगळ्या जाणीवा उत्पन्न करायला सांगितल्या जातात. म्हणजे राईट आणि लेफ्ट हे जे ब्रेन आहे आपलं, तर त्या दोन्हीलाही अल्टरनेट असं स्टिम्युलेट केलं जातं आणि परत शांत केलं जातं. म्हणजे ह्याच्यामध्ये ब्रेनवर्क सुद्धा घेतलं जातं. त्या वेगवेगळ्या अनुभूती दिल्यानंतर मग एक चिदाकाश धारणा नावाचा प्रकार असतो योगनिद्रेमध्ये. त्याच्यामध्ये आपले डोळे तर आधीच मिटलेले असतात, तर मिटलेल्या डोळ्यांच्या पुढे काही काही दृश्यांची कल्पना करायला सांगितली जाते. आणि हा जो पार्ट असतो हा मेन थेरपीचा असतो. म्हणजे समजा आमच्याकडे बीचा पेशंट आलाय, तर आम्ही त्याचं बीपी नॉर्मल करणाऱ्या ज्या ज्या सिस्टीम्स आहेत त्याच्या शरीरातल्या, त्या आम्ही तेव्हा ऍक्टिव्हेट करतो. किंवा प्रेग्नन्सीसाठी आलंय, तर मग तिथं त्यांनी असं इमॅजिन करायचं असतं की मला गर्भधारणा होत आहे, मला जे काही डिझायर्ड माझं बाळ आहे ते मला अशा अशा पद्धतीनं ह्या या तारखेला होत आहे. हे जेव्हा थेरपी म्हणून असते तेव्हा हे आम्ही आधी आपल्या क्लायंटशी बोलून ते ठरवलेलं असतं आणि मग त्या पद्धतीनं आम्ही त्यांना त्या सूचना देतो. आणि काही नसेल तर मी एक अतिशय आनंदी हॅप्पी लाईफ जगत आहे, ऑलरेडी जर मी आनंदी आहे तर अजून मी त्याच्यापेक्षा अपलिफ्ट काय स्वतःला करू शकते, किंवा समाजासाठी मी अजून मी खूप दानधर्म करत आहे, मी लोकांच्या खूप उपयोगी पडत आहे, अशी वेगवेगळी दृश्य. किंवा साधं कधी कधी एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी सैरसपाटा असं सुद्धा ह्याच्यामध्ये दृश्य रंगवली जातात. आणि ह्या संपूर्ण ह्याच्यामध्ये सुरुवातीला 3 वेळेला आणि सगळ्यात शेवटी 3 वेळेला संकल्पाचं वाक्य मनातल्या मनात आम्ही त्या व्यक्तीला बोलायला सांगतो. आणि मग ऍट द एंड परत जेव्हा माघारी येतो तेव्हा मग पुन्हा एकदा आपण ज्या रूम मध्ये झोपलेलो असतो तर आपल्या बॉडीवर सजगता आणि मग आपण हळूहळू हात पाय थोडेसे त्या व्यक्तीला हलवायला सांगतो आणि मग त्याच्यामधून त्यांना पूर्ण सजगतेच्या लेवलला आणतो. ह्या दरम्यान आपण व्यक्तीला थोडस ट्रान्स मध्ये पण घेऊन जात असतो, जसं की सबकॉन्शियस माइंडचं जे लेवल असते तिथं घेऊन जातो आणि परत त्यांना कॉन्शियस लेवलला आपण पुन्हा घेऊन येतो. आणि आमचा अनुभव असा आहे की बरेचदा ह्याच्यामध्ये लोक घोरतात, अगदी एवढे गाढ झोपतात की योग निद्रा घेत असताना 4-5 लोकांचे तरी घोरल्याचे आवाज आम्हाला येतातच ग्रुपमध्ये घेत असतो जेव्हा तेव्हा. तर लोकांना मी म्हणलं ना, ज्यांना रात्रीची विश्रांती झालेली नसते, म्हणजे आम्ही बरेचदा आमची सकाळी पहिली बॅच आमची 6:15 असते, म्हणजे रात्रभर झोपून आलेली लोक असतात आणि तरीही ते 6:30-7:15 परत घोरायला लागतात. रात्रीची त्यांची जी विश्रांती आहे ना ही डीप झालेली नसते.
1: बरोबर.
0: आणि ही जी विश्रांती आहे ही इतकी डीप असते की माणूस त्याच्यामध्ये गाढ निद्रेमध्ये पण निघून जातो.
1: अगदी.
0: मग आम्हाला कधी कधी त्यांना थोडंसं हलवून सुद्धा उठवायला लागतं. तर हे टप्पे जर म्हणलात ना तर तुम्ही असे आहे ह्याच्यामध्ये काही काही गोष्टी आपल्याला चेंज मधल्या करता येतात.
1: आणि ज्याच्या त्याच्या गरजेनुसार म्हणा किंवा ज्याचे जे काही संकल्प आहेत किंवा जे काही व्याधी आहेत म्हणा त्याच्यानुसार हे आपल्याला टप्पे वेगवेगळे करता
0: येतात. आणि वेळेनुसार पण, आता समजा एखाद्या अर्धा तासच वेळ आहे तर मग त्याएवढ्या ह्याच्यात बसवायची, 15 मिनिटं आहे, 1 तास आहे, तर मग अकॉर्डिंगली आपण ते वाढवू किंवा कमी जास्त करू शकतो.
1: अरे वा. आता आणखी एक मला प्रश्न, तुम्ही आता जे टप्पे सांगितलात त्यावरनं असं सुचलं की आपण योगासन आणि योग निद्रा हा फरक बघितला मगाशी, पण आता तुम्ही हे टप्पे सांगताना थोडस त्यामध्ये ट्रान्स मध्ये जातो माणूस किंवा हे सांगितलं माइंड रिलॅक्सेशन, तर योग निद्रा आणि ध्यान हा एकच प्रकार आहे का हे वेगळं आहे का?
0: अगेन हे दोन्ही वेगळे प्रकार आहेत. म्हणजे ध्यान म्हटलं तर ध्यानाचे पण परत खूप वेगळे वेगळे प्रकार पडतात, पण योग निद्रा हे निर्देशित ध्यान आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपले मेंटॉर किंवा आपले गुरु आपल्याला सूचना देत असतात आणि आपल्याला त्याच्यात स्वतः काहीच करायचं नसतं. आपल्याला जसं एखादी नाव
1: मिळत जातील तसं फक्त आपण करत जाणं.
0: हा, कागदी नाव कशी पाण्याच्या प्रवाहाबरोबर तरंगत जाते पुढे, आपल्याला तितकं स्वतःला ह्याच्यामध्ये ढिलं ढालं सोडून द्यायचं असतं. आपल्या गुरूंवर विश्वास ठेवून जिथं तो प्रवाह जाईल तिथे जायचं असतं. त्यामुळे हे जास्त सुखकारक असतं. ध्यान हे सुद्धा सुखकारकच असतं.
1: बरोबर.
0: पण सुरुवातीला आपल्याला त्याच्यामध्ये ती सहजता येण्यासाठी सुद्धा प्रयत्न करायला लागतो. त्यामुळे ध्यान आणि योग निद्रा ह्याच्यामध्ये नक्कीच फरक
1: आहे. आता योग निद्रेच्या बाबतीतला मी आणखी एक शेवटचा प्रश्न असा विचारते की तुम्ही आता म्हणलात की प्रत्येकाच्या अपेक्षेनुसार गरजेनुसार तो जितकं त्या योग निद्रेला वेळ देतोय त्या वेळेनुसार आपण ह्याच्यातले टप्पे आणि त्या स्टेप सगळं ठरवून घेऊ शकतो आणि त्या पद्धतीनं ते करू शकतो.
0: बरोबर.
1: पुन्हा एकदा मगासाच मुद्दा येईल की हल्ली

0: बाकीचं जग हे ताणतणावाचं आहे, स्पर्धात्मक आहे, तर अशा वेळेला विद्यार्थ्यांपासून ते अगदी नोकरदार सगळ्यांपर्यंत योग निद्रेचा आपल्या दिनचर्येत अवलंब करताना कशा पद्धतीनं, कसं सोप्या पद्धतीनं, सहजतेनं कसं करता येईल?
1: हा, तर ह्याच्यामध्ये मी काय सांगू शकेन की योग निद्रेमधले जे मधले घटक आपण बोललो, टप्पे बोललो, की त्याच्यामध्ये शरीर सजगता किंवा रिलॅक्सेशन जे असतं, अवयव ध्यान ज्याला म्हटलं जातं, तर आपल्याला एखाद्या दिवशी संपूर्ण योग निद्रा करता येणं काही शक्य नाहीये. तर आपण त्यातले छोटे छोटे जे पीसेस आहेत ते तरी आपण नक्कीच करू शकतो की झोपण्याच्या आधी, रोज रात्री प्रत्येक जण झोपतोच, तर झोपायच्या आधी मी माझं पूर्ण बॉडी रिलॅक्स करून मग झोपणार, किंवा माझे श्वास मी 50 पासून 1 पर्यंत उलटे म्हणत मग मी झोपणार. म्हणजे त्यात जे वेगळे टप्पे आहेत त्यातला एखादा टप्पा जर मला वेळ नसेल किंवा मला खूप जास्त घाई गडबड आहे तर मी अगदी 2 मिनिटाचं, रोज मला पाऊण तासाची योग निद्रा घेणं शक्य नाहीये, तर रोज मी त्यातला 2 मिनिटाचा 5 मिनिटाचा असा टप्पा नक्कीच घेऊ शकते. आणि अजून आपण काय करू शकतो की प्रत्येक वेळेला आपलं मेंटॉर आपल्यापाशी हजर असेलच, रोज अवेलेबल असेलच असं नाहीये, तर मधले जे छोटे छोटे त्याचे टप्पे आहेत, आता त्याच्यामध्ये मी सांगितलं की चिदाकाश धारणा, म्हणजे दोन्ही बंद डोळ्यांच्या समोर बघत राहायचं आणि काही गोष्टी तिथे आपण इमॅजिन करायच्या आहेत, फील करायच्या आहेत. तर समजा मी कुठल्या तरी वर्षाचा अभ्यास करते, मी MBBS स्टुडंट आहे किंवा कुठलीही मी विद्यार्थी आहे, तर मी फक्त तेवढाच भाग शकते की बंद डोळ्यासमोर मी माझं सर्टिफिकेट बघत आहे की जिथे मला माझे डिझायर्ड मार्क मिळालेत, किंवा मी एक सक्सेसफुल प्रोफेसर झाली, जे पण मला जे व्हायचं आहे त्या गोष्टी मी तिथं 5 मिनिटं इमॅजिन करून मी रात्रीचं झोपणे, एवढं तरी आपण करूच शकतो. किंवा श्वसन सजगता, अगदी झोपायच्याच वेळेस असं नाही, दिवसभरात आता मला लक्षात आलं की एखाद्या ठिकाणी मी कामाला गेलीये आणि माझे सहकारी माझ्याशी जरा चुकीचं वागतायत, तर साहजिकच माझा रागाचा पारा वाढणार आहे. मग तिथं जर मी फक्त माझ्या ब्रीदिंगवर फोकस केलं तर मी माझ्या भावना नियंत्रित करायला तिथे सक्सेसफुल होऊ शकते. असे योग निद्रेतले परत छोटे छोटे भाग आपण दिवसभरात कधी पण वापरू शकतो.
0: हा नक्कीच, हे खूप महत्वाचं आहे, कारण एखाद्या वेळी ऑफिसमध्ये जरी एखाद्याला एक स्पेअर टाइम मिळाला 15 मिनिटं अर्धा तासाचा, तर त्यामध्ये अशा पद्धतीनं त्या व्यक्तीने ह्या जर छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर या योगनिद्रेचा फायदा आपल्याला नक्कीच,
1: अगदी, आपल्या भावनांवर खूप सुंदर नियंत्रण आपल्याला मिळवता येतं.
0: तेच मी म्हणणार होते की सर्वसामान्यत आपला हा अभ्यास असेल, म्हणजे मुलांच्या दृष्टीनं विचार करायला गेला तर त्यांचा अभ्यास असेल किंवा शिक्षण घेत असतील तर ते असेल, नोकरी करत असताना जो काही ताण असतो त्यामध्ये योग निद्रेचा फायदा कशा पद्धतीनं होऊ शकतो, काय सांगाल एक शेवट?
1: हो, मी हे नोकरी करत असताना कसा फायदा होईल हे सांगेन, पण मला अजून एक छान मुद्दा आत्ताच्या बोलताना आठवला की ही योग निद्रा जेव्हा स्वामीजींनी तयार केली तेव्हा त्यांनी एक त्यांच्या आश्रमामध्ये एक मुलगा होता जो अत्यंत व्रात्य होता, अत्यंत दंगेखोर होता, आणि त्याच्याकडनं गीतेचा अध्याय गुरुजींना पाठ करून घ्यायचा होता आणि तो अजिबात अध्ययनाला बसतच नव्हता, पाठ करायला बसतच नव्हता. मग त्यांनी काय केलं की रोज रात्री तो झोपला की ते त्याच्या जवळ बसायचे आणि गीतेचा 12वा अध्याय ते त्याच्या कानापाशी म्हणायचे, मोठमोठ्यानं म्हणायचे. आणि असं 1-1.5 महिना केल्यानंतर जेव्हा त्याला प्रत्यक्षात परत उभं केलं आणि त्याला जेव्हा 2-3 तो त्याच्याकडनं जागेपणी पाठ करून घेतला आणि जेव्हा त्याला म्हणायला लावलं तेव्हा त्यानं तो घडाघड म्हटला.
0: अरे,
1: तर हा म्हणजे आपल्या घरातल्या ज्या पण कोणी गृहिणी आहेत किंवा जे पालक आहेत, फक्त गृहिणींच असं नाही, पालक हा प्रयोग नक्कीच त्यांच्या मुलांवर करून बघू शकतात की आपलं मूल झोपलंय, समजा वांडलंय किंवा पाडे, साधं उदाहरण किंवा आपण पाठ करून घ्यायचे, तर रोज रात्री मूल आपलं गाढ झोपलेलं असताना त्याच्या जवळ बसून हळू आवाजामध्ये प्रयोग म्हणून 5-10 जो काही पाढा आपल्याला करून घ्यायचा आहे तो प्रयोग म्हणून पहिल्यांदा 1 महिनाभर करून बघावा, नक्कीच त्याच्या पाठांतरामध्ये फरक पडतो. आणि ह्याच्या मागे सायन्स आहे व्यवस्थित, आपण जरी कॉन्शियस माइंड आपलं झोपलं असलं तरी आपलं सबकॉन्शियस माइंड जागा असतं. बघा, आपण पण कधी जेव्हा घरात सगळे असताना आपली झोप आणि घरात कोणीच नाही, आपण एकटाय, तेव्हा आपल्याला बारीक खुट्ट आवाजाला सुद्धा जाग येते. कारण काय असतं, आपलं सबकॉन्शियस माइंड तेव्हा जास्त अलर्ट असतं, जाग असतं आणि ते आपल्याला उठवतं की आवाज येतोय उठ. सेम पद्धतीने जेव्हा व्यक्ती लहान मुलं कोणी झोपलेलं असतं तेव्हा त्याचं सबकॉन्शियस माइंड जाग असतं आणि

0: ग्रहणशील असतं. योगनिद्रेमध्ये हेच तत्व वापरलं जातं. मग त्या ग्रहणशील मनाला आपण ज्या गोष्टी त्याच्या आतमध्ये पेरू, बी सारखं जे पण त्याच्या आतमध्ये आपण पेरतो ते उगवून बाहेर येतं. हे तत्व त्याच्यात वापरलेलं आहे. त्यामुळे आपल्या झोपलेल्या मुलाला किंवा आपला समजा व्यसनाधीन नवरा आहे, भाऊ आहे, घरात कोणालाही आहे आणि ते जर कमी करायचं, त्याच्या उशाशी बसून तो गाढ झोपलेला असताना आपल्याला हव्या त्या गोष्टी आपण तिथं जर बोलल्या तर त्यांच्या अंतर्मनात त्या जातात आणि मग त्या आपल्याला हव्या त्या पद्धतीने बाहेर नंतर येतात.
1: म्हणजे हा एक फायदा,
0: हा खूप मोठा फायदा आहे
1: खरं तर.
0: आणि योगनिद्रेवरचं त्यांनी जे स्वामीजींनी लिहिलेलं पुस्तक आहे त्याच्यात त्यांनी ही सगळं दिलेलं आहे. त्यांनी अगदी माणसांवरच नाही तर त्यांनी त्यांच्या आश्रमातल्या एका कुत्र्यावर सुद्धा प्रयोग केलेला आहे. म्हणजे फक्त मानवी बिहेवियर नाही तर त्यांनी प्राण्यांचं बिहेवियर सुद्धा ह्याच्यातून बदलवलेलं आहे.
1: नक्कीच.
0: आणि तुम्ही विचारलं ते की नोकरदार स्त्री पुरुषांनी कसा वापर करू शकतो,
1: फायदे काय होतील?
0: हा, त्यांना फायदे म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आहे, प्रत्येकाला जे वर्क प्रेशर आहे बरोबर, आपली गुणवत्ता कधी सुधारते जेव्हा आपण प्रेशर नीट हँडल करू शकतो. तेव्हा असं कधीच होणार नाहीये की आपल्याला प्रेशर असणारच नाहीये. आयुष्य जगताना ताण येणारच आहे. ताण हा अत्यंत न टाळता येण्यासारखा भाग आहे. पण योगनिद्रेचा जर आपल्याला सराव असेल तर आपल्याला सजगतेचा सराव असतो, अवेअरनेस आपला खूपच वाढतो आणि त्याच्यातून आपण रिॲक्ट होण्याच्याऐवजी आपण रिस्पॉन्ड करतो.
1: अगदी.
0: की समोरची व्यक्ती आता भडकली आहे, मग भडकल्याला रिॲक्शन भडकूनच द्यायची नाही हे आपल्याला लगेच कळतं. कुठं शांत बसायचंय, कुठं आपल्याला ठामपणे आपला मुद्दा मांडायचा आहे आणि समोरच्या भावना ओळखून कसं वागायचं आहे हे आपल्याला ह्यातून नक्कीच चांगल्या पद्धतीने शिकता येतं.
1: नक्कीच. खूप छान प्राजक्ता मॅडम, तुम्ही आज इथं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात. योग निद्रा म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीनं केलं जातं, काय त्याचे फायदे कसे, हे अतिशय छान सविस्तर अशी माहिती आम्हाला दिलीत. त्याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं तुमचे आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद. तुम्ही पण मला इथं बोलवून काहीतरी समाजामध्ये बदल घडवण्यासाठी एक छोटीशी संधी मला तुम्ही उपलब्ध करून दिलीत, यासाठी मी पण तुमचे खूप आभारी आहे.
1: श्रोतेहो मैत्रिणींनो, आत्ताच आपण योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत ऐकलीत. सख्यांनो, आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्य सुदृढ ठेवणं, मानसिक शांतता, सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवणं ही खूप गरजेची गोष्ट झालेली आहे आणि त्यासाठी योगाभ्यासाचा आपल्या जीवनशैलीत समावेश करणं हे खूप महत्वाचं आहे. या जागतिक योग दिनाच्या निमित्त दरवर्षी एक थीमही ठरवली जाते आणि त्यानुसार सजगता वाढावी यासाठी प्रयत्न केले जातात. तर त्यानुसारच या वर्षीची थीम आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. आपण आत्ताच योग निद्रेचं महत्व जाणून घेतलं तर अशा या सहज सोप्या पद्धतीनं करता येणाऱ्या क्रिया आपण जर शिकून घेतल्या, त्या नियमित सरावात ठेवल्या तर आपलं आरोग्य कायमच उत्तम राहायला मदत होणार आहे. त्याही पेक्षा मला असं म्हणायचंय की आपल्या जीवनातला वृद्धत्वाचा टप्पा जर निरोगी ठेवायचा असेल तर त्याचं बीज म्हणजेच योगाभ्यासाला आत्तापासूनच सुरुवात करणं हे गरजेचं आहे. कारण आपल्या शरीररूपी बीजाला उत्तम सकस अन्न, आचार विचार, व्यायाम याचं जर आपण योग्य वेळीच म्हणजे आत्ताच खतपाणी केलं तर पुढं जाऊन ज्येष्ठत्वाच्या टप्प्यावर ते नक्कीच निरोगी राहणार आहे. बरोबर ना?

0: श्रोतेहो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. मैत्रिणींनो, 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून जसा साजरा केला जातो, त्याच पद्धतीनं जागतिक संगीत दिवस म्हणूनही आजचा दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा होत असतो. पुन्हा एकदा या दिवसाचं महत्व आपल्याला हेच सांगता येईल की निरोगी शरीर आणि मन यासाठी योगाभ्यास जितका महत्वाचा आहे, तितकंच संगीताचं महत्वही आहे. आपल्या जीवनाच्या विविध टप्प्यांवर आपण वेगवेगळ्या पद्धतीनं या संगीताचा आजवर अनुभव घेतलाच आहे. गाण्याचा स्वर, ताल, लय यांची सुंदर सांगड आपलं मन आनंदी करतेच, त्याचसोबत समाधान आणि नवचैतन्यही देत असते. जीवनातला आनंद असो किंवा दुःख, त्या त्यावेळी हे संगीत आपल्या भावविश्वाला साथ देत असतं. तर याच विषयी, म्हणजेच जीवनात संगीताचं महत्व, याविषयी रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत आता आपण ऐकूया. वाचक स्वर आहे सीमा मकोटे यांचा.
1: प्राणी मात्र उपजतच संगीताकडे आकृष्ट झालेला आहे. मनुष्य आनंदात असल्यावर स्वतःशी गुणगुणतो. पशुपक्षी दुःख, भय, आनंद व्यक्त करत असताना त्यांचा किलबिलाट मधुर वाटतो. म्हणूनच कोकिळ पंचम स्वरात गाते असं म्हणतात. विषारी सर्प संगीताच्या नादाने आकृष्ट होतात आणि डोलू लागतात. एवढंच काय, विशिष्ट संगीत ऐकल्यानंतर वेलींची वाट लवकर होते. गायी म्हशी लवकर भरपूर दूध देतात असं प्रयोगानं सिद्ध झालंय. मानवी जीवनात संगीताला निःसंशय स्थानाने महत्व प्राप्त झालंय. संगीत माणसाच्या आयुष्याशी अगदी दैनंदिन कार्यक्रमातही निगडीत झालं आहे. मनुष्य लयीत चालतो,

आवाज कमी जास्त करून बोलतो. ध्वनी आणि लय हे संगीताचे मूलभूत घटक त्याच्या आयुष्याशी एकरूप झाले आहेत. सुख आणि दुःख या दोन्ही प्रसंगी संगीत ऐकून तो स्वतःची करमणूक करून घेईल, त्याचप्रमाणे दुसऱ्याला संगीत ऐकून आनंदित करील. दुःखाच्या प्रसंगी संगीत श्रवण करून आपलं दुःख विसरेल. रडणारी मुलं आईच्या अंगाई गीतानं किंवा खुळखुळ्याच्या मधुर नादानं शांत होतात. सांघिक कामे, कवायत सैनिकांचे आगेकूच आदी शारीरिक कष्टांच्या कामी कामाचा शीण न भासू देण्यासाठी संगीताचा उपयोग करतात. संगीताच्या नादात कामगार ओझी वाहून नेतात. सैनिक मैलच्या मैल रपेट करतात. बँडच्या नादात चुल्यावरची कामं सफाईदारपणे होतात. लांबवर प्रवास करणाऱ्या गाडीच्या बैलांच्या गळ्यात घंटा बांधलेल्या असतात, त्या प्रवासाचा शीण वाटू नये म्हणूनच. सभा संमेलनात श्रोतुवर्ग शांत करण्यासाठी ईशस्तवन स्वागत गीतांचा उपयोग केला जातो. संगीताच्या अभ्यासाने फुफ्फुसांना भरपूर व्यायाम मिळतो. संगीताचा सराव हा एक प्रकारचा प्राणायामच आहे. संगीत कलाकार ही समाजातील आवडती व्यक्ती आहे. समाजात तिचं विशिष्ट असं स्थान आहे. संगीतावरून प्रत्येक देशाच्या संस्कृतीचं मोजमाप होतं. संगीतामुळे मानवी मनं एकत्र येऊ शकतात. म्हणूनच देशोदेशीच्या प्रतिनिधी मंडळात संगीतकारांचा समावेश प्रामुख्याने केलेला असतो. इतर व्यवसायाप्रमाणे संगीत हा स्वतंत्र व्यवसाय आहे. जीवनात ऐहिक बाबतीत संगीत मानवाला उपयोगी पडतं, तसंच पारमार्थिक बाबतीतही संगीत उपयोगी पडतं. मदभक्त यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारदा असं भगवत वचनच आहे. तुकाराम, ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, सुरदास, मीराबाई, कबीर इत्यादी साधू संतांनी ऋषी मुनींनी सामगायन केल्याचा उल्लेख सामवेदात आहे. त्यांनी अभंग भजन गाऊन परमेश्वर प्राप्ती करवून घेतली. अशा प्रकारे मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक जीवनात मानवाला संगीत सहाय्यकारी बनून राहिलं आहे. संगीताची उत्पत्ती स्वर्गातूनच झाली आहे. इंद्रसभेत नारद तुंबर गायन करत असल्याचा आणि सरस्वती वीणावादन करत असल्याचा आणि ब्रह्मदेवाने तालवाद्याचा उपयोग केल्याचा उल्लेख आहे. गणराजा आणि अप्सरा नृत्य करतात. गायन, वादन आणि नृत्य यांनी संगीत तयार झालं. हे स्वर्गीय संगीत पृथ्वीवर आलं खरं, पण मोगल साम्राज्यात हिंदुस्थानी संगीतात फारशी आणि उर्दू संगीताचा समावेश झाला. उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय संगीताचा स्वतंत्ररित्या विकास होऊ लागला. उपशास्त्रीय गझला, ठुमरी हे प्रकार लोकांना आवडू लागले. लोचन कवीकृत राग तरंगिणीत रागांचं विभाजन 12 थाटात केलंय. वर्तमान थाटाच्या वर्गीकरणाची कल्पना यात मिळते. कल्लीनाथ हे प्रसिद्ध गायक. त्यांनी रागरागिणीचं विस्तृत वर्णन केलंय. भक्ती संप्रदायाचा उदय याच काळात झाला. अकबर कालखंड हा संगीताच्या उन्नतीचा सुवर्ण काळ. अकबर संगीतप्रेमी होता. संगीताला या काळात राजाश्रय होता. त्याच्या दरबारी 36 संगीततज्ज्ञ होते. तुळशीदास, कबीर, सूरदास, मीराबाई, पुंडलिक विठ्ठल हे प्रसिद्ध संत याच काळातील. पुंडलिक विठ्ठलाने रागमाला, रागमंजिरी, सदराग चंद्रोदय आणि नर्तन निर्णय हे ग्रंथ लिहिले. जहांगीर कालखंडात सोमनाथांनी राग विभोदाची रचना केली. पंडित दामोदर मिश्र यांनी संगीत दर्पण ग्रंथ लिहिला. शहाजान कालखंडात अहोबलांनी संगीत पारिजातची रचना केली. हृदय नारायण देव यांनी हृदय कौतुक आणि हृदय प्रकाश हे ग्रंथ याच काळात लिहिले. औरंगजेब हा संगीताचा कट्टर शत्रू, तरीही व्यंकट मरवीने चतुर्दंडी प्रकाशिका हा ग्रंथ लिहिला. यात रागाचं वर्गीकरण 72 थाटात केलं आहे. पुढे पंडित भातखंडे यांनी ते सोपं पडावं म्हणून त्याचं 10 थात वर्गीकरण केलं. व्यंकट मरवींच्या काळात भावभट्टांनी अनुपसंगीत रत्नाकर, अनुपविलास आणि अनुपांकुश हे ग्रंथ लिहिले. श्रुती, स्वर, ग्राम, मूर्छना इत्यादी विवेचन यामध्ये आहे.

0: याचवेळी महम्मद शाह रंगिले हा संगीत तज्ज्ञ होऊन गेला. सदारंग आणि अदारंग यांनी ख्यालाचा प्रारंभ केला आणि शोर मियाने टप्पा गायनाची निर्मिती केली. पुढे मोगल साम्राज्य कमी होऊन इंग्रजांचं साम्राज्य स्थापन झालं, पण त्या काळातही संगीताचा प्रसार जोरात चालू होता. श्रीनिवासकृत राग तत्व विबोध हा ग्रंथ या काळात लिहिला. त्यामध्ये त्रिवट, गझल, तराना इत्यादीचा प्रसार झाला. वर्तमान युगात 18व्या आणि 19व्या शतकात पूर्वखंड आणि आस्था गायत असं कालखंडाचं विभाजन झालं. इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज यांचं भारतात सत्ता स्थापनासाठी आपापसात युद्ध चालू होतं. युद्धात भारत इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि संगीताचं खूप नुकसान झालं. संस्थाने खालसा झाली, तशी संगीताची देवाणघेवाण समाप्त झाली. मग उदरनिर्वाहासाठी संगीताचा उपयोग होऊ लागला. राजेस काय, पण समाजही संगीताकडे पाहिण्याचा झाला. याही काळात जयपूरचे राजे प्रताप सोहमदेव यांनी सांगीतसार पाटण्याच्या महम्मद राजाने नगमाते आशिकी उर्दू, कृष्णानंद व्यास यांनी संगीत कल्पद्रुम हे ग्रंथ लिहिले. त्यानंतर संगीताचा पुनरुद्धार करणारे दोन हिरे जन्माला आले, पंडित वी दी पलुस्कर आणि पंडित वीना भातखंडे. या दोघांनी मिळून देशभरातील प्राचीन आणि पारंपरिक रागातील चिजांचा संग्रह केला आणि तो स्वरलिपिबद्ध केला. त्यांनी 50 पुस्तकं प्रसिद्ध करून गरीब खोतकरू विद्यार्थ्यांना जेवण आणि कपड्यासह विद्या शिकवून संगीताच्या पुनरुद्धारासाठी खूप प्रयत्न केले. त्यामुळं संगीताकडे लोकांचं लक्ष वेधू लागलं. विद्यार्थी आणि संगीत विद्यालये निर्माण झाली. शाळा कॉलेजमधून संगीताचं शिक्षण देण्यासाठी संगीत शिक्षक नेमून दिले जाऊ लागले. रेडिओ आणि टेलिव्हिजनचं आगमन झालं. कलाकारांना वाव मिळू लागला. मोठमोठ्या कलाकारांचे संगीत समारंभ जलसे होऊ लागले. 1952 दिल्लीच्या सांस्कृतिक संगीत अकॅडमीची स्थापना झाली. प्रत्येक वर्षी निष्णात कलाकाराचा सन्मान होऊ लागला. संगीताचं महत्व लोकांना पटू लागलं आणि संगीत सामान्य लोकांपर्यंत पोचू शकलं. गांधर्व महाविद्यालयाची स्थापना झाली आणि विद्यार्थी पदवीधर होऊ लागले. कलेचं स्थान राष्ट्रजीवनात अतिशय महत्वाचं आहे. राष्ट्राची श्रेष्ठता त्यातील संपत्तीवरून किंवा भौतिक सामर्थ्यावरून न ठरता नागरिकांच्या सुसंस्कृततेवरून आणि कला, तत्वज्ञान, विद्या यातील पारंगततेवरून ठरत असते. आस्था गायत संगीत परंपरा चालू आहे. गुरुने दिलेला संगीताचा संजीवन मंत्र आजच्या जीवन जंजाळातून गुरफटत असलेल्या माणसांना सांगावा. अल्पकाळ का होईना, अनंत यातनांचा विसर पडण्याचं सामर्थ्य कोठे असेल तर ते संगीतात.
1: श्रोतेहो मैत्रिणींनो, आत्ताच आपण जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत ऐकलत. वाचक स्वर होता सीमा मकोटे यांचा.

मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात निरोप घेण्याआधी मी इतकंच सांगेन की उत्तम निरोगी आयुष्य जर आपल्याला जगायचं असेल तर नियमित योगाभ्यासयुक्त जीवनशैली अंगीकारणं आणि त्याचसोबत मन प्रसन्न करणारं संगीतही ऐकत राहणं, त्याची अनुभूती घेत राहणं हे गरजेचं. तर श्रोते हो, मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सादर करते प्रवीण चिपळूणकर यांच्यासह मी अमृता खानोलकर आता आपला इथेच निरोप घेतेय. नमस्कार.

0: वनिता मंडळ कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी ठीक 6:20 ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
1: अंजली अनिल जक्कनवार
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
3: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असलेलं आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही. आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
4: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्ताने

0: पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर.
1: कैसे कैसे मैं कैसे कैसे
0: अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.
2: दुपारचं 1 वाजतोय.
3: महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ आपण ऐकलात. मुंबई केंद्राचा कार्यक्रम हा आमच्या केंद्रानं सहक्षेपित केला. आता दुपारचे 1 वाजलेत. विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

0: दिनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला. लोकभवनात यंदाच्या योग दिनाचं आयोजन भारतीय तटरक्षक दलानं केलं आहे. तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले. राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत जुहू बीचवर फूड कोर्टजवळ आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. नियमित योग करून जीवनशैली विषयक आजारांना दूर ठेवायला हवं असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, खासदार रवींद्र वायकर सहभागी झाले होते.
1: भारतानं जहाज बांधणी क्षेत्रातलं नव्या दृष्टीनं आपली वाटचाल सुरू केल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज कोलकाता इथं 3 जहाजांना नौदलाच्या सेवेत सामावून घेण्यात आलं. INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रेय अशी या जहाजांची नावं असून त्यांचं डिझाईन नौदलाच्या युद्धनौका डिझाईन ब्युरोनं केलं असून बांधणी गार्डन रिच शिप बिल्डर्स आणि इंजिनियर्स या कंपनीनं केली आहे. यांचा वापर युद्ध, गस्ती आणि पाणबुडी विरोधक म्हणून केला जाणार आहे. यातल्या INS दुनागिरी या युद्धनौकेवर ब्रह्मोस क्षेपणास्त्र तैनात करण्यात आलं आहे. INS संशोधक या जहाजाचा वापर विविध शोध कार्यासाठी केला जाणार आहे. INS अग्रेय ही पाणबुडी हल्ल्यांपासून बचाव करणाऱ्या यंत्रणेनं सुसज्ज अशी युद्धनौका आहे. 2014 असलेल्या देशाच्या संरक्षण उत्पादनात मोठी वाढ झाली असल्याचं सांगताना प्रधानमंत्री म्हणाले,
2: 2014 तक देश का कुल डिफेंस प्रोडक्शन 40,000 करोड़ रुपए के आसपास था. आज यह बढ़कर लगभग 1,80,000 करोड़ रुपए तक पहुंच गया है. और साथियों, एक तरफ देश में रक्षा उत्पादन तेजी से बढ़ा है, दूसरी तरफ हमारा डिफेंस एक्सपोर्ट अभूतपूर्व गति से बढ़ रहा है.
1: तीन जहाज नौदलाच्या ताफ्यात आल्यामुळे भारताच्या सागरी युद्ध क्षमतेत वाढ झाली असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर सुरू आहे. परीक्षा गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा NTN प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या आहेत. सकाळी 11 परीक्षार्थींनी आपल्या केंद्रावर हजर राहावं असं NTA सांगितलं होतं. अनेक ठिकाणी राज्य शासनातर्फे परीक्षार्थींना केंद्रावर जाण्यासाठी विनामूल्य वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबईत बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांनी संप केला असल्यानं राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच ST 60 गाड्या शहरातल्या 63 केंद्रांसाठी तैनात करण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना मदत आणि मार्गदर्शनासाठी तसंच सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आला आहे. पिण्याचं पाणी, प्रथमोपचार इत्यादी सुविधाही देशभरात देण्यात आल्या आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सर्व नीट परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे. आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनीतबा पवार यांनी दोन्ही सभागृहांचे गटनेते तसंच ज्येष्ठ सदस्यांना सह्याद्री अतिथीगृहात चहापान तसंच चर्चेसाठी निमंत्रित केलं आहे. FDC म्हणजेच निश्चित मात्रांचं मिश्रण असलेल्या 16 औषधांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. या औषधांच्या वापरामुळे उपचारात्मकदृष्ट्या विशेष लाभ होत नसल्याचं तसंच त्यांचा सतत वापर केल्यानं होणारे संभाव्य धोके लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या औषधांचं पुनरावलोकन केल्यानंतर घेण्यात आलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी देशभरात तात्काळ केली जात आहे. बंदी घालण्यात आलेल्या औषधांमध्ये त्वचारोगावरची औषधं, वेदनाशामक आणि आकुंचन रोधक औषधं तसंच प्रतिजैविके आधारित औषधांचा समावेश आहे. सार्वजनिक आरोग्याचं संरक्षण करणं, योग्य वेळीच औषधांच्या वापराला प्रोत्साहन देणं तसंच केवळ प्रभावी आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली औषधंच नागरिकांना उपलब्ध करून देणं हा या निर्णयामागचा उद्देश आहे. राजस्थानच्या संपूर्ण सीमा भागात रेल्वेचं जाळं विणण्यासाठीच्या प्रकल्पाचं काम सुरू असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. ते आज बिकानेर इथं लालगड साबरमती रेल्वेला हिरवा झेंडा

दाखवण्यात आला, त्या कार्यक्रमात बोलत होते. या रेल्वे प्रकल्पामुळे सीमा भागात राहणाऱ्या लोकांची प्रवासाची सोय होणार नसून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनंही ते महत्वाचं आहे. या प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्यात आला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राजस्थानातल्या रेल्वे प्रकल्पांच्या कामासाठी आता वर्षाला 10,000 कोटी रुपये निधींची तरतूद केली जात असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंच्या तातडीच्या नोंदणीचं काम सुलभ आणि विनाव्यत्यय व्हावं यासाठी आज जम्मू काश्मीरच्या जिल्हा मुख्यालयात 75 डेटा एंट्री ऑपरेटरांना प्रशिक्षण देण्यात आलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज भारतासह जगभरात योगाभ्यास. नौदलाच्या दुनागिरी, संशोधक आणि अग्रेय या युद्धनौकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते कार्यान्वयन. नीट फेरपरीक्षा 2026 कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार. आणि 16 FDC औषधांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर बंदी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी.

0: प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम. नीट फेरपरीक्षा 2026 कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ. एप्रिल ते 14 जून या कालावधीत देशाची निर्यात 15% वाढ. आणि राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा होत आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. कोलकाता इथल्या रेड रोड इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले. प्रधानमंत्र्यांनी योग शिक्षक बनून सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले. योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा. योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
1: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक पूरा देश योग की ऊर्जा से चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है. पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है. योग सबको जोड़ता. मैं इस अवसर पर पूरे विश्व को संपूर्ण मानव समुदाय को अंतरराष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. योग ही शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधना आहे असं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी योग दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री S. जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत May Elin Stinner याही सहभागी झाल्या होत्या. मुंबई आणि उपनगरात योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रम झाले. त्यात विविध केंद्रीय मंत्र्यांनीही हजेरी लावली. ऐकूया एक वृत्तांत.
2: मुंबई इथं लोकभवनात भारतीय तटरक्षक दलानं आयोजित केलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला. तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले. राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली इथं आयोजित योग सत्रात सहभाग घेतला. वरळी डोम मधल्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम इथल्या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल तसंच राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा सहभागी झाले होते. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगाभ्यास केला. केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रियदर्शनी पार्क इथल्या कार्यक्रमात योग साधना केली. याशिवाय IIT बॉम्बे NTPCच्या पश्चिम विभाग मुख्यालयानं देखील योग दिन उत्साहात साजरा केला.
0: राज्यात ठिकठिकाणी आज योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्तानं आयोजित अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रमात मान्यवरांसह सर्व वयोगटातल्या नागरिकांनी सहभाग घेतला. सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवाजी क्रीडांगण आणि मालू हायस्कूलच्या मैदानावर योग प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. लातूर शहरात आंबेडकर पार्क इथं विशेष योगाभ्यास कार्यक्रम झाला. नंदुरबार जिल्ह्यातही अनेक ठिकाणी योगाभ्यास कार्यक्रम झाला. नागपूरमध्ये यशवंत स्टेडियमवर सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम झाला. सोलापूर शहरात आगळ्या वेगळ्या पद्धतीनं योग दिन साजरा झाला. या कार्यक्रमात नृत्य निरंजन संस्थेनं योग आधारित नृत्य सादर करत योग हा नृत्य आविष्कारातूनही करता येतो असा संदेश दिला. यवतमाळमध्ये योग दिनानिमित्त शंकर डहाके या योगपटूंनी विहिरीतल्या पाण्यात योगासनं केली. 10 वर्षांपासून ते नदीत किंवा विहिरीत योगासनं करतात आणि मुलांनाही प्रशिक्षण देतात. रत्नागिरीत योग दिन उत्साहात साजरा झाला. जालना इथं जिल्हा क्रीडा संकुलात आज योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण बंदर JT इथं योग दिनानिमित्त योग कार्यक्रम आयोजित

करण्यात आला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर सुरू आहे. परीक्षा गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा NTA प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या आहेत. अनेक ठिकाणी राज्य शासनातर्फे परीक्षार्थींना केंद्रावर जाण्यासाठी विनामूल्य वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या मदत आणि मार्गदर्शनासाठी तसंच सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आला आहे. पिण्याचं पाणी, प्रथमोपचार इत्यादी सुविधाही देशभरात देण्यात आल्या आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सर्व नीट परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईत बेस्ट उपक्रमातल्या कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या संपाचा आज तिसरा दिवस आहे. राज्य सरकारनं आवश्यक सेवा कायदा लागू करूनही तसंच संप करू नये असा औद्योगिक न्यायाधिकरणाचा आदेश असूनही कर्मचारी संघटनांनी संपाचं हत्यार उगारलं आहे. कायम आणि तात्पुरत्या तत्वावरचे कर्मचारी संपात सहभागी झाले असून दररोज धावणाऱ्या 2766 बसगाड्यांच्या जागी संपाच्या पहिल्या दिवशी फक्त 48 गाड्या धावल्या. काही ठिकाणी बसगाड्यांवर दगडफेकीचे प्रकार झाले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची संपकरी संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर गेल्या शुक्रवारी चर्चा झाली, मात्र त्यात काहीही तोडगा निघाला नाही. शनिवारी अवघ्या 4 बसगाड्या रस्त्यावर होत्या. बेस्टचा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा, 7वा वेतन आयोग लागू करावा, कंत्राटी कामगार पद्धत रद्द करावी इत्यादी मागण्यांसाठी बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीनं हा संप पुकारला आहे. यंदाच्या एप्रिल ते 14 जून या कालावधीत देशाची निर्यात 15% वाढल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. गोयल यांनी आज मुंबई इथं सनदी लेखापालांशी संवाद साधला, त्यानंतर ते बोलत होते. अमेरिकेनं भारतावर 50% आयात शुल्क लावल्यानंतरही भारताच्या निर्यातीत 2025-26 या आर्थिक वर्षात वाढ झाली. एप्रिल ते 14 जून पर्यंत 15% वाढ झाली असं गोयल म्हणाले. मे महिन्यात भारताची निर्यात 6 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचून 45 अब्ज डॉलर इतकी झाली होती असंही त्यांनी सांगितलं. देशाच्या आयात निर्यातीची विस्तृत आकडेवारी 15 जुलैला वाणिज्य मंत्रालय जाहीर करणार आहे. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे. आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दोन्ही सभागृहांचे गटनेते तसंच ज्येष्ठ सदस्यांना सह्याद्री अतिथीगृहात चहापान तसंच चर्चेसाठी निमंत्रित केलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बंडखोर खासदारांपैकी 2 खासदार पक्षाच्या संपर्कात असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या खासदारांना त्यांच्या मतदारसंघातल्या जनतेच्या रोषाची भीती वाटत आहे. जर खासदारांना त्यांची चूक मान्य असेल तर त्यांच्याशी चर्चा होऊ शकते असंही राऊत म्हणाले. संजय दीना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वाघचौरे, नागेश पाटील आष्टीकर आणि ओम प्रकाश राजे निंबाळकर हे खासदार 17 जून रोजी दिल्लीत झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिल्यानं पक्षांतर्गत बंडाळीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. दरम्यान ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी मतदारसंघातल्या निकटवर्तीयांशी चर्चा केल्यानंतरच आपल्या राजकीय वाटचालीबाबत निर्णय जाहीर करणार असल्याचं सांगितलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दमदार प्रवेश केल्यानंतर लगेचच पाठ फिरवलेल्या मान्सूनच्या पावसानं आज अनेक दिवसांनी हजेरी लावली. सकाळी कडक ऊन होतं, मात्र 11 वाजल्यानंतर ढगाळ वातावरण तयार झालं आणि काही भागांमध्ये पावसाच्या काही सरी कोसळल्या, त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच थोडा दिलासा मिळाला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम. नीट फेरपरीक्षा 2026 कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ. एप्रिल ते 14 जून या कालावधीत देशाच्या निर्यातीत 15% वाढ. आणि राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: हॅलो फ्रेंड्स, युववाणी ऐकणाऱ्या सर्व मित्र मैत्रिणींचं मी दिव्या मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, ऑनलाईन शिक्षण पद्धती ही आता काळाची गरज बनत चालली असं आपल्याला वाटायला लागलंय. आणि म्हणूनच ऑनलाईन शिक्षण पद्धती म्हणजे काय, ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा उपयोग आपण कशा प्रकारे करू शकतो, त्यातल्या अडचणी, त्यातले अडथळे आणि त्याचबरोबर त्या अडथळ्यांवरती आपण मात कशी करायची, याच विषयाची माहिती आपण घेत आहोत. आणि हीच माहिती आजही आपण जाणून घेणार आहोत. तर चला ऐकूया ऑनलाईन शिक्षण पद्धती काळाची गरज याविषयी डॉक्टर गणपती कमळकर यांच्याशी डॉक्टर दीपक ठमके यांनी केलेली बातचीत. तर फ्रेंड्स, या कार्यक्रमाचा भाग दुसरा आणि शेवटचा आज आपण ऐकणार आहोत. चला ऐकूया.
1: सर, ही ऑनलाईन शिक्षणासाठी शिक्षकांना कोणती कौशल्य आवश्यक आहेत?
2: सगळ्यात महत्वाचं म्हणजे तंत्रस्नेही. आजच्या युगातला शिक्षक हा तंत्रस्नेही असायला हवा. जग बदलतंय, तंत्रज्ञान बदलतंय, आणि बदललेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी तांत्रिक कौशल्य त्यांच्यामध्ये आली पाहिजेत, ती त्यांनी शिकली पाहिजेत. दुसरी गोष्ट, आपण त्याच्यामध्ये बघितलं, आताच आपण जी चर्चा करतोय ती इंटरनेटचा वापर करणं, त्याच्यातून

0: माहिती शोधणं, संगणकाचा वापर करता येणं, विविध ॲप्स असेल त्याचा वापर करता येणं, त्याचबरोबर मोबाईलचा वापर कशा पद्धतीनं करता येतो त्याची साक्षरता विद्यार्थी पालकांच्यामध्ये निर्माण करणं, हे कौशल्य आणि त्याच्यानुसार आपल्यामध्ये देखील बदल करून घेणं हे एक मोठं कौशल्य त्यांनी आत्मसात करणं गरजेचं आहे. दुसरं, कृत्रिम बुद्धिमत्ता आलेलं आहे, म्हणजे फक्त आता आपण एकच माहिती पुन्हा पुन्हा सांगायची आता गरज भासत नाही. याच्या माध्यमातून असेल की विद्यार्थ्यांना त्याचा कसा शोध घ्यायचा, त्याच्यावरनं माहिती कशी उपलब्ध करून घ्यायची. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय की जे काम मानवी बुद्धीचा वापर करून माहिती मिळवतो किंवा ते शिकता येतं मानवी बुद्धीचा वापर करून, ते संगणकाच्या माध्यमातून शिकणं म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. म्हणजे त्या संगणकाचा बुद्धिमत्तेसारखा कसा वापर करायचा हे AI तंत्रज्ञानामध्ये दिलेलं आहे. ते आपण तंत्रज्ञान शिकलं पाहिजे, ते ऍक्सेप्ट करून स्वीकारून पुढे गेलं पाहिजे. व्हिडिओ असतील, PPT असेल, याचा वापर करून मुलांना कशा पद्धतीने शिकवता येईल. फक्त आनंददायी अध्यापन देणं एवढंच आता मर्यादित राहिलं नाही, तर त्याच्यातून ज्ञानाची निर्मिती कशी करता येईल हे सुद्धा आव्हानात्मक काम आणि हे सुद्धा कौशल्य त्यांनी आत्मसात करायला पाहिजे असं मला वाटतंय.
1: सर, पारंपरिक पद्धतीमध्ये ज्यावेळी शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असतात त्यावेळी त्यांच्या हावभावावरून, त्यांच्या नजरेवरून संवाद साधत असतात, परंतु ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांशी जर संवाद साधायचा असेल तर कोणत्या गोष्टी महत्वाच्या ठरतात?
0: आता आपण बघितलं की पारंपरिक पद्धतीमधला शिकवणाऱ्या शिक्षकांचे व्हिडिओ जर आपण तयार केले आणि ते जर आपण ऑनलाईन संसाधनामध्ये अपलोड केले तर ते शिक्षक फक्त फिजिकली वर्गामध्ये शिकवणारे शिक्षक तेच, त्याचे व्हिडिओ आपण इकडे बघू शकतो. त्याच्यामध्ये त्यांनी काय करायला पाहिजे की सहज सोपी भाषा वापरली पाहिजे. एखाद्या विषयावरचे दीर्घ घटक त्याची माहिती सांगण्यापेक्षा छोट्या छोट्या उपघटकामध्ये त्याचं रूपांतर केलं पाहिजे. विद्यार्थ्यांचं लक्ष आपल्याकडे टिकवून ठेवण्यासाठी त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत शिकवताना. त्याच्यामध्ये संयम पाहिजे, त्याचबरोबर वेळेचं आपल्या नियोजन केलं पाहिजे की जे साधन वापरायचं आहे त्या साधनाचा वेळ आणि त्याचा केलेला वापर हे अचूक वेळेमध्ये आपण करतो का नाही. डिजिटल शिष्टाचार आलेले आहेत त्याचा सुद्धा आपण भाग म्हणून वापर केला पाहिजे आणि आपल्या वर्गामध्ये प्रेरणादायी वातावरण निर्मिती केली पाहिजे. म्हणजे विद्यार्थी शिकण्यास अनुकूल त्याचं अवधान टिकवून ठेवण्यासाठी अशा प्रकारची वर्गरचना, वर्गाची वातावरण निर्मिती सुद्धा करणं आवश्यक आहे. आणि ऑनलाईन संशोधनाच्या माध्यमातून आपण चॅट बॉक्समध्ये आहेत, त्याच्यामध्ये विद्यार्थी आपल्याला काय वाटतं ते विचारू शकतात, त्याच्यामध्ये आपल्या सूचना टाकू शकतात. हा एक भाग शिक्षकांच्या समोर संवाद साधताना त्यांनी वापरला पाहिजे, त्याचा उपयोग केला पाहिजे असं मला वाटतं.
1: नक्कीच सर. सर, ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, तर ही भूमिका कोणती आहे आपल्या मतानुसार?
0: तंत्रज्ञान हे ऑनलाईन शिक्षणाचा केंद्रबिंदू आहे. तंत्रज्ञान वगळून ऑनलाईन शिक्षण होणारच नाही आणि याच्या बाबतीमध्ये तो एक शिक्षणाचा आधारस्तंभ आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये आपण खूप आतापर्यंत चर्चा केली की ऑनलाईन संसाधनं जे आहेत, साधनं आहेत, उपकरणं आहेत, त्याचा वापर केल्याशिवाय हे ऑनलाईन शिक्षण प्रभावी आणि परिणामकारक होणार नाही हे आता सत्यच आहे. आणि जेवढं तंत्रज्ञान आपण चांगलं वापरू, तंत्रज्ञानाचा जेवढा आपण वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या विषयामध्ये वेगवेगळ्या घटकासाठी जेवढा आपण वापर करू तेवढा ते अध्ययन अनुभव प्रभावी आणि उपयुक्त होतील असं मला वाटतं.
1: सर, हे ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये इंटरनेट आणि डिजिटल साधनांच्या अभावामुळे काय परिणाम होऊ शकतील?
0: इंटरनेट माहिती पोहोचवण्यासाठीचा खूप मोठा म्हणजे आंतरजालच आहे ते, त्याचा वापर आपण करणं नितांत गरजेचं आहे. इंटरनेट असेल तरच आपण तिथंपर्यंत पोहोचू शकतो. पण याच्यावर देखील आम्ही मार्ग काढलेला होता. मी सिंधुदुर्गला असताना वाडी वस्तीवरती इंटरनेटची काही ठिकाणी सोय उपलब्ध नव्हती. अशा ठिकाणी आपण ते व्हिडिओज अपलोड करून ऑफलाईन पद्धतीनं तीच माहिती कशी विद्यार्थ्यांना शिकवता येईल याच्यावर सुद्धा पर्याय शोधलेला होता. आणि या बाबतीमध्ये इंटरनेट आणि डिजिटल साधनांच्या प्रभावामुळे जर बघायला गेलं तर आज माहिती सहज आणि सोप्या पद्धतीनं उपलब्ध होते, शिक्षण अधिक सुलभ झालेलं आहे. आता आपल्याला कुठं शोधायला सुद्धा लागत नाही, जरासं त्या सोशल मीडियावरती त्याचा जर वापर केला तर सहज उपलब्ध होते. त्याच्यामध्ये वेळेची आणि खर्चाची बचत होते. जी माहिती आपण शहरामध्ये जाऊन एखाद्या दुकानातलं पुस्तक विकत घेऊन लायब्ररीमधलं पुस्तक शोधून ती माहिती मिळवायची, ती ऑनलाईन बुक सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे, त्याचा सुद्धा

0: आपण क्षणार्धात वापर करू शकतो. त्याचबरोबर जलद माहिती उपलब्ध करण्याचा साधन आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्या खर्चाची बचत होते. दळणवळणामध्ये जाणारा वेळ आहे, प्रवासामध्ये जाणारा वेळ आहे, त्याच्यामध्ये आपण बचत करू शकतो. आणि माहिती सहज आणि सोप्या पद्धतीनं आणि माहिती विस्तृत पद्धतीनं आपल्याकडे उपलब्ध होते. हा डिजिटल शिक्षणाचा खूप मोठा उपयोग म्हणायला हरकत नाही.
1: सर, सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये ऑनलाईन शिक्षण पद्धती घेताना AIचा आणि नवनवीन ॲप्सचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात होत आहे, तर AI आणि नवीन ॲप्समुळे शिक्षणात कोणते बदल झाले आहेत?
0: आता AI याचा अर्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आपण त्याला म्हणतो. आणि या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळं आपण जर बघितलं की पूर्वी ऑफलाईन पद्धतीनं म्हणजे पारंपरिक शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांची परीक्षा घेणं, त्यांचा पेपर तपासणं, त्यांचा निकाल तयार करणं, त्याचं माहितीचं विश्लेषण करणं हे खूप मोठं जिकिरीचं आणि वेळ खाऊ काम होतं. आज तेच काम AIच्या माध्यमातून काही तासामध्ये आपल्याला ते करता येतं. इकडं हजारो विद्यार्थ्यांच्या परीक्षा AIचा वापर करून आम्ही आता तसं एक कागल तालुक्यामध्ये फ्युचरिस्टिक क्लासरूम तयार केलेले आणि त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही कॉम्प्युटर उपलब्ध करून दिलेले, टेबल कॉम्प्युटर. शिक्षक इकडे शिकवतात आणि क्विज देतात, विद्यार्थी बसून ती क्विज सोडवतात. ते सोडवलेली क्विज शिक्षक इकडे क्षणार्धामध्ये त्याच्याकडे ती माहिती उपलब्ध होते आणि कोणत्या विद्यार्थ्याचा कितव्या नंबरचा प्रश्न चुकलेला आहे. 40 विद्यार्थ्यांमधले 13 नंबरचा प्रश्न चुकणारे विद्यार्थी किती आहेत, क्षणार्धात एका क्लिकवरती माहिती उपलब्ध होते. हा AIचा झालेला वापर आहे. म्हणजे AI हे तुम्हाला सपोर्टेड म्हणून ऑनलाईन शिक्षणामध्ये एक प्रभावी साधन आता बनलेलं आहे आणि शिक्षणामध्ये खूप मोठे बदल झालेले आहेत. आणि त्याच्यातला एक महत्त्वाचा बदल म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर. आता आज सुद्धा आपण बघतोय की विविध जे ॲप्स आहेत त्याच्यामध्ये त्या AIचा वापर देखील प्रभावी रीतीनं केलेला आहे. ऑनलाईन परीक्षा असेल, त्याचं विश्लेषण असेल, एखादा घटक शिकवण्यामध्ये सुद्धा असेल. आता आभासी वर्ग केलेले आहेत, व्हर्च्युअल, म्हणजे एखादं ठिकाण दाखवण्यासाठी विद्यार्थ्यांना तिथे घेऊन जायची गरज नाही. जसं समुद्राची भरती ओटी हा घटक शिकवण्यासाठी समुद्राच्या काठाला विद्यार्थी जाऊन सांगण्याची आता आवश्यकता राहील नाही. तशा प्रकारचा प्रसंग आभासी वर्गामध्ये आपण घडवून आणू शकतो आणि विद्यार्थ्याला वाटते की आपण तिथंच नेमकं ते समुद्राच्या काठाला आहोत आणि तशा प्रकारचा लाटांचा आवाज सगळं. हा एक बदल आहे, प्रचंड मोठा बदल आहे की हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा आणि विविध ॲप्सचा केलेला बदल. याच्यामुळं हे सहज सोपं आणि कमी खर्चात कमी वेळेमध्ये विद्यार्थ्याला अनेक प्रसंगाचे अनुभव आपण वर्गामध्ये देऊ शकतो.
1: सर, काहींच्या मतानुसार AIमुळं आपला विद्यार्थी, आपला पालक हा थोडा पंगू बनेल किंवा दुसऱ्यावर त्या फक्त AIवरती अवलंबून राहून एक मानसिकरित्या अपंग बनेल अशी भीती वाटत असते, तर यांना तुम्ही काय सांगाल?
0: बरोबर आहे. AIचा वापर कसा करायचा, म्हणजे डिजिटल साक्षरतेमध्ये मी सांगितलंच की ते एक चांगलं साधन आपल्या मतामध्ये दिलं आहे, पण त्याच्या आहारी न जाता त्याचा आपल्यासाठी कसा उपयोग करता येईल. एखादी गोष्ट AI तुम्हाला एखाद्या नेत्यावरती भाषण सुद्धा तयार करून देईल, पण ते बोलता आलं पाहिजे, ते स्किल आपल्याकडे पाहिजे. म्हणजे उपलब्ध करून दिलेल्या माहितीचं AI ना ते दैनंदिन व्यवहारामध्ये कसा उपयोग करायचा ते आपणच करायला पाहिजे. आणि मला वाटते की त्याच्या आहारी न जाता शिकण्यासाठी त्याचा वापर कसा करता येईल हे आपण बघितलं पाहिजे. AI म्हणतं म्हणून आपल्याला म्हणून चालणार नाही, आपली सुद्धा तर्कशक्ती, आपली सुद्धा बुद्धिमत्ता वापरून त्याचा अन्वयार्थ लावला पाहिजे आणि तशा प्रकारचे निर्णय घेऊन शिकलं पाहिजे. तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे की जास्तीत जास्त AIचा वापर करून त्याच्या आहारी गेलं म्हणजे ते काही शिक्षण झालं असं म्हणता येत नाही. ते फक्त माहिती घेतली आणि त्याप्रमाणे आपण वर्तन केलं तसं नाही. त्याचा वापर करून आपल्या वर्तनामध्ये बदल केला पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं त्याचा आपण उपयोग आपल्या विकासासाठी केला असं मला वाटतं.
1: सर, ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळं विद्यार्थी ज्ञानाच्या बाबतीमध्ये प्रगल्भ होत चाललेलं आहे, तर ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या गुणवत्तेवर काय परिणाम झाला आहे?
0: एक म्हणजे त्याला सहज शिक्षणाची सोय उपलब्ध झाली, त्याच्यामुळं ती माहिती त्याच्याकडे उपलब्ध असल्यामुळं तो अनेक वेळा

0: आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिन उत्साहात साजरा. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. देशभरात नीट यूजी फेरपरीक्षा 2026 संपन्न. FIH महिला हॉकी चषक स्पर्धेत न्यूझीलंडचा पराभव करत भारतीय संघ विजयी. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा झाला. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. कोलकाता इथल्या रेड रोड इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. प्रधानमंत्र्यांनी योग शिक्षक बनून सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले. योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा. योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
1: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक, पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक पूरा देश योग की ऊर्जा से, चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है. पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है. योग सबको जोड़ता. मैं इस अवसर पर पूरे विश्व को, संपूर्ण मानव समुदाय को अंतरराष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. योग ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधना आहे असं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी योग दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री S. जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन स्टिनर याही सहभागी झाल्या होत्या. मुंबई आणि उपनगरात योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रम झाले, त्यात विविध केंद्रीय मंत्र्यांनीही हजेरी लावली. ऐकूया एक वृत्तांत.
2: मुंबई इथं लोकभवनात भारतीय तटरक्षक दलानं आयोजित केलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला. तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले. राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा.

0: तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली इथं आयोजित योग सत्रात सहभाग घेतला. केंद्रीय बंदरे नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी मुंबई बंदर प्राधिकरणानं मुंबईत गेट ऑफ इंडिया इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगाभ्यास केला. राज्यातल्या विविध विद्यापीठात आणि शैक्षणिक संस्थांमध्येही योग दिनानिमित्त योग साधनेचे कार्यक्रम झाले. नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात योग दिनानिमित्त योग वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं. याशिवाय IIT बॉम्बे NTPCच्या पश्चिम विभाग मुख्यालयानं देखील योग दिन उत्साहात साजरा केला. ठाण्यात कोपरी इथं तसंच मध्यवर्ती कारागृहातही योग साधना करण्यात आली. कोल्हापूर इथल्या महासैनिक दरबार हॉलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विविध संस्था शासकीय कार्यालय शाळा महाविद्यालयात योग दिवस साजरा झाला. महात्मा फुले कृषी विद्यापीठ साईबाबा संस्थान यांनीही योग दिवस साजरा केला. धाराशिव शहरात आणि जिल्ह्यातही योगाभ्यास कार्यक्रम झाले. परभणी शहरातल्या क्रीडा संकुलात योग प्रात्यक्षिक सादर करून योग दिवस साजरा झाला. बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातल्या मुख्य कार्यक्रमात राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. लातूर शहरात यंदाही रांगोळीच्या माध्यमातून योगाचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश माध्यम शाळेच्या शिक्षकांनी आकर्षक रांगोळ्यांद्वारे योगामुळे होणारे आरोग्यदायी फायदे साकारले. गोंदिया शहरात आयोजित योग दिन कार्यक्रमात हजारो नागरिकांनी सहभाग घेऊन योग करा निरोगी रहा हा संदेश दिला. वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी सामूहिक योग साधना करण्यात आली. चंद्रपूर शहरात योग दिन कार्यक्रमात लोकप्रतिनिधी अधिकारी आणि नागरिकांनी योग साधना केली. यवतमाळ इथं आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉ अशोक उईके यांच्या उपस्थितीत योग साधना कार्यक्रम झाला.
1: जनतेच्या प्रश्नाबाबत सरकारने असंवेदनशीलता दाखवली आहे. हे सरकार सर्व बाजूंनी अपयशी ठरलं आहे असं म्हणत विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला. तसंच राज्यातल्या 13 कोटी जनतेचे प्रश्न उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात आक्रमकपणे मांडणार असल्याचं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून महिलांवरच्या अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी सरकार टिंगलटवाळी करत आहे असा आरोपही त्यांनी केला. राज्यातल्या कंत्राटदारांना आमदार मंत्र्यांना लाच द्यावी लागते असं कंत्राटदारांनी अधिवेशन घेऊन सांगितलं. त्यामुळे हे सरकार 56% कमिशनचं सरकार आहे अशी टीका काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केली. तर पेरण्या लांबल्यानं सरकारने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी केली. राज्यातल्या 14 जिल्ह्यातल्या 8 नगरपरिषदा आणि 14 नगरपंचायतीमधल्या 47 जागांसाठीच्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी आज झाली. गडचिरोली जिल्ह्यात नगरपरिषदेच्या 1 आणि नगरपंचायतीच्या 2 जागांपैकी भाजपा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळवला आहे. 47 जागांपैकी 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत तर 1 जागेवर एकाही उमेदवारानं अर्ज दाखल केल्यानं ती जागा रिक्त राहिली आहे. त्यामुळे काल 37 जागांसाठी मतदान झालं. 49,869 मतदारांनी या निवडणुकीत मतदान केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट UG फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर कडक बंदोबस्तात झाली. 22,79,000 जास्त विद्यार्थी परीक्षेला बसले होते. दुपारी 2 ते 5 या वेळात इंग्रजी आणि 12 भारतीय भाषांमध्ये ही परीक्षा झाली. गैरप्रकारमुक्त वातावरणात परीक्षा व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा NTA प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या होत्या. पोलीस प्रशासन आणि इतर मिळून 2 लाख कर्मचारी परीक्षेसाठी कर्तव्यावर होते. जॅमर्स CCTV कॅमेरे बायोमेट्रिक ओळख तपासणी अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. समाज माध्यमांवर

0: पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुंबई आणि उपनगरात योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रम झाले, यात विविध केंद्रीय मंत्र्यांनीही हजेरी लावली. ऐकूया एक वृत्तांत.
1: मुंबई इथं लोकभवनात भारतीय तटरक्षक दलानं आयोजित केलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला. तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले. राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली इथं आयोजित योग सत्रात सहभाग घेतला. केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी मुंबई बंदर प्राधिकरणानं मुंबईत गेट ऑफ इंडिया इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगाभ्यास केला. राज्यातल्या विविध विद्यापीठात आणि शैक्षणिक संस्थांमध्येही योग दिनानिमित्त योग साधनेचे कार्यक्रम झाले. नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात योग दिनानिमित्त योग वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं. याशिवाय IIT बॉम्बे, NTPCC पश्चिम विभाग मुख्यालयानं देखील योग दिन उत्साहात साजरा केला. ठाण्यात कोपरी इथं तसंच मध्यवर्ती कारागृहातही योग साधना करण्यात आली. कोल्हापूर इथल्या महासैनिक दरबार हॉलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विविध संस्था, शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयात योग दिवस साजरा झाला. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, साईबाबा संस्थान यांनीही योग दिवस साजरा केला. धाराशिव शहरात आणि जिल्ह्यातही योगाभ्यास कार्यक्रम झाले. परभणी शहरातल्या क्रीडा संकुलात योग प्रात्यक्षिक सादर करून योग दिवस साजरा झाला. बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातल्या मुख्य कार्यक्रमात राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. लातूर शहरात यंदाही रांगोळीच्या माध्यमातून योगाचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश माध्यम शाळेच्या शिक्षकांनी आकर्षक रांगोळ्यांद्वारे योगामुळे होणारे आरोग्यदायी फायदे साकारले. गोंदिया शहरात आयोजित योग दिन कार्यक्रमात हजारो नागरिकांनी सहभाग घेऊन योग करा, निरोगी रहा हा संदेश दिला. वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी सामूहिक योग साधना करण्यात आली. चंद्रपूर शहरात योग दिन कार्यक्रमात लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांनी योग साधना केली. यवतमाळ इथं आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉ अशोक उईके यांच्या उपस्थितीत योग साधना कार्यक्रम झाला.
0: वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट UG फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर कडक बंदोबस्तात झाली. 22,79,000 जास्त विद्यार्थी परीक्षेला बसले होते. दुपारी 2 ते 5:15 या वेळात इंग्रजीत आणि 12 भारतीय भाषांमध्ये ही परीक्षा झाली. गैरप्रकारमुक्त वातावरणात परीक्षा व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा NTA प्रशासनासोबत समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या होत्या. पोलीस, प्रशासन आणि इतर मिळून 2,00,000 कर्मचारी परीक्षेसाठी कर्तव्यावर होते. जॅमर्स, CCTV कॅमेरे, बायोमेट्रिक ओळख तपासणी अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. समाज माध्यमांवर अफवा पसरू नयेत याकरता NTA बारीक लक्ष ठेवलं होतं. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि इतर साहित्य पोलीस बंदोबस्तात नेण्यात आलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जनतेच्या प्रश्नांबाबत सरकारने असंवेदनशीलता दाखवली आहे, हे सरकार सर्व बाजूंनी अपयशी ठरलं आहे असं म्हणत विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला. तसंच राज्यातल्या 13 कोटी जनतेचे प्रश्न उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात आक्रमकपणे मांडणार असल्याचं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून महिलांवरल्या अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी सरकार टिंगलटवाळी करत आहे असा आरोपही त्यांनी केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओम प्रकाश राजे निंबाळकर यांनी आपण शिवसेनेत जाणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. आता आपण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आज धाराशिव इथल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपला हा निर्णय जाहीर केला. तामिळनाडूमध्ये पेरियापालम इथल्या

समुद्री खाद्यपदार्थ निर्यात करणाऱ्या एका कंपनीत अमोनिया वाळूची गळती झाल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला तर 70 पेक्षा जास्त जण बाधित झाले आहेत. NDRF आणि रासायनिक जैविक आणि आण्विक आपत्कालीन परिस्थिती हाताळणाऱ्या विशेष पथकांनी त्वरित बचाव आणि मदत कार्य सुरू केलं असून वायू गळती थांबवली आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी या दुर्घटनेविषयी शोक व्यक्त केला असून बाधितांना लवकर बरं वाटावं अशी कामना केली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री CJosephVijay यांनी दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसंच या घटने उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले असून एका 3 सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या समितीनं 24 तासात अहवाल सादर करण्याचे आदेशही मुख्यमंत्री विजय यांनी दिले आहेत. FIH महिलांच्या हॉकी चषकाच्या अंतिम सामन्यात आज भारतीय महिला हॉकी संघानं न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव करत विजेतेपद मिळवलं आहे. या विजयामुळे भारतानं पुढे होणाऱ्या प्रो लीगमध्येही प्रवेश मिळवला आहे. लाल रेमियासामी सामनावीर ठरली तर दीपिकानं सर्वाधिक गोल करण्याचा पुरस्कार अमेरिकेच्या एशले सेसा हिच्याबरोबर संयुक्तपणे पटकावला. दोघींनी या स्पर्धेत 6 गोल केले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजेत्या संघाचं अभिनंदन केलं आहे. हा विजय हॉकी खेळणाऱ्या अनेक तरुण खेळाडूंसाठी प्रेरणादायी असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिन उत्साहात साजरा. देशभरात NEET UG फेरपरीक्षा 2026 संपन्न. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. आणि तामिळनाडूमध्ये समुद्री खाद्यपदार्थ निर्यात करणाऱ्या कंपनीत अमोनियाची गळती झाल्यानं 7 जणांचा मृत्यू 70 पेक्षा जास्त जण बाधित. आणि याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

प्रातःकालीन सभेत. दरम्यान AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम संपूर्ण रात्रभर सुरू असतील. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.